ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शनिवार, निजज्येष्ठ कृष्ण चतुर्थी, अर्थात 4 जुलै 2026. आजचं नक्षत्र आहे धनिष्ठा नक्षत्र. स्वामी विवेकानंदांचा आज पुण्यदिन आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांचा आज पुण्यदिन. आज जागतिक सहकार दिन.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. श्री राम उपासनेमध्ये अध्यात्म रामायणाचं खूप महत्वाचं स्थान आहे. आदिकवी महर्षी वाल्मिकींनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांची काव्यमय कथा गायली. रामभक्तीचा प्रचार आणि प्रसार जसजसा वाढत गेला तसतसं रामकथेला आध्यात्मिक, तात्विक आणि भक्तिमय स्वरूप येऊ लागलं. अध्यात्म रामायण या ग्रंथामध्ये श्री रामांचं परब्रह्मत्व आणि रामभक्तीचं असाधारण महत्व यांचं प्रतिपादन प्रभावीपणे केलेलं आहे. यामध्ये प्रसंगानुसार परब्रह्म राम, त्यांची भक्ती, ज्ञान, उपासना, नीती, सदाचार इत्यादी विषयींचं तात्विक चिंतन केलं आहे. पारमार्थिक दृष्टीने याचं महत्व फार मानलं जातं, म्हणून हे रामायण अध्यात्म रामायण असं म्हटलं जातं. हे रामाख्यान ब्रह्मांड पुराणातल्या उत्तरखंडामध्ये आहे, म्हणून याची रचना महर्षी वेदव्यासांनी केली आहे असं मानलं जातं. या ग्रंथात मुख्यतः अध्यात्म तत्वाचं विवेचन आलं आहे. भगवान श्री शंकर भगवती पार्वतीला रामावताराचं रहस्य सांगत आहेत या भूमिकेतून अध्यात्म रामायणाची रचना केलेली आहे. या रामायणामध्ये परब्रह्म परमात्मा अशा श्री रामांनी मनुष्योद्धारासाठी मानव अवतार धारण करून केलेल्या दिव्य लीलांचं वर्णन आहे. आर्त जीवांवर कृपा करण्यासाठीच भगवंतांनी या लीला केल्या आहेत. यांचं श्रवण आणि पठण केल्यामुळे मनुष्याचं लौकिक आणि पारलौकिक कल्याण होतं. म्हणून प्रभू श्री रामांची उपासना करताना अध्यात्म रामायणाचं अध्ययन, चिंतन हे आपल्यासाठी अत्यंत उपकारक आणि महत्त्वाचं ठरतं.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता, तुला राम

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 4 जुलै. देह हा देवाच्या प्राप्तीकरता आहे. एकदा असं झालं की एका साधूकडे चोरांनी चोरी केली. ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिलं तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला. हे त्यांचं करणं गुरुला समजलं तेव्हा त्या चोरांना आणून गुरुने त्यांच्या अंगाला तेल लावून वगैरे स्नान घातलं आणि त्यांना पंचपक्वान्नाचं भोजन दिलं. हे असं काय करता म्हणून शिष्यांनी गुरुला विचारलं तेव्हा त्यांनी शिष्यांना सांगितलं की तुम्ही तरी काय करता, सर्वच जण देवाच्या घरी चोरी करत आहेत. कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिला, परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोच की नाही. म्हणून विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी. आपण सर्वांनी मी भगवंताकरिता आहे असं मनाने समजावं. सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वैत आपोआप नाहीसं होऊन जी एकाग्रता साधते तीच खरी समाधी होय. संत काय करतात, आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवतात. ते सदा सर्वदा समाधी सुख भोगत असतात आणि नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो. आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल 1000 दाणे घ्यावे ही भगवंताची लीला आहे. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. जसा मारुतीमध्ये देव अंश होता तसा तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलवला, आपण तो झाकून विझवून टाकला. मारुतीचं ध्येय डोळ्यासमोर ठेवावं, त्याचं ब्रह्मचर्य, भक्ती, दास्य आणि परोपकार करण्याची तऱ्हा या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचं दर्शन होईल. मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली, हेच खरं भक्तीचं फळ आहे. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागावं हाच सगुणोपासनेचा मुख्य हेतू आहे. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझं कल्याण करणारा आहे ही जाणीव झाली की जे मिळालं ते भगवंताच्या इच्छेने मिळालं ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल. समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय. आपली वृत्ती अशी असावी की कोणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही. वृत्तीचं समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। सातारा जिल्ह्यात रहिमतपूर नावाचं एक गाव होतं। तिथे आप्पासाहेब माने नावाचे एक सद्गृहस्थ राहत होते। सातारच्या राजेसाहेबांचे ते मानकरी होते। ते स्वामी भक्त होते आणि स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला नित्य येत असत। त्यांना जमना नावाची सुंदर मुलगी होती। ती अत्यंत देखणी होती। ती वयात आल्यामुळे आप्पासाहेबांना तिच्या विवाहाची काळजी लागली होती, कारण आपल्या ह्या अत्यंत रूपवान आणि सालस मुलीला त्याच तोलामोलाचं स्थळ मिळेल का, तिला अनुरूप नवरा मिळेल का, ही त्या पित्याची खरी काळजी होती। तिच्याशी विवाह करायला शेकडो तरुण तयार होते, परंतु त्यातला एकही जमनाच्या तोलामोलाचा नव्हता। काय करावं हे आप्पासाहेबांना कळेना। एक दिवस त्यांनी निश्चय केला की आपल्या लाडक्या सुस्वरूप लेकीला घेऊन स्वामी समर्थांकडे अक्कलकोटी जायचं, स्वामींचे चरण धरायचे, मुलीला स्वामींच्या चरणी ठेवायचं आणि त्यांनाच विनंती करायची की लेकीच्या कल्याणाचं बघा म्हणून। त्याप्रमाणे आप्पासाहेब मुलीला घेऊन स्वामींपाशी आले, आपल्या मनातली लेकीच्या विवाहाची काळजी प्रकट केली। समर्थांनी मुलीकडे पाहिलं। समर्थांच्या डोळ्यात अपार करुणा प्रकटली। अतिशय शालीन आणि सौंदर्याचा धुंद आविष्कार लिहिलेली मुलगी पाहिल्यावर आपला उजवा हात समर्थांनी तिच्या माथ्यावर ठेवला आणि म्हणाले, आप्पासाहेब काळजी कशाला करता, जमनेसाठी आम्ही खंड्याला नेमला आहे। मुलीच्या लग्नाची अजिबात काळजी करू नका, आम्ही तिच्या पाठी आहोत, माझे आशीर्वाद आहेत। स्वामींनी आशीर्वाद दिल्यावर आप्पासाहेबांची मोठी काळजी मिटली। आप्पासाहेब रहिमतपूरला परत आले। आश्चर्य म्हणजे बडोद्याचे श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांच्या कानावर जमनेच्या सौंदर्याची आणि शालीनतेची खबर स्वतः स्वामींनी घातली आणि महाराजांकडून जमनेसाठी मागणी आली। स्वामी कृपेने जमनेचा विवाह श्रीमंत खंडेराव गायकवाड महाराज यांच्याशी झाला आणि ती बडोद्याची राणीसाहेब झाली। आप्पासाहेबांचं नशीब स्वामींमुळे उघडलं। आपल्या या भक्तावर स्वामींनी अपरंपार कृपा केली होती।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताची सत्ता असीम आहे। आपली फक्त श्रद्धा हवी आणि मुख्य म्हणजे प्रेम हवं। एकदा का आपण भगवंताला शरण गेलो की आपल्या सर्व काळजा आणि चिंता मिटतात। त्यासाठी भगवंताला प्रथम जाणावं लागतं, त्याच्या नामात अखंड राहावं लागतं, त्याच्याच चिंतनात गर्क व्हावं लागतं, भगवंताला नातेसंबंधात बांधून टाकावं लागतं। ह्याचा अर्थ एकच असा की भगवंत हाच माझा मायबाप आहे, त्याच्या सेवेत मी अखंड राहणार आहे। ह्या भावनेनी त्याच्याशी मनाने गुंतून पडावं लागतं, तरच भगवंताचं सुंदर दर्शन घडतं आणि आपला योगक्षेम तो चालवतो आहे ह्याची खात्री पटते।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया RN पराडकर यांच्या स्वरातलं एक दत्तपद.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

अहम। मला पुण्य नाही, मला पाप नाही, मला सुख नाही, मला दुःख नाही, असं आपण म्हणतो, पण ते तसा अर्थ नाही। मी पुण्य नाही, मी पाप नाही, मी सुख नाही, मी दुःख नाही, मी मंत्र नाही, मी तीर्थ नाही, कारण आचार्यांनी न पुण्यम म्हणजे मी पुण्य नाही, हे मला पुण्य नाही म्हणायचं नाही, मी पुण्य नाही, मी पाप नाही, मी सुख नाही आणि मी दुःख नाही। सुख म्हणजे अंतकरणामध्ये अनुकूल विषयाची प्राप्ती आणि वृत्तीची स्थिरता आणि आनंदरूप आत्म्याचं भान, ह्या तिन्ही गोष्टी युगपत होत असतात आणि आपल्याला वाटतं की ह्या विषयापासून आपल्याला सुख मिळालं, अशी आपली सुखाची व्याख्या आहे। परंतु ते सुख म्हणजे विषयापासून नसून ते सुख हे आपलं स्वरूप असतं, पण विषयातलं सुख तेच सुख आहे असं आपण मानतो। तर ते मी नाही, दुःखसुद्धा मी नाही, मी मंत्र नाही, मी तीर्थ नाही, मी वेद नाही, मी यज्ञ नाही, आणि भोजन भोज्य आणि भोक्ता, कर्ता कर्म क्रियापद, द्रष्टा दृश्य दर्शन, ही जी त्रिपुटी आहे ती सुद्धा मी नाही, तर मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, म्हणजे मी कसा आहे? आनंद सच्चित आनंद रूप परमात्मा आहे। आणि याबद्दल आचार्य सांगतात की पाप आणि पुण्यसुद्धा मी नाही, कारण पशुपक्षादिकांना पाप पुण्य नसतं, कारण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काही एक उपजत मरती, बहिरी अंध होती पांगुळमुखी, हे पशु काय पाप पुण्य जाणते, याला काय पाप आणि पुण्य माहीत आहे? पण स्वर्गातील इंद्रादी देवांना सुद्धा पाप पुण्य नाही, कारण ती भोगभूमी आहे, पुण्याचा भोग भोगत असतात ती, कारण बॅलन्स जोपर्यंत आहे ना पुण्याचं तोपर्यंत सुखच आहे तिथं। आणि जसं पुण्याचं बँक बॅलन्स संपलं की परत ते या मृत्यूलोकामध्ये येतात। जय पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका, म्हणून हे मृत्यूलोकात परत येत असतात। म्हणून ते मनुष्य देहात आले परंतु त्यांना मनुष्य देह कळाला नाही, म्हणून ते पुण्य करून स्वर्गाला गेले आणि परत स्वर्गातून इथं पदच्युत झालेत। म्हणून योग्यांना सुद्धा पाप पुण्य नाही। यथारवी सर्व रसान प्रभुक्ते हुताश्चपी सर्व भक्षः, तथैव योगी विशन प्रभुक्ते न लिप्यते पाप पुण्यश्च शुद्धः। ज्याप्रमाणे सूर्य सर्व रस भोगतो, अग्नी सर्व भक्षण करत असतं, तृण अग्नी मिळे समरस झाले, सगळं द्रवरूप इंधन, घनरूप इंधन, वायुरूप इंधन सगळं स्वाहा होऊन जाते, आहे ना? तसं पण त्यांना पाप पुण्य नाही। तद्वत योगी विषय भोगतो पण पाप पुण्यांनी लिप्त होत नाही। योग्यास जर पाप पुण्य नाही तर योगेश्वर श्रीकृष्ण त्यास पाप पुण्य कसे असेल? म्हणून भगवंताला सुद्धा पाप पुण्य नसतं, पाप पुण्य फक्त माणसालाच आहे। म्हणून माऊली सांगते, वाहते नि भौतिके पाप पुण्य इथ पिके, इथं काय पिकत असतं? पाप आणि पुण्य। मनोनी आम्ही कौतुके क्षेत्र म्हणो, म्हणून हे क्षेत्र आहे, इदम शरीरम क्षेत्र कौंतेय क्षेत्र मित्यभिधीयते, आणि म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही, क्षेत्र काय आहे क्षेत्रज्ञ काय आहे याचा निवाडा करणं याला आम्ही ज्ञान म्हणू। मग क्षेत्र कशाला म्हणायचं? जे जाणण्यात येतं त्याला क्षेत्र म्हणायचं, आणि जो जाणणारा आहे त्याला क्षेत्रज्ञ म्हणायचं। वराड कोणाला म्हणायचं? जे अक्षदा टाकायला आले त्याला वराड म्हणायचं। नवरदेव कोणाला म्हणायचं? जे अक्षदा टाकून घ्यायला आला त्याला काय म्हणायचं? नवरदेव किती असते? एकच असतो, आणि वराड अनेक असते। तसं जाणणारा किती आहे? एक आहे, ते तुम्ही आम्ही आहेत, आणि जाणण्यात येणारे हे वराडासारखे आहेत, अनेक आहेत। मग इंद्रियाद्वारे जाणण्यात येऊ का इंद्रिया वाचून जाणण्यात येऊ, ते क्षेत्रच आहे। एवढंच आहे की स्थूल दृश्य आहे आणि सूक्ष्म दृश्य आहे, पण द्रष्टा मात्र एकच आहे, आणि दर्शन हे विषयाचं होणारं ज्ञान अंतकरणात। म्हणून दृश्य द्रष्टत्व वेगळे
वस्तु मात्र निहाळे आपणापाशी, कारण दृश्यच खोटं आहे म्हणून दृष्टेपणा सुद्धा खोटा आहे। दृश्यची जेधवा नाही, दृष्टत्व म्हणून एक आहे। दृष्टत्व कोणाला द्यावं? आता दृश्यच खोटे, म्हणून पत्नी जर खोटी आहे स्वप्नातली, तर तिच्या संबंधानं आलेला पतीपणा जाग झाल्यावर कोणी म्हणावं पती? आणि कोणाचा पती? त्याचा पत्ताच नाही ना। जाग झाल्यावर हे ब्रह्मचारी तसेच येतं। मग म्हणून पाप पुण्य करत नाही, पापच करतात ते दुष्ट राक्षसी माणसं असतात। पापी जो निसुगु पुण्याविषयी निलागू, जयाच्या मनी वेगू विकल्पाचा, त्याच्या मनात सगळे विकल्प भरलेले आहेत। म्हणून हिरण्यकश्यपूला हरी म्हटलं की राग यायचा, नारायण म्हटलं की राग यायचा, त्याला वाटायचं ह्याला ह्याचं नावच माझ्यासमोर घेऊ नका। आणि पुण्यही करतात आणि पापही करतात ते संसारी जो लोक आहेत। सत्यनारायणही करतात आणि दारूही पितात, दोन्ही कामं करते ते। म्हणून माऊली सांगतात, पाप पुण्याचे खिचटे करूनी खाता बुद्धिचेष्टे, कडू मधुर न वाटे ऐशी जे दशा। ही दशा आहे अंतकरणाची, त्याला कडू वाटत नाही गोड वाटत नाही। पुण्यच करतात, पाप कदाचित घडत करत नाहीत, ते साधक आहेत, ते मुमुक्षू आहेत, ते पाप करत नाहीत। म्हणून शुभसंतती राजाची जी मुलं होते ना, ते सद्गुरूला शरण गेली आणि त्यांनी सांगितलं की शास्त्रामध्ये जे निषिद्ध कर्म म्हणून सांगितलेले ते तर आम्ही केलंच नाही, पण विहित कर्म करून मग करा म्हणून जे सांगितलं ते फलाची अपेक्षा न ठेवता केलेलं आहे। म्हणून निष्काम बुद्धीने केलेलं आहे आणि त्या निष्काम बुद्धीने यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे। आणि त्यांनी सद्गुरूसमोर इच्छा मांडली की आम्हाला परमानंदाची प्राप्ती आणि कारणासहित दुःखाची निवृत्ती व्हावी, या दोन इच्छा घेऊन आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहे। त्यावेळेस सद्गुरूंनी निश्चय केला अंतकरणात की हे साधक आहे, याला गोल गोल फिरवून काही फायदा नाही, त्यांना डायरेक्ट उपदेश करायला पाहिजे ब्रह्मज्ञानाचा। म्हणून त्यांनी सांगितलं, हे अधिकारी तू फल आहेस, तुम्हाला जे पाहिजे ना ते तुमचं स्वरूपच आहे। म्हणजे सुख हे तुमचं स्वरूप आहे आणि दुःख हे तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी मुळीच नाही, दुःखाचा लेश सुद्धा नाही। सूर्याच्या ठिकाणी अंधाराचा लेश आहे का? आणि त्याला दिवा लावून घ्यायची गरज आहे का? दि चालले निघाले दिवा लावून कुठं जायले म्हणे सूर्याला पाहायला, ते म्हणजे मूर्ख हे काय? त्या सूर्याला पाहायला दिव्याची काय आवश्यकता? ते स्वतःच स्वयंप्रकाश आहे। तसं हे शितू अंगा अंगी डोळे उघडी, तुम्ही अंगानच परमात्मा आहात, तुम्हाला करायची गरज नाही। म्हणून आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा, शरण मी आलो तुझ निवारुणी या पापा। हे पाप निवारण करून मी तुझ्याकडे आलो देवा, हे शेवाळ बाजूला सारलं आणि मग तुझं दर्शन घ्यायला आलेलो आहे। आणि संतांना पापही नाही आणि पुण्यही नाही, वैष्णव भक्त योगी हे सगळे याच्यामध्ये येतात। तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप, लागोनिधी पाप पुण्य अंगा। म्हणून झुंझार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या। या विष्णू या पृथ्वीतलावर झुंझार म्हणजे अशी रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आम्हाला युद्धाचा प्रसंग आहे, असे झुंझार विष्णुदास आहेत ज्यांना पाप आणि पुण्य अंगी लागत नाही। नकरी रे संग राहे रे निश्चळ, लागोनिधी मळ ममतीचा, या नाव खरे अद्वैत ब्रह्मज्ञान। यालाच खरं अद्वैत ब्रह्मज्ञान म्हटलेलं आहे की सगळ्यात राहायचं पण सगळ्यातून असंग राहायचं, त्यांचे धर्म आपल्याला लागू द्यायचं नाही, म्हणजे उसातून जायचं पण पाच टांगाला लागू द्यायचं नाही। म्हणून पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी, लागोनिधी अंगी पाप पुण्य। म्हणून तयाची बुद्धी नेने पाप पुण्याची गंधी, गंगा मिनलिया नदी विटाळू कैसा। अरे बाबा, गंगा एकदा समुद्राला मिळाली की मग तिथं विटाळ कसलाय? सगळी पवित्रच आहे ना ती। म्हणून आणि पापात पाप म्हणजे नरक आहे आणि पापात पुण्य म्हणजे मनुष्ययोनी आहे, आणि पुण्यात पाप म्हणजे स्वर्ग आहे आणि पुण्यात पुण्य म्हणजे परमात्मा आहे। हा ते शुद्ध पुण्य आहे। म्हणून पुण्य फळले बहुता दिसा, म्हणून हे पुण्य फळत असतं की संत भेटत असतं।

पाहिले। आज गुरुदेव दत्त म्हणजे जे बदलत नाही ते मी आहे असं मला दत्त स्वरूप कळालं। हे पुण्याचा उदय आहे। म्हणून स्वर्गा पाप पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जायजे, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्यगा। मा भगवंताची प्राप्ती ज्यानं होईल ते शुद्ध पुण्य आहे, ते सत्कर्म आहे, ते सत्संगती आहे, ते सद्गुरू आहे, ते सत्शास्त्र आहे, ती सद्बुद्धी आहे, ते सत्कर्म आहे। येण्याची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विरमे अहम विश्रामे आत्मस्वरूपी। म्हणून या ठिकाणी पाप पुण्याबद्दल आचार्य सांगतात की मी पुण्य नाही आणि मी पाप नाही, मी सुख नाही आणि मी दुःखसुद्धा नाही। कारण सुख आणि दुःख हे अंतकरणाचे धर्म आहेत आणि अंतकरणाला आपण जाणणारे आहोत। रात्रंदिवस प्रत्येकाची जे प्रयत्न आहेत ते सुखाकरता आहे। जगामध्ये एकही माणूस असा मिळणार नाही की ज्याला दुःख पाहिजे। म्हणून नाथ महाराज सांगतात, मजलागी दुःख व्हावे ऐसे कुणी न भावे जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता। म्हणून याला स्वतंत्र म्हणता येत नाही, कारण इच्छा नसताना दुःख व्हायला लागलं आणि इच्छा असताना आपल्याला सुख प्राप्त होत नाही, म्हणून आपण कसे आहोत। म्हणून महाभारताचा एक सिद्धांत आहे, दुःखात उद्विज्यती सर्वा सर्वस्य सुखमीप्सितम, म्हणजे दुःख कोणालाच नको आणि सुख मात्र सर्वांनाच हवे आहे। काहींना कपडे नसतील तरी चालेल, घर जमीन नसलं तरी चालेल, बायकोशिवाय आयुष्य काढता येतं, देवसुद्धा नको, पण देव धर्म सांदी पडिले सकळ विषय गोंधळ गाजत असे। सगळे देव त्या कोपऱ्यात पडले आणि विषयच काय व्हायला लागलेत, विषयाच्याच गोंधळ माजलेला आहे। पण सुख मात्र सगळ्यांना हवंय। महाभारतामध्ये कुंतीने श्रीकृष्णांना संकट मागितलेले आहे, पण त्यातही सुखाचाच अंतर्भाव आहे। कारण संकटात श्रीकृष्ण धावून येणार व त्याचे दर्शन होणार आहे। विपदा संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरुः भवतो दर्शनम यत्स्यात् पुनर्भव दर्शनम। तुकाराम महाराज पण देवाकडे दारिद्र्य मागतात, पण त्यामागे सर्व सुख मूळ हरी मुखात राहो असं म्हणतात। काय म्हणतात, तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल मुखी। मला फकीरासारखी अवस्था कर, पण माझ्या मुखामध्ये तुझं नाव येऊ दे। आता प्रश्न निर्माण होतो की सुख म्हणजे काय। किंबहुना सोय जीव आत्मया ते लाही, तेथ जे होय तया नाव सुख। ज्यावेळेस जीवाला देव आत्मरूपानं कळत असतो आणि मग तिथं जे घडत असतं ना त्याचं नाव सुख आहे। कारण आता तिथं काय घडणार आहे बरं, त्याला आत्मस्वरूप कळाल्यानंतर आता काय घडणार आहे, कारण त्याला जो आनंद होणार आहे ना त्याचं नाव सुख आहे। ते निरपेक्ष निरतिशय निर्विषय सुख आहे, अपेक्षा रहित आहे। जे आत्मयाचे भेटी जीवाशी होय, हा जीवाचा आणि आत्म्याचा संयोग आहे, एक आहे। सुख जरी एक असले तरी सुखाचे विषय अनेक आहेत। संसाराचा प्रत्येकाचा सुखाचा विषय वेगळा आहे, मात्र परमार्थामध्ये साधुसंतांना देवाशिवाय सुख कशातच दिसत नाही। आता एका शाळेची तपासणी करण्याकरता वरिष्ठ तपासणी करायला आली। आता शाळेला त्यांनी कळवलं नाही की आम्ही इन्स्पेक्शनला येतेत ना, ते तसं मग ते अचानक एका वर्गामध्ये अधिकारी घुसले आणि शिक्षक पुस्तक वाचू लागले। ते विद्यार्थ्यांचा गोंधळ चालू होता। आता साहेब आल्यानंतर सगळे शांत झाले आणि तपासणी जे करायला आले त्या अधिकाऱ्यांनी विचारलं एका मुलाला की सात्विक किती, तर कुणी म्हणायले 10, कुणी म्हणायले 50, कुणी म्हणायले 100, तर सगळ्याचे उत्तरं वेगवेगळे आले ना। आता ते दुसऱ्या वर्गात गेले, दुसऱ्या वर्गात गेले आणि ते 9 पाडा शिकवत होते शिक्षक। मग त्याला विचारलं 9 किती, आता ते एकानं 27 म्हणलं, दुसऱ्यानं 27 म्हणलं। आता असं करता करता सगळे 27 म्हणायलेत ना, तर त्या अधिकाऱ्यानं सांगितलं की बाबा हे 28 का नाही 27च का, तर त्यानं सांगितलं की तुम्हाला धरून 28 आहेत, पण 9 किती असतात, 27च होते। म्हणजे सगळ्यांचं उत्तर एक आलेलं आहे। तसं हे सर्व सुखाचे आग्रह
बाप रखुमा देवीवर सुखाची व्याख्या सगळ्यांची एकच आहे. तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने, म्हणून सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्वही सुखाचे हा जोडला आगर ओ निळोबराय सांगतात की हे सगळ्या सुखाचा आगर जोडलेला आहे. आता म्हणजे सुख म्हणजे देव आणि देव म्हणजेच सुख आहे, आणि संसारामध्ये सुखाचा भास आहे, सुख मिळणं शक्य नाहीये. सुख पाहता जवापाडी दुःख पर्वता एवढे, म्हणून आपल्याला दिसते वरून वरून सुख, पण आतून सगळं काय आहे. म्हणून ही दुनिया गोल आहे, अंदरसे देखो प्यारे बिलकुल पोलम पोल है. ही दुनिया गोल है, आहे का नाही. म्हणून ही दुनिया गोल आहे, अंदरसे फोल आहे, आणि जर पाहिलं तर काय बिलकुल पोलम पोल आहे. म्हणून सगळं काय आहे दुःखच आहे, दुःखबांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणे. ज्याप्रमाणे तळ्याच्या काठावर असलेल्या झाडावर मोत्याच्या हाराचा तळ्यामध्ये काय होत असतो, प्रतिबिंब पडत असतो, तो हार मिळावा म्हणून उड्या माराव्या, तसं या संसारामध्ये उडी मार नाही. म्हणून जैसा नक्षत्राच्या आभासा साठी घातू झाला तया हंसा, माझी रत्नबुद्धीची या आशा रिघोनिया, मग त्या हंसानं कशी उडी मारली प्रतिबिंब पाहून, तसं संसारामध्ये सुखाचा भास पाहून आपण उड्या मारलेल्या आहे. संसारामध्ये कोणा सुख झालं नाही, सुख होत नाही आणि होणारही नाही. सांसारिक सुख हे तीन प्रकारचे गीतामध्ये सांगितलेले आहे. यत्तदग्रे विषमीव परिणामे मृतोपमं तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. आता चंदनाची बुड सर्पी जैसे दुआड का निधानाचे तोंड विवसिया जीवी. सांसारिक सात्विक सुख म्हणजे काय आहे, अगोदर कठीण आणि नंतर चांगले, त्या सात्विक सुख म्हणतात. माऊलींची एकच ओवी घेतली आहे, चंदन मिळवण्याकरिता सर्प बाजूस करावे लागतात आणि धन मिळवण्याकरता भूतांना हटवावे लागते. म्हणून बचनागाची कांडी सुरुवातीला गोड लागते, पण त्याचा परिणाम विषामध्ये होत असतो, मृत्यू. तसं विषय विषयाचा पडीपाडू, हे विषय कसे येतात, आधी गोड लागते आणि मग परिणाम मृत्यूमध्ये होतो. म्हणजे गोड परमार्थ झाला कडू आणि कडू विषय तो गुडू जीवाशी झाला, असं झालेलं आहे पहा. म्हणून विषय आपल्याला गोड लागले, पण एका एका विषयामध्ये एक एक प्राणी गेलेला आहे. रूप विषयामध्ये पतंग, स्पर्शामध्ये हत्ती, रसामध्ये मासा, आवा शब्दामध्ये हरण आहे ना, आणि वासामध्ये भुंगा. तर आता एकेकामध्ये एक एक प्राणाला मुकले तर आपल्याकडे पाच पाच विषय येतात. म्हणून आपल्याला काय करायचं, विषय काय करायचा, नारायण करून टाकायचा. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, कारण माता पिता जन धन हे सगळंच नारायण आहे. म्हणून विषयेंद्रिय संयोगाद्यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमीव तत्सुखं राजसं स्मृतं. विषय व इंद्रिय यांच्या संयोगाने जे क्षणिक सुख होते, परिणाम वाईट होतो, त्यास राजसुख म्हणतात. अधिकारिया रिगता गाव होय जैसा उत्साह, कारिणावरी विवाह विस्तारिला. ज्याप्रमाणे एखादा मंत्री बोलवावा तो आश्वासन देऊन गेल्यानंतर उत्सवाच्या हिशोबाकरिता भांडणे लागावी किंवा कर्ज काढून लग्न करावे व नंतर 10 वर्षे फिडत बसावं, तसं हे राजसुख आहे. यदग्रेच्या अनुबंधेच सुखम मोहन आत्मना निद्रालस्य प्रमादोत्थम तत्ताम समुदायतम. आणि अपेयाचे नि पाने खाद्याची नि भोजने स्वैर स्त्री सन्निधाने होय जे सुख. दारू पिण्यामध्ये, नको ते खाण्यामध्ये, वेश्यागमनामध्ये सुख वाटत असतं, त्याला तामस सुख म्हणतात. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत ही सुखी आहेत, त्यांच्यात पाडले तर आणखी 3 प्रकार पडतात, पण यात पूर्ण सुख नाही. ब्रह्मदेवास दुःख आहे, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त झनी जडो देसी. सुखाचे परत 3 प्रकार उत्तरोत्तर श्रेष्ठ आहेत. विषय सुख हे नेहमी घटत जाते. लग्नाच्या पहिल्या वर्षी नवरा बायकोमध्ये जे आकर्षण असतं ते 4 वर्षानंतर राहत नाही, आणि 10-15 वर्षांनंतर एकमेकांना बोलतात लग्न केले नसते तर बरं झाले असते. काय म्हणते, लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं.
हल्ली तर अशी आहे, पहिल्या वर्षी बायको नवऱ्याची ऐकते आणि दुसऱ्या वर्षी नवरा बायकोचा ऐकतो आणि तिसऱ्या वर्षी शेजारी दोघांचे भांडण ऐकतात. याला संसारिक सुख म्हणतात. हे भांडे वाजतीत ना मग. आणि ब्रह्मसुख हे घटतही नाही आणि वाढतही नाही. आणि प्रेमसुख हे सतत वाढत राहत. म्हणून याला भक्तीसुद्धा भक्तीसुखसुद्धा म्हणतात. नारद यास प्रतिक्षण वर्धमानम असे म्हणतात. अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते. अंगामध्ये प्रेमाचं सुख भरते. जसं भरती येते ना पाणी वाढत जात असते तसं कंठी प्रेम दाटे.

कंठामध्ये प्रेम दाटून येतं आणि नैनी म्हणजे डोळ्यातून आसरूच्या धारा वाहायला लागतात आणि हृदयामध्ये रामरूप प्रगट होत असतं। म्हणून परमार्थिक सुखाचे तीन प्रकार आहेत। जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाले तेव्हा तीन प्रकारचे गोकुळवासियांना सुख झालेले आहे। याला अंत नाही आणि पार नाही। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। गोकुळी आनंद प्रगटले सुख निर्भर हे लोक घरोघरी। आता लोक कसे झाले? बिनधास्त झाले। गोकुळी आनंद प्रगटले सुख निर्भर हे लोक घरोघरी। घरोघरी झाला लक्ष्मीचा वास। आता प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीचा वास आला। दैन्य दारिद्र्यास त्रास आला। आता दैन्य आणि दारिद्र्य निघून गेले। ते दैन्य जाय उठा उठी आला नारायण तयांच्या अंतरा। त्यांच्या अंतरंगामध्ये नारायण आलेला आहे। दया क्षमा नर नारी लोका। आणि लोकांमध्ये दया क्षमा शांती वाढलेली आहे। लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान। केली या वाचून जप तप। म्हणजे त्यांना जप तप करायची आवश्यकता पडली नाही आणि आपोआप ब्रह्मज्ञान झालं। आता अधिभौतिक सुख म्हणजे देव घरात येणं। आधी दैविक सुख म्हणजे देव अंतरात येणं आणि आध्यात्मिक सुख म्हणजे देव अनुभवाला येणं। हे असे सुखाचे नऊ प्रकार आहेत। गरज व प्राप्त यांचे चार प्रकार आहेत। काही गोष्टीची गरज नाही आणि प्राप्त नाही। आता भांडणाची मारामारीची गरज नाही आणि विषयाची गरज नाही आणि प्राप्त पण नाही। गरज आहे पण प्राप्त आहे। त्याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा याची गरज आहे। सर्वसाधारण सर्वांना प्राप्त आहे। आणि गरज नाही पण प्राप्त आहे ते रोग आहे, दारिद्र्य आहे। याची गरज नाही पण येतेच नाही। रोग काय रोगिया आवडे दारिद्र्य दरिद्र्या परी भोगवी जे बळीया आदृष्टे जिने। हे आदृष्ट म्हणजे प्रारब्धानं भोगावत लागते। आता नाही इच्छा असली तरी भोगावत लागतं आल्यावर। गरज आहे पण प्राप्त नाही। सर्वांना कायमच्या सुखाची गरज आहे पण सुख कधी प्राप्त होत नाही महात्म्याला सोडून। व्यवहार दुःखाचा आणि फळही दुःख आहे। संसार दुःखाचा अर्थात फळ दुःखच मिळणार आहे। लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया ये रझार हरी विन। म्हणून दुःखरूप संसारामध्ये सुख कसं मिळणार? व्यवहार दुःखाचा मात्र फळ सुख आहे। आता आईला गरोदरपण आलं, बाळणपण, सर्व दुःखाच्या बाबी। पण लेकराचे मुख पाहिल्यानंतर सर्व दुःख विसरून जाते। आणि शंभर यज्ञ करणे म्हणजे दुःखाची गोष्ट पण काही काळाकरता इंद्रपद प्राप्त होते। म्हणून व्यवहार सुखाचा पण फळ दुःख आहे। आता परमार्थ करतो पण सदाचारी नसल्यामुळे फळ दुःखच मिळते। भजन ते ओंगळवाणी नरका जाणे दुःखे ना। काही नियम नाही काय नाही पण परमार्थ चालू आहे। व्यवहार तो खोटा आता नवजो तुझ्या वाटा। एक नामी नाही ताळा केली सहस्त्रांची माळा। माला बनाई मोती की बीच में डाला सूत। माला बेचारी क्या करे जपने वाला कपूत। आता ती माला काय करणार हे याच्यात मन ताळ्यात नाही ना। म्हणून मन त्याच्यामध्ये पाहिजे। ज्ञान देवा ध्यानी हृदय जिवाळा आहे का नाही? ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मनी हा हृदय जिवाळा श्रीमूर्ती द्या। रामकृष्ण माळ वडायची नाही। पण आता काय झालं माहिती का? टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार। टोपी बेचारी क्या करे पेट में काला बाजार। पोटातच काय काळा बाजार आहे। आता अर्थात परमार्थ करून सुद्धा अधोगती प्राप्त होत असते आणि व्यवहार सुखाचा फळही सुखच आहे। याचा संतांनी परमार्थाचा व्यवहार केलेला आहे। सदाचारी शास्त्रयुक्त आचार करून परम सुखाची अर्थात परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली आहे। म्हणून त्याची सरली येरधार झाला सफल व्यापार। साधू संतांनी सुद्धा व्यापार केला तो सफल झाला ना। सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे। माग पुढे काय झालेले? आनंद कोंदाटलेला आहे। म्हणून अशा पद्धतीने हे जे सुख आहे ना ते सुखसुद्धा मी नाही असं सांगतात। आता या आचरणामध्ये सांगतात

0: ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियले हरिउच्चारण मंत्र हा अगाध पळे भूत बाधा भेने तिथी हे मंत्र सांगितलेले आहेत आपल्याला. परंतु हे मंत्र सुद्धा मी नाही असं इथं आचार्य सांगतात. तर हे मंत्र म्हणजेच काय आहे, नाम आहे. आणि या नामाबद्दल सुद्धा इथं वर्णन आलेलं आहे की मानवी जन्मामध्ये माणूस जो ओळखला जातो तो त्याच्या नामामुळं ओळखला जातो. उपजली या पिंडासी नाम नाही तयापाशी ठेविलेनी नावेशी उदित उठी. व्याकरण शिकताना प्रथम नाम, त्यानंतर सामान्य नाम, नंतर विशेष नाम, नंतर दर्शक नाम असं शिकवल्या जातं. लग्नामध्ये पूर्वी नाम घेण्याचा प्रकार, वधू वराचं नाव घेत होती, वर वधूचं नाव घ्यायचे तर त्याला मस्त आनंद व्हायचा नवऱ्याला नाव घेतल्यावर आणि त्याची छाती फुगून यायची आणि पत्नीला सुद्धा अभिमान व्हायचा. पण लव्ह मॅरेजमुळे आता कुणी कोणाचं नावच घेणं ती प्रथाच बंद पडली. काय झालं हे पळून लग्न करायला लागले तर हे बंद पडलं आता. म्हणजे काय होतं असतं, लग्न झाल्यानंतर पूर्वीचं नाव जे असतं ना वडिलाकडचं, ते नाव बदलून नवऱ्याकडचं नाव येत असतं आणि रजिस्टरला सुद्धा वडिलाचंच नाव लागत असतं. आता ती एका बाईनं सांगितलं की शाळेमध्ये तुम्ही वडिलाचं नाव विचारायले, ते वडिलाचं नाव नका लिहू, माझं नाव लिहा. मी 9 महिने 9 दिवस त्याला पोटामध्ये सांभाळले. ते शिक्षक म्हणले बाई तुमचं खरं आहे, तुम्ही नाही का सरकारला भांडा, कायदा तसा करायला लावा. कायद्यामध्ये कसं आहे की वडिलाचंच नाव लागत असतं, तसं तुमचं नाव लावू पण तुम्ही तसा कायदा निर्माण करा. म्हणून नाम हे साधकांचे माध्यम आहे. ज्याप्रमाणे मुंबईमधील लोकल 9 डब्यांची आहे, आता काही 12 डबे आहेत गाड्यांना, त्यामध्ये स्त्रियांकरिता 2 डबे असतात आणि 1 विकलांगाकरिता असते आणि 1 म्हणजे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास असे असतात ना. तर 2 मालाचे डबे असतात, पुढे माल चालक असतो, मागे गार्ड असतो. मात्र उतरताना सर्वांना एकच फलाट असतो, ऐका नाही, आणि त्या फलाटावर उतरल्याशिवाय घरी जाता येत नाही. तसंच परमार्थामध्ये अनेक प्रकारचे साधक आहेत, प्रत्येकाचा अधिकार वेगळा, पण नाम फलाटावर उतरल्याशिवाय देवरूपी घराला जाता येत नाही. नाम सर्वात म्हणजे संसारात, रसात, शास्त्रामध्ये, साधनात सार आहे, याचा विचार सारमध्ये सांगितलेला आहे. नाम सर्वात मोठं आहे, पृथ्वीपेक्षा 10 पट पाणी आहे, पाण्यापेक्षा अग्नी 10 पट आहे, तिजापेक्षा वारा 10 पट आहे मोठा, वाऱ्यापेक्षा आकाश मोठं आहे आणि आकाशापेक्षा अनंतपट नाम आहे. म्हणून माऊली सांगतात ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. नामापासून म्हणजे ओंकार आकाश झाले, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी झालेली आहे आणि पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आणि सूक्ष्म आहे. पाण्यापेक्षा अग्नी व्यापक आणि सूक्ष्म आहे, अग्नीपेक्षा वारा व्यापक आणि सूक्ष्म आहे ना, वाऱ्यापेक्षा आकाश व्यापक आणि सूक्ष्म आहे आणि नाम आकाशापेक्षा सूक्ष्म आणि व्यापक आहे. नामधारक जगात मोठा. नाथमहाराज सांगतात गावठी 1000 ब्राह्मण जेवायला वाढले तर पुण्यक्षेत्रीचा 1 ब्राह्मण जेवण्याचे पुण्य मिळते. ब्राह्मण मात्र सदाचारी पाहिजे. असे पुण्यक्षेत्रीचे 1000 ब्राह्मण जेवले तर 1 वेदपाठक जेवल्याचं पुण्य मिळतं. आणि वेदपाठकाचे 4 प्रकार आहेत, विधी, द्विवेदी, त्रिवेदी आणि चतुर्वेदी. असे 1000 वेदपाठक जेवले तर 1 पंडित जेवल्याचे पुण्य मिळते आणि त्याला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्याचे मुखोद्गत आहेत त्याला पंडित म्हणतात. आणि असे 1000 पंडित जेवले तर 1 संन्यासी जेवल्याचे पुण्य मिळते. असे संन्यासी म्हणजे भगवे धारण करणारे, रंग बदलणारे ते नाही बरं का, 2 रुपयानं रंग बदलत असते. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आता मी माझे ज्याचं मन विसरलेलं आहे, असे 1000 संन्यासी जेवले तर 1 परमहंस जेवल्याचं पुण्य मिळते. असे परमहंस 4 आहेत. सत्ययुगामध्ये सनकादिक, त्रेतामध्ये जनक, द्वापार युगामध्ये उद्धव आणि कलियुगामध्ये शंकराचार्य आहे. 1000 परमहंस जेवले तर 1 ब्रह्मज्ञानी जेवल्याचे फळ मिळते. ब्रह्मज्ञानी सुद्धा 4 आहेत, नाथांच्या शब्दामध्ये शुकयाज्ञ वल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी हरीच झाले, ब्रह्मज्ञानाला जेवायला दिल्यास हरिहर शंकर विष्णू तृप्त होतात। पण असे हजारो नाही अगणित ब्रह्मवेत्ते जेवले तरी नामधारकाची बरोबरी होत नाही। ऐसे वेत्ते या परंपार नये नामधारका बरोबर, एका जनार्दनी सादर पाहे नामधारक। नामधारक कोण? जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये सतत नामस्मरण करतो त्याला नामधारक म्हटलेला आहे। ओठ कंठ चाले नाही जिभ्या रटेन राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम। कबीरदास सांगतात की ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी, कोण जपायला लागला तर धरोणी श्रीहरी जपे सदा, हे हरी जप करायला लागला। आता ही अवस्था तुकोबराय म्हणतात आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार आणिक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण। आम्हाला कोण प्रमाण आहे? विठ्ठल। म्हणून पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण तैसा नारायण महापरी, आम्हाला नारायण तशा पद्धतीनं प्रमाण आहे। एकंदर शिक्का पाठविलाय ही लोका, या लोकामध्ये एकच शिक्का पाठवलेला आहे आम्ही। कोणता? आलो म्हणे तुका मी नामाचा धारक। म्हणून काही गोष्टी कधीच करू नये, जसं दारू पिणे, जुगार खेळणे, परस्त्रीग्रमण, खोटं बोलणे। धर्मराज एकदाच खोटं बोलले, ती देवांना आग्रह केल्यामुळे परिणाम स्वर्गात जाताना अंगठा पायाचा गळून पडला। कोणता? वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला। काही गोष्टी कधी कधी कराव्या लागतात, तीर्थयात्रा अन्नदान जे परमार्थाला पोषक आहेत। करा जप तप अनुष्ठान याग संती हे मार्ग स्थापिले, तीर्थिव्रत भाव धरी रे करुणा शांती दया पाहुना हरी करी। पण नामस्मरण मात्र सतत करावे, कारण सदा नाम घोष कुरु हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान। म्हणून सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा, नोहे मग बाधा काळ दूत यमाचे। शिवाय नामच सदा घेते, बाकी सदा काहीच करता येत नाही, कारण नामाला कोणताच प्रतिबंध किंवा अडथळा नाही। कोणत्याही देशात, कोणत्याही काळात, कोणत्याही अवस्थेत बालपण तरुणपण म्हातारपण झोपून बसून चालताना उड्या मारताना भांडताना खेळताना जेवताना सर्व कार्यकरिता हरी बोला, शुद्धतेची एवढी गरज नाही असे नारद म्हणाले। न देश काल अवस्था आत्मशुद्धाधिकम अपेक्षते, किंतु स्वतंत्र एवतनाम कामित कामदम पद्मपुराण। पद्मपुराणामध्ये असं सांगितलं आहे, म्हणून गोड सर्व भावे आंघोळी न लगे तोंड धुवावे, अर्थ चाड जीवे न लगे भ्यावे संसारात। तोंड धुवायची गरज नाही, आंघोळ करायची गरज नाही, पण नाव घेतलं तरी स्नानादिक बाधू न शके कर्म त्याला। म्हणून नाम सर्वात अगोदर आहे, सकाळी उठल्याबरोबर नामस्मरण करावे। आरंभी आवडी आदरे आले नाम, तिने सकळे सिद्ध जगी झाले पूर्ण काम, राम राम स्मरा आधी। म्हणून प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा। भजन किती श्रेष्ठ आहे याकरिता शास्त्रकार सांगतात, माणसाने 100 कामे टाळून भोजन करावे, 1000 कामे सोडून स्नान करावे, 1,00,000 कामे टाकून दान करावे, 1,00,00,000 कामे सोडून हरी भजन करावे। शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरेत, लक्ष्य विहाय दातव्यम कोटी त्यक्त्वा हरिम भजेत। सृष्टीच्या उपक्रमास ब्रह्मदेवांनी नाम जपले व त्याची सृष्टी करण्याची शक्ती प्राप्त झालेली आहे। सृष्टीची या उपक्रमा पूर्वीगा विरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता मज ईश्वराते नोळखे, ना सृष्टी करू शके तो थोर केला एके नामे जेने। जयाचा अर्थ जीवी ध्याता जी वर्ण त्रयची जपता, विश्वसृजन योग्यता आली त्यासी। तात्पर्य नाम आदी आहे म्हणून ते आदी घ्यायला पाहिजे। कोणत्याही कार्याच्या सुरुवातीस नाम घेतल्यास सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडते। नाम मंगलात मंगल आहे, सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। तुलसीदासांनी 7 मंगल गोष्टी सांगितलेल्या आहेत, सुधा साधू सुरतरु सुमन सुफल सुहावनी बात, तुलसी सीतापती भक्ती सगुण सुमंगल सात। अमृत साधू तुका म्हणे मंगल आता कोण दाता याहुनी, हे साधू कल्पवृक्ष फुलं चांगले फळं सुभाषित हरिभक्ती या सर्व गोष्टी नाम मंगलाचे मंगल आहे। नाम अंगम अमंगलाला सुद्धा मंगल करत असते। तुलसीदास म्हणतात, जिन कर नाम लेत जग माही, सकल अमंगल मूल नसाही, करतल होई पदार्थ चारी, तिनके सिय राम कहेऊ कामारी। बाकीची साधने अनिष्ट निवृत्ती निवृत्ती करतात, पण इष्ट प्राप्ती करून देत नाहीत। मात्र नाम अनिष्ट निवृत्तीसह इष्ट प्राप्त करून देते। मागे जाळी महादोष, पुढे नाही गर्भवास, पुढे गर्भवास नाही, आणि मागचे सगळे दोष सुद्धा जळून जातात। बाकीची साधने देवाजवळ पोहोचवितात, पण देव नामामुळेच मिळत असतो। यज्ञ याग तपे संसारदायके, न सुटे एके नामे विन, नामे विन भव सिंधू पावे पार, ऐसा हा विचार नाही तुझा। ज्याप्रमाणे पंढरपुरामध्ये येण्याकरता अनेक साधने आहेत, कुणी पायी येतं, कुणी रेल्वेनं, कुणी कार, एसटी, अनेक मार्ग, पण देवाच्या पददर्शनाकरिता एकच मार्ग, एकच रांग लावावा लागते तिथं। काही नावे घेऊ नयेत कोणाची। आत्मनामो गुरुर्नामो, नामो अतिक्रपणस्य श्रेयस्य कामो, न गृहिणीयात श्रेष्ठ अपत्यकलत्रयो। स्वतःचे नाव, गुरुचे नाव, कृपणाचे, कल्याण करणारा, कामी, बायको, मोठा मुलगा, कुळ, यामध्ये काही आदर म्हणून नावे घ्यायची नाहीत, व काही नाव घेण्याच्या पात्रतेचे नाहीत म्हणून घ्यायची नाही। पुरुषांनी बायकोचे प्रेम म्हणून नाव घ्यायला सुरुवात केली, आता बायको पण नवऱ्यास एकेरी नावाने बोलवू लागली। हिंदू संस्कृतीची उत्क्रांती म्हणावी लागली। देवाचे व संताचे नाम सतत घ्यायला पाहिजे। घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे। प्रभाते नाम न घ्यावे माकडाचे, तैसे अभक्ताचे सर्व काळ। कलियुगामध्ये नामस्मरणामुळेच देव मिळतो हे सर्व संत शास्त्री सांगतात। सत्ययुगामध्ये ध्यानाने देव मिळत होता, त्रेतामध्ये यज्ञांनी देवाची प्राप्ती होत होती, द्वापारयुगामध्ये पूजेने देव प्रसन्न व्हावयाचा, पण कलियुगामध्ये कीर्तनामुळेच देव प्रसन्न होतो। कीर्तन म्हणजे नामस्मरण। कृते यद ध्यायतो विष्णु, त्रेतायाम यजतो मखय, द्वापारे परिचर्याणाम कलौ तद हरि कीर्तनात्। कृतजुग जब जोगी विज्ञानी, करी हरि ध्यान तरही भव प्राणी, त्रेता त्रिविध यज्ञ नर करही, प्रभु ही समर्पी कर्म भव तरही। द्वापार करी रघुपति पद पूजा, नर भव तरही उपायन दूजा, कलयुग केवल हरिगुण गाहा, गावत नर पावही भव बाहा। तुलसीदास जी सांगतात, यही कली कालन साधन दूजा, जोग जगब जप तप व्रत पूजा, राम ही सुमिरिय गाय राम ही, सतत सुनिय राम गुण ग्राम ही, जगु चहु जुग जहु श्रुति नाम प्रभाव, कली विशेखी नहीं आन उपाऊ। म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी। कलियुगामध्ये बाकीच्या भानगडीत न पडता फक्त नामस्मरण करायला पाहिजे। नामामध्ये एवढी जबरदस्त शक्ती आहे, अनंत जन्माचे पाप एका क्षणामध्ये जळून जाते। नामसंकीर्तन साधन पये सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, पंचपातकांच्या कुळी नामे जळतान लगे घडी। म्हणून नामामध्ये एवढी शक्ती आहे की ते पाप करू शकत नाही। अशा पद्धतीनं ही नामाची महती आहे। नामाची जेवढी शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती, नामापाशी चारी मुक्ती जान निश्चिती विदेहा, नामापुढे उरावया लागी कस त्याचे अंगी असे ना। ज्याप्रमाणे गवताच्या कितीही गंजा होळ्या असल्या तरी माचीसमधील एक काडी सर्व गंजा जाळून भस्मसात करते, तद्वत जीवनामध्ये नामरूपी काडी मिळाली तर अनंत जन्माच्या पापाच्या गंजा जळून भस्मसात होतात। तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी, सांकेत्यम परिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा, वैकुंठ नाम ग्रहणम शेषाघ दारम विधु, पतिता स्खलितो भग्नः संदष्टस्तप्त आतः, हरिरित्य वशेनाह पुमानार्हति यातनाम। संकेत परिहास तान अवहेलना करण्यासाठी घेतलेले नाम पाप हरण करते। पडताना, पाय घसरताना, जखम झाल्यानंतर, भाजल्यानंतर, काही लागल्यानंतर, हरी हरी म्हणल्यानंतर नरक यातना होत नाही। तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुणी, शहाणा तो धनी घेतासे, सोपे आणि गोड किती अमृत आहे वाड। हे असं हे नामाचं महत्त्व आहे, हे मंत्राचं महत्त्व आहे। म्हणून आचार्य सांगतात,
1: न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ
0: म्हणून राहिलेला विषय आपण नंतर
1: पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
2: भगवान की जय।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया. रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00. श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज 10:45. याचं पुनःप्रसारण 6:30.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70:20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कई भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आपण मनाचे श्लोक पाहत आहोत. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. कारण नसतानाच आपण चिंता वाहतो. वास्तविक भगवंताचं चिंतन करावं. आपण संसाराची चिंता वाहत बसतो म्हणून मना मानव व्यर्थ चिंता वाहते. अकस्मात होणार होऊन जाते. अकस्मात जे काय घडायचं आहे ना ते घडून जातं. आपण उगीच चिंता करत राहतो. म्हणून सद्गुरू सांगतात चिंतन करा, चिंता करू नका. परमेश्वराचं चिंतन करा. चिंता करून काय, चिंतेनं आणखी वाढतं, दुःख आणखी वाढतं. म्हणजे सुखाचे जे क्षण असतात तेही हातातून निष्ठून जातात. का? भविष्याचं चिंता करतोय. जे झालं त्याचं चिंतन करत बसतो की जे हातातनं गेलेलं आहे त्यात काळ गेला, आणि जे पुढे येणार आहे त्याची चिंता करत बसतो तोही काळ गेला. ते सांगतात आत्ता ह्या क्षणात जगा. लिव्हिंग फ्रॉम मोमेंट टू मोमेंट. आत्ता ह्या क्षणात मी आत्मा आहे, आनंदरूप आहे, बस. म्हणून ध्यानातसुद्धा काय मंडळी म्हणतात ध्यान लागत नाही, तेव्हा मी सांगते बाकी विचार करू नका. असा पक्का धरा की मी आत्मा आहे ह्या ठिकाणी पक्क बसा. मग आत्म्याला ठिकाणी देह नाही, संसार नाही, माझं तुझं नाही, पाप पुण्य नाही, काही नाही आहे. तिथं पक्क धरून बसला तर ध्यान लागायला अवघड नाही आहे. म्हणजे होतं कुठं, सवय लागली चिंता करायची. म्हणून ते होऊ नये. पण मती मंडळ जी मंडळी असतात ती उगीच त्याची खंत करत बसतात. मना रागवे वीण आशा नको रे, आशाच धरायची. आम्ही आशा धरून बसलो आहे कशाला? अहो मुलाला मूल नाही, 10 वर्ष झाली. आता त्याची आशा कसली करत बसलाय तुम्ही? असलं त्याच्या नशिबात तर होईल, नाही झालं तर नाही झालं, बिघडलं कुठं? काय आपला अगदी वंश उद्धार करून काय व्हायचं तिथं दिवे लागायचे? नसते गोष्टी आपण मनात धरून बसतो. आता तुमचं झालं जन्म, आता मुलाला मूल व्हायचं का नाही आपल्याला काय करायचं? ठीक आहे, असेल त्याच्या नशिबात होईल, नसेल तर मी म्हणेन सुटला बिचारा, कटकट नको. तसं नाही वाटत, हा पाहिजे, कशाला पाहिजे? म्हणा राग एक आशा करायची तर राघवाची, त्याची कृपा व्हावी, भगवंताची कृपा व्हावी, सद्गुरूंची कृपा व्हावी, एवढी एकच आशा धरायची. मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. बरोबर त्याच्या उलट होतो. ज्याचं वर्णन वेदशास्त्र पुराण करतात ना, त्या भगवंताचं वर्णन कर. माणसाचं वर्णन करत राहतात, स्तुती करत राहतात. कशासाठी? मिळवायचं असतं काहीतरी. आज ज्याची भरमसाठ स्तुती केलेली असते तो उद्या दुसऱ्या पक्षात गेला की त्याच्या इतका वाईट कोणी नाही. कसं काय झालं? अहो कालपर्यंत चांगला होता की तो, आज काय झालं? मी नसलं गेलं सर. व्यर्थ करू नये. व्यर्थ कधी न स्तुती करावी परमेश्वराची. त्याच्या गुणात कमी जास्त होणारं नाही, अखंड तो गुणवानच आहे. करू नये व्यर्थ कधी नराचे, कारण तुमचं केव्हा पालटतं कुणाष्टो. सुनी आली घरामध्ये, 4 दिवस कौतुक होतं तिचं, आणि मग हळूहळू ती आपली नखं दाखवते, ह्याही आपलं दाखवतात, आणि मग वाटायला लागतं की काय हो. नाही वाटलं हो पहिल्यांदा चांगली आहे, पण खरं नाही ते. हां झालं सुरू, आता कसं वळणावर आलात? हां म्हण ते खरं नाही. आता पुढचे काही श्लोक आहेत त्याच्यामध्ये, ते म्हणतात नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. हे समर्थाने वचन सांगितलेलं आहे. नुपेक्षी न उपेक्षी कधी कळा म्हणजे कधी कळे राम दासाभिमानी. भगवंत हा दासाचा अभिमानी असतो, भक्ताचा अभिमानी असतो. एक वेळ त्याला काही बोललात तर चालेल, जसं आईला काही बोललं तर वाटणार नाही, माझ्या बाळ्याला बोलता ऐकून घेणार नाही, आणि त्यांचा तो अगदी वीक पॉईंट असतो, बोललं नाही चाललं. तसा भगवंताला त्यांनी पुढे एका ठिकाणी म्हटलंय, गीता कुणाला सांगू नको, असं गीतेत इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. त्याच्यामध्ये स्वतःने म्हटलंय, जो माझ्या भक्तांची निंदा करतो त्यालाही सांगू देखील नकोस, म्हणजे तो ऐकायला देखील अधिकारी नाही आहे. म्हणून भक्तांनी मारलेली लात भगवंतानी आपल्या छातीवर झेलली, पण तू भक्ताला जर कोणी नाव ठेवलं तर भगवंताला चालत नाही, तो येतो. अस्त्रशस्त्र काय जे असेल ते घेऊन, आणि संत नुसतेच वळवतील, भगवंत शस्त्र घेऊन येतो, सोडत नाही. म्हणून आपल्याला जर काही करायचं असेल तर भगवंताचं दास्य करायचं, भगवंताची भक्ती करायची. फक्त ती होती का फक्त म्हटली तर, हां फक्त भक्त व्हायचं, पण तेच किती अवघड आहे ते वा भक्त म्हणून. नुपेक्षी कदा रामदा का तर समर्थाचिया सेवका वक्रपाये, असा सर्व भूमंडळी कोण आहे? समर्थाचिया सेवका, समर्थांच्या सेवकाकडे वेड्यावाकड्या नजरेनं कोण पाहतो? म्हणून समर्थांचे जे भक्त असतात, संत असतात, त्यांच्यावर काही अन्याय झाला ते काही करत नाहीत. ते म्हणतात तू आहे बघणारा, मी कशाला, तो मला असं म्हणतो काय, बघतोस त्याचं, असं कधी कुठल्या संतांनी म्हटलेलं ऐकलं का आपण? लोक उलट त्यांना म्हणतात, अहो ते तुमची इतकी निंदा करतात, इतका तुम्हाला त्रास देतात, म्हणतात असू दे. प्रत्येक संतांच्या वाट्याला असं येतं, अशा वेळेला त्यांना जर कोणी म्हटलं की अहो ते असे असे त्रास देतात तुम्हाला, काहीतरी आम्ही करू का त्याच्यासाठी, असं जर विचारलं तर ते म्हणतात नको, तो आहे ना तो बघेल. ते कधी असं म्हणत नाहीत की त्याला आपल्यापासून दूर करा. सगळ्या संतांची चरित्र बघा, सगळ्यांच्या जवळ कुणी ना कुणीतरी त्यांना व्याप करणारं आहेच, चरित्र पाहिले तर लक्षात येईल. पण त्यांनी कधी कुणाला घालवलं असं नाही. रामकृष्णाने हृदयाला सुद्धा पुष्कळ वेळा सांगितलं, शेवटी मथुरा भवानी त्याला घालवलं, तेव्हा ते म्हणले अरे हृदय तुला किती दिवस सांगत होतो. अक्कलकोट स्वामींच्या सुंदराबाई शेवटी पोलीस येऊन त्यांना पकडून घेऊन गेले, पण त्यांनी कधी तिला जा म्हटलं नाही. तर त्यांना असा पूर्ण विश्वास असतो तो भगवंत आहे ना तो बघेल, मला काय अधिकार सांगायचं, मी काय म्हणून सांगायचं, मी माझं काम करत राहणार. माझं जे काम आहे सर्वांशी प्रेमाने वागणं, कृपाळूपणे दयाळूपणे, माझं मी करत राहणार. पण हा भक्ताचा अभिमानी जो आहे तो देखील त्या संतांची त्या साधकाची कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे, तो बघतो. आणि मग त्याच्या कसोटीला जर तो भक्त उतरला तर मग त्याच्यासाठी काय करायचं ते भगवंत पाहतात, सद्गुरू पाहतात, भगवंतच पाहतात. सद्गुरू म्हणतात तो करेल, ते सगळं खातं त्याच्याकडे सोपवलेलं आहे, ते त्याच्यात पडत नाही. जयाची लीला वर्णिती लोक तिने नुपेक्षी कदा रामदासा, आल्या शिळा राघवे मुक्त केली. शिळा होती पण भक्त होती, राघवाने मुक्त केली. उपेक्षा कदा रामरूपी असेना, रामाच्या ठिकाणी कधी कुणाची उपेक्षा संभवत नाही. राम हा कसा आहे, अत्यंत कृपाळू, दयाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगी दासपाळू असं वर्णन आहे त्याचं. त्यामुळे भक्ताच्या बाबतीत तो कधी त्याची उपेक्षा करत नाही, म्हणून नुपेक्षी असं त्याने म्हटलेलं आहे. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. भाव तेथे देव, भक्ती तितकी प्राप्ती असं म्हटलेलं. तुमची भक्ती किती आहे ती बघा. आपण एवढंसं कुठंतरी देणार एवढं आणि मागणारच, वस्तू तर मागायचंच नाही आहे काहीमुळे. मागायला कशाला पाहिजे? भगवंता जो सर्वज्ञाय त्याला नाही का कळत तुला काय पाहिजे म्हणून? आपण सांगायला पाहिजे का मला अमुक पाहिजे? अहो जरा बघा ना आमच्या संसाराकडे, इतके दिवस आम्ही पूजा करतो आहे सगळं काय करतो आहे आणि अजूनपर्यंत हे होत नाही, कसं काय बरं? तुमचं लक्ष नाही का आमच्याकडे? असलं काहीही म्हणायचं नाही, हे सद्गुरूंच्या सान्निध्यात कळतं. मला आठवतं एकदा असा काहीतरी प्रसंग होता, काही अडचणी होत्या त्याच्यातून दूर झाल्या, तेव्हा स्वामीजी मला म्हणाले नमस्कार कर आता देवाला आणि काही मागू नको. मला अजून ते शब्द कानात आहेत, काही मागू नको त्याच्याकडे. त्या गोष्टीला आता जवळजवळ 20 वर्ष होती म्हणून मी ठरवलं काही मागायचं नाही स्वतःसाठी. हां, आता आपण काही करतो, कार्य चालू असलं आहे तर ते स्व भगवंताचं कार्य आहे त्याच्यासाठी. स्वतःसाठी मला अमकं पाहिजे किंवा तू मला या संकटातून दूर कर किंवा माझं हे देहाचं कष्ट कमी होऊ दे, आपण काही म्हण त्याला वाटलं करेल, नाही वाटलं नाही करणार. त्याची इच्छा आहे ना, त्याची इच्छा ती आपली इच्छा, आपली इच्छा वेगळी नाही. अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, समर्थ सांगतात अनन्य व्हा. मग तो चाप पाणी धनुधारे राम रक्षित असे, जो रक्षण करेल. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00. मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज 10:30. याचं पुनःप्रसारण 5:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनापासून स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार.
4: नमस्कार
3: दादा. गेल्या वेळी तो एपिसोड संपूच नाही असं आम्हाला वाटत होत.
4: हो.
3: कारण ते तुम्ही जे सांगत होतात ना की तुम्हाला बद्रीनाथला जायची इच्छा होती.
4: हो, हो,
3: आणि
4: हो.
3: त्या दिवशी रात्री तुम्ही ध्यानाला बसला तेव्हा नाथ तुम्हाला काहीतरी म्हणाले.
4: हो.
3: तर ते काय म्हणाले हे ऐकण्याची एवढी उत्सुकता आहे आम्हाला.
4: ती पण एक भविष्यवाणीच होती आणि अद्भुत होती. ज्याला आपण हिंदीमध्ये डरावणी थी म्हणतो तशी होती. कारण की मी जाता येत नाहीये तिकडे बद्रीनाथ मध्ये म्हणून थोडासा निराश झालो होतो. तर मी ध्यानाला बसलो आणि नाथ म्हणाले की हिंदी मध्ये म्हणाले तेच सांगतो तुम्हाला की बद्रीनाथ हो केदारनाथ हो ये चारधाम जो है वहां पे अभी तुमको आना नहीं है और इसके बाद कभी भी आना नहीं है.
3: ओ.
4: क्योंकि यहाँ पे जो सामान्य लोग या जिनको भक्त कहते हैं उनके लिए जो एनर्जी थी वो अभी खत्म हो गई है और इसके बाद धीरे धीरे ये सब बंद हो जाएगा. यहाँ तक सामान्य इंसान का पहुँचना बहुत दुर्लभ हो जाएगा और जो साधक है या जो ऋषि मुनि इस आध्यात्मिक क्षेत्र के सिद्ध लोग हैं उनके लिए ही ये जगह रहेगी.
3: खूप मोठ्या प्रमाणावर जातात लोक.
4: हाँ, आता जे आपण सहज तिकडे जातो आहोत ते सहज जाणं पूर्णपणे बंद होईल.
3: बर.
4: आणि मागे मी माझ्या काकांची एक गोष्ट सांगितली होती की ते चालत चालत गेले हिमालयामध्ये आणि त्यांना दोन योग्यांनी थांबवलं आणि सांगितलं की आता तुझी इथे येण्याची वेळ नाहीये.
3: बरोबर.
4: तुमच्यासाठी ही जागाच नाहीये.
3: आठवली.
4: हा. आणि त्यांना परत पाठवलं. तर तशी स्थिती आता येईल पुन्हा. आणि नाथ म्हणाले की मी सांगतो या गोष्टीची खूण म्हणजे आद्य शंकराचार्य यांची समाधी.
3: म्हणजे काय
4: मलाही कळलं नाही. तर मी म्हटलं ठीक आहे काय असेल ते पुढे सांगतील. आणि आम्ही ज्योतिर्मठावरनं पुन्हा पुण्याच्या दिशेने मध्ये मध्ये थांबत प्रवास केला. पुण्याला आलो आणि विदिन अ वीक 6-7 दिवसामध्ये केदारनाथ मध्ये तो जलप्रपात फुटला आणि अनेक लोकांची जीवित हानी झाली. आणि तो एक मोठा दगड ती मोठी शिळा जी आहे ती वरतून त्या पाण्याबरोबर आली आणि तिने त्या मंदिराला प्रोटेक्ट केलं.
3: ओके. नाही
4: हे सगळं आपल्याला जे दिसलं त्याच वेळेला अशी बातमी पण आली की त्या मंदिराच्या मागे आद्य शंकराचार्यांची समाधी होती. ती या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेली. तिथली एनर्जी जी त्या शंकराचार्यांची समाधी आणि केदारेश्वराचं ते जे मंदिर आहे ह्या गोष्टींमुळे तिथे सातत्याने ती बाहेर येत होती. तर त्याची ही खूणगाठ होती की पुढच्या काळामध्ये हे सगळं बंद होत जाणार आहे.
3: बर.
4: त्याच वेळेला म्हणजे हा सगळा पूर आला आणि तो पुढपर्यंत म्हणजे हरिद्वार ऋषिकेश मध्येही तो प्रचंड पूर आला.
3: हो हो हो.
4: आणि दर पावसाळ्यामध्ये आपल्याला दिसतं की ते सगळं बंद होतं पुराने वाहून जातं. ते रस्ते वाहून जातात आणि पुन्हा आपल्या सरकारला ते रस्ते बनवायला लागतात. तर ते कारणच असं आहे की ते सगळं हळूहळू बंद होणार हे त्यांनी सांगितलेली भविष्यवाणी.
3: बर.
4: आणि त्याच वेळेला भविष्य केदार भविष्य बद्री हे दुसरे त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली तयार होत आहे असंही त्यांनी सांगितलेलं होतं. ते पण आता आपल्याला माहिती आहे की ते तसं सुरू झालेलं आहे. तर ज्योतिर्मठाच्या त्या चढावरनं आपण जायला सुरुवात करतो त्याच्या सुरुवातीलाच शंकराची पिंड आहे छोटंसं मंदिर आहे आणि ती पिंड दिवसेंदिवस मोठी मोठी होत चाललेली आहे. तर ते भविष्य केदार आणि तिथूनच 14 किलोमीटर अंतरावरती एका पहाडावरती विष्णूची आडवी झोपलेली जी आपण मूर्ती बघतो तसं पूर्ण एक शिल्प त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली बाहेर येताना दिसतंय.
3: बर.
4: तर हे सगळे जे योगी किंवा सिद्ध किंवा ऋषी लोक आहेत साधू लोक ते त्या दिशेला जातात तिथे जाऊन दर्शन घेतात. अवघड रस्ता आहे तो पण, पण हे लोक भविष्य बद्री आणि भविष्य केदार अशा अर्थाने त्या गोष्टींकडे बघतात आणि तिथे जाऊन साधना करतात.
3: हे तर मी काही म्हणजे ऐकिवातच नाही तुम्ही जे सांगताय ते.
4: हो हो, हे 2013 मला सगळं तिथे नाताने सांगितलेलं दिसलं आणि आपल्या अनेक सेशन मध्ये मी हे सांगितलेलं पण आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की गंगा जी आहे ती हळूहळू मागे मागे जात 11-12 किलोमीटर मागे सरकलेली आहे.
3: बर,
4: हे मागे सरकणं जे आहे तेच सगळं एक एक क्लोजर म्हणतो ना आपण,
3: वाइंड
4: अप करण्यासाठीचा भाग आहे. आणि जेव्हा ते पुन्हा नवीन त्याच्या स्वरूपात येईल तेव्हाचा जो काळ आहे त्याला आपण गोल्डन पिरियड असं म्हटलं, सुवर्णयुग. आणि तेच नाथांनी आपल्याला ज्या सगळ्या भविष्यवाण्या सांगितल्या की बाकीचे देश आहेत ते आर्थिकदृष्ट्या खूप अडचणीत येतील, त्यांचं विभाजन होईल, काही देश नष्ट होतील, काही देशांचं स्वरूपच पूर्णपणे बदलेल, अनेक देशांमध्ये भारतीय सनातन आणि वैदिक धर्म प्रस्थापित होईल. आत्ता लेटेस्ट आपल्याला माहिती की चायना, कोरिया आणि अनेक अजून आजूबाजूच्या देशांमध्ये प्रचंड प्रमाणात पूर आलेला आहे आणि गावच्या गाव शहर पाण्यामध्ये वाहत आहेत. तर हे सगळं भविष्य आदिनाथांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे पुढच्या काळात कसं होणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वाळवंट असलेला दुबई सारखा जो देश आहे तिथे सुद्धा मागच्या 2-3 वर्षांमध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे आणि पूर आलेला आहे. ओके, जिथे अगदी रेअरली पाऊस पडतो. हा जो क्लायमॅटिक चेंज आहे तो फक्त आपण जे काही पोल्युशन केलेलं आहे त्याच्यामुळे झालाय असं नाहीये, तर विश्वाची संरचना जी आहे ती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सुवर्णयुगाच्या साठी ही सगळी योजना चालू आहे. जसं आपण दिवाळीमध्ये पाहुणे येणार आहेत आपण तो सण साजरा करायचा म्हणून घर सगळं स्वच्छ करतो, लखलखीत करतो, रंगरंगोटी करतो, सजवतो, तशीच ही सगळी प्रोसेस इथे चालू आहे. आपल्या चॅनलवरती सुद्धा कुठेतरी आपल्याला सापडेल की त्याच्यामध्ये पण मी अनेक वेळेला हा उल्लेख आधीच्या आपल्या एपिसोड्स मध्ये केलेला आहे 4-5 वर्षांपूर्वीपासूनच्या. कोरोना काळात सुद्धा आपण जे सेशन्स घेत होतो ऑनलाईन मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा नाथांनी सांगितलेल्या अनेक भविष्यवाणींचा मी उल्लेख केलेला आहे. तर आपण म्हणतो की सनातन धर्म किंवा वैदिक धर्म, तर धर्म ही माणसाला उत्थानाच्या दिशेने घेऊन जाणारी एक संपूर्ण रचना आहे आणि ती न्यूट्रल आहे, ती व्यक्ती सापेक्ष नाही, ती उत्थान सापेक्ष आहे. आणि तशी रचना आपल्याला वैदिक धर्मात दिसते. तिथे जात पंथ दुसरे कुठले धर्म किंवा विचार कुठले दुसरे विचार असा कुठलाही भेदभाव नाही. एक युनिव्हर्सल न्यूट्रल अशी ती वैचारिक स्थिती आहे आणि त्याचा उपयोग करून आपल्याला आपलं उत्थान गाठायचं आहे. तर हा सगळा भाग जो येतो त्यालाच आपण अध्यात्म असं म्हटलं आणि तो आपल्याला जीवन जगण्यासाठी पण उपयोगी होतो आणि आपल्या उत्थानासाठी पण उपयोगी पडतो. तर या भविष्यवाणीच्या मधून आपल्याला दिसतं की जे दुष्ट आहे, जे चुकीच्या मार्गाला जाऊन भ्रष्ट झालेले आहे, त्यांचा सगळ्यांचा, त्याला हिंदीमध्ये वन लाइनर मध्ये नाथांनी म्हटलेलं आहे की सबका हिसाब होगा, त्या सगळ्यांचा हिशोब पहिला होईल आणि सगळं साफसफाई करून झाल्यानंतर तिथे प्रस्थापित होईल सुवर्णकाळ. आणि मग तो 1000 वर्षाचा सुंदर सुवर्णकाळ असेल ज्याच्यामध्ये माणसाला विवेक, संस्कार, दिव्य ज्ञान, दिव्य विचार, दिव्य आचरण याच्या पद्धतीने जगणे हा भाग त्याच्यामध्ये महत्वाचा असेल. भविष्य कथन ज्याला आपण म्हणतो ती काही खूप मोठी किंवा अद्भुत किंवा चमत्काराची गोष्ट नाहीये. तर नाथांनी सांगितलं की हा एक प्रोग्राम आहे, तो जसं आपण एखादा ऍप असतं तर आपण ऍप क्लिक करतो आणि ते आपल्या समोर उघडतं आणि आपल्याला जे पाहिजे ते त्याच्यातनं आपण
3: माहिती
4: मिळवतो किंवा त्याचा उपयोग करतो. पण ते ऍप चालण्यासाठी बॅक एंडला किंवा बॅकग्राऊंडला त्याचं संपूर्ण प्रोग्रॅमिंग जे केलेलं असतं तो प्रोग्राम रन होत असतो. तसा या विश्वाचा जो प्रोग्राम आहे तो आपल्याला दिसत नाही. जसं कम्प्युटरला पुढे आपल्याला सगळ्या गोष्टी आपण वापरत असतो आणि दिसत असतात पण मागचा प्रोग्राम दिसत नाही, तसा या सृष्टीचा बॅकएंडचा प्रोग्राम जो आहे तो रन झालेला आपल्याला दिसत नाही. पण त्याच्या प्रोग्रामिंग मध्ये हे सगळं पहिल्यापासून इन्स्टॉल केलेलं आहे की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग यांची एक सायकल, अशा अनेक सायकल्स एकत्र करून एक युग, अशी 4 युगांची सायकल करून चतुर्युग आणि अशी अनंत युग म्हणून त्याची मोजदाद होऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये मग पृथ्वीवरती घडणाऱ्या घटना या किती छोट्याशा आपल्याला जाणवू शकतील याला आत्मज्ञान म्हटलं. पण हे आता मी तोंडी सांगितलंय, हे ध्यानाच्या माध्यमातून आपण जर आपल्या आतमध्ये जागृत केलं तर पुढे येणाऱ्या गोष्टी किंवा घटना आहेत त्या आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये त्यांचं कथन ऑटोमॅटिकली होईल,
3: आपल्याला समजेल,
4: आपल्याला समजेल, आपल्याला आकाशवाणी आतमध्येच होईल.
3: पण मी काय म्हणते दादा की म्हणजे आधी अनेक वेळा असं होऊन गेलेलं असणार प्रोग्राम चेंज होऊन सगळं परत रिकन्स्ट्रक्ट.
4: मी म्हंटल तसं की आपण चार युगांची एक सायकल म्हणतो पण अशा अनेक सायकलींचं मिळून एक युग होतं. आता जे गणित सांगितलं ते तर त्या त्या युगांमध्ये संवत्सर चालू असतात. हो की नाही, आता एक संवत्सर चालू आहे त्याच्यातली सातवी सायकल ही चार युगांची चालू आहे. म्हणजे चार युगांचं एक सायकल असं या संवत्सरामधली सात सायकल आता संपली आहे आणि प्रत्येक सायकल संपल्यानंतर मध्ये 1000 वर्षांचा ब्रेक असतो आणि मग नवीन युग सुरू होतं आणि ती सायकल चालू होते. जसं अगदी साधं सोपं उदाहरण म्हटलं तर पहिले कस्टमर जातात हॉटेलच्या रूम मधनं तेव्हा दुसरे कस्टमर येण्याच्या आधी 2 तासाचा एक गॅप पडतो ज्याच्यामध्ये सगळी साफसफाई केली जाते, सगळं डी डेकोरेशन केलं जातं आणि तुम्हाला अत्यंत स्वच्छ नवीन चकचकीत रूम दिली जाते. तसंच इथे प्रत्येक जीवांचं आहे. तर या सायकली प्रकृतीसाठी साध्या सोप्या रेग्युलर आहेत.
3: हो, पण माणसांसाठी काय येते म्हणजे सामान्य माणसाला तर खूप भीतीच वाटेल एकदम 50% लोक जाणार. मग
4: ज्याला याचं ज्ञान नाहीये त्याच्यासाठी ही भीतीदायक गोष्ट आहे. कारण की अरे आपल्याला मृत्यू येणार, आपल्या जवळच्या लोकांचा मृत्यू होणार.
3: हो, कारण कोरोनाच्या काळात पाहिलं ना म्हणजे किती अवघड झालं सगळ्यांना ते.
4: बरोबर आहे, कोरोना कधी सुरू झाला आणि कधी संपला होता हे पण नाथांनी आधीच प्रेडिक्ट केलेलं. पण काही अशा गोष्टींमुळे तो कोरोना पुढे वाढला, त्याच्यात अनेक जणांचे हकनाक जीव पण गेले, अनेक गोष्टी घडल्या आपल्याला त्या माहितीत. आपला महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला साधनेतनं पुढच्या काळामध्ये काय घडणार आहे आणि त्याच्यासाठीचं प्रोटेक्शन नाथ आपल्याला काय मिळवून देणार आहे हा महत्वाचा भाग आपल्याला 2012 पासून नाथ सांगतात. तर साधना करा, रोज ध्यान करा आणि स्वतःची इम्युनिटी वाढवा. आपण शारीरिक इम्युनिटी वाढवतो तशी आपली आध्यात्मिक इम्युनिटी जर वाढवली तर पुढच्या काळामध्ये जगामध्ये काम करण्यासाठी स्व उत्थानासाठी या देहामध्ये राहून आपण तगू शकतो आणि काम झाल्यानंतर आपल्या स्वेच्छेने हा देह सोडू शकतो. ही प्रोसेस सुवर्ण युगामध्ये घडणार आहे.
3: ओ, म्हणजे दादा स्वेच्छा मृत्यू असं म्हणते आपल्याला.
4: अगदी. आणि आपल्याला माहितीये की क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर आपण म्हणतो असा कुठे असतो का? दुधाचा सागर आपण कधी बघितलेला नाही. हो की नाही? पण तसा अस्तित्वात आहे आणि पुढच्या काळात तो काही काळासाठी या जगामध्ये प्रकट होईल आणि त्याच्यामध्ये आपण स्नान केल्यानंतर हे शरीर पुन्हा तरुण होईल, निरोगी होईल आणि ते 1000 वर्षांसाठी तसंच राहील अशी परिस्थिती निर्माण होईल जे आज ऐकायला चमत्कारिक वाटू शकतं. अनबिलिव्हेबल, हा सुरस रम्य कथा म्हणून वाटू शकतं. आपण ते तसंच धरून चालू की तसंच आहे. आपल्या ज्ञानाच्या कक्षेच्या पलीकडे आहे म्हणून ते आपल्याला अवघड वाटतं. तर असं त्याच लोकांसाठी होईल जे राहतील आणि पुढच्या 1000 वर्षांमध्ये हे कार्य करतील. ज्यांना लवकर शरीर त्यागून निघून जायचे पुढच्या प्रवासासाठी ते जातील आणि पुन्हा यायचं असेल ते येतील. तर ही सगळी प्रोसेस आहे. हे सगळं नाथांनी आधीच प्रेडिक्ट करून सांगून ठेवलेलं होतं. फक्त त्या गोष्टीचा आपण कधी गवगवा केला नाही किंवा लोकांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न केला नाही आणि लोकांपर्यंत ते दुसऱ्यांच्या माध्यमातून पोहोचलं. पण ठीक आहे, लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे आणि लोकांनी साधनेमध्ये आणि ध्यानाच्या मार्गामध्ये येणं वैदिक म्हणजे ज्ञानाच्या आणि ध्यानाच्या माध्यमातून उत्थान त्यांचं होणं हे महत्वाचं. त्या दृष्टीने मला वाटतं नाथांनी आपल्या सगळ्या साधकांना एक खूप मोठी गोष्ट दिलेली आहे.
3: दादा मला खरंच छान वाटतंय की मला हा प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटला. फक्त मला सांगा की या सगळ्यात सामान्य माणसांनी साधना केली तर तो त्यातनं तरुण जाईल ना?
4: जो तरुण जाणार आहे त्यालाच बुद्धी होईल साधना करायची असं आपण उलट म्हणू शकतो. तर ज्यांना ज्यांना बुद्धी होईल ते तरुण जातील. तर सगळ्यांनी त्या दिशेने पाऊलं टाकायला सुरुवात तर करावी.
3: खरंच आहे, खरंच एकदम अलौकिकच झाला हा एपिसोड. खूपच भाग्यवान आहोत आम्ही की आम्हाला असं ऐकायला मिळालं. श्रोते हो, तुमची हीच भावना असणार. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.bssmission.in. यूट्यूब चॅनल VSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्षण निरंजन.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या. रोज सकाळी 10:45 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मुकुंदराज गोडबोले यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. स्वर आहे गीता दत्त आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, सुधीर मोघे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे चंद्रशेखर गाडगीळ यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री अर्जुन होलिया. निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे SR चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. शब्द आहेत चलो मन वृंदावन की ओर.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 आणि रात्री 10.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवले.

कर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोते हो, आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र.

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शनिवार निजज्येष्ठ कृष्ण चतुर्थी अर्थात 4 जुलै 2026. आजचं नक्षत्र आहे धनिष्ठा नक्षत्र. स्वामी विवेकानंदांचा आज पुण्यदिन आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांचा आज पुण्यदिन. आज जागतिक सहकार दिन.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. श्री राम उपासनेमध्ये अध्यात्म रामायणाचं खूप महत्वाचं स्थान आहे. आदिकवी महर्षी वाल्मिकींनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांची काव्यमय कथा गायली. रामभक्तीचा प्रचार आणि प्रसार जसजसा वाढत गेला तसतसं रामकथेला आध्यात्मिक, तात्विक आणि भक्तिमय स्वरूप येऊ लागलं. अध्यात्म रामायण या ग्रंथामध्ये श्री रामांचं परब्रह्मत्व आणि रामभक्तीचं असाधारण महत्व यांचं प्रतिपादन प्रभावीपणे केलेलं आहे. यामध्ये प्रसंगानुसार परब्रह्म राम, त्यांची भक्ती, ज्ञान, उपासना, नीती, सदाचार इत्यादी विषयींचं तात्विक चिंतन केलं आहे. पारमार्थिक दृष्टीने याचं महत्व फार मानलं जातं, म्हणून हे रामायण अध्यात्म रामायण असं म्हटलं जातं. हे रामाख्यान ब्रह्मांड पुराणातल्या उत्तरखंडामध्ये आहे, म्हणून याची रचना महर्षी वेदव्यासांनी केली आहे असं मानलं जातं. या ग्रंथात मुख्यतः अध्यात्म तत्वाचं विवेचन आलं आहे. भगवान श्री शंकर भगवती पार्वतीला रामावताराचं रहस्य सांगत आहेत या भूमिकेतून अध्यात्म रामायणाची रचना केलेली आहे. या रामायणामध्ये परब्रह्म परमात्मा अशा श्रीरामांनी मनुष्योद्धारासाठी मानव अवतार धारण करून केलेल्या दिव्य लीलांचं वर्णन आहे. आर्त जीवांवर कृपा करण्यासाठीच भगवंतांनी या लीला केल्या आहेत. यांचं श्रवण आणि पठण केल्यामुळे मनुष्याचं लौकिक आणि पारलौकिक कल्याण होतं. म्हणून प्रभू श्रीरामांची उपासना करताना अध्यात्म रामायणाचं अध्ययन, चिंतन हे आपल्यासाठी अत्यंत उपकारक आणि महत्त्वाचं ठरतं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: मावशी कशी आहे? स्तनाला कालकोट विष लावून आलेली आहे की मारण्याकरता आलेली आहे? चालत येऊन ते भगवंतन डोळे मिटलेले आहेत ते बघून ती आतमध्ये आली. आल्याबरोबर मैयाने बघितलं कोणतरी मोठ्या घरची बाई आपल्याकडे आलेली आहे, म्हणून त्याला बसवले. आले बसा म्हटले, बसा, मी तुम्हाला थोडी बासुंदी आणते, केशर घालते आणि तेवढी घ्या आणि मग जा, म्हणून बसवलेलं आहे. आणि ती आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्यावरती ते पाळण्यातलं मूल तिने उचललेलं आहे, पदराखाली घेतलेलं आहे आणि दूध पाजायला लागले. पहिल्यांदा विष आणि मग मूत. भगवंताने स्तन घट्ट धरलेलं आहे, भगवंताने विषही प्यालेलं आहे, दूधही प्यालेलं आहे आणि त्याचे पंच प्राण आकर्षून घेतलेले आहेत. त्याबरोबर सा मुंच मुंच इथे मुंच मुंच, अरे बाबा सोड सोड कृष्णा असं म्हणते ती. किती वदन ती म्हणणार ती पंचप्राण आक्रोश केलेला आहे. पण तिचं भाग्य कोण बघा, डोळ्यासमोर मरताना छातीवर वक्षस्थळावर कृष्ण भगवान आहे आणि कृष्णा सोड सोड असं म्हणते. असं म्हणत म्हणत त्यांनी प्राण सोडले. प्राण सोडल्याबरोबर ती मूळ रूपात राक्षस रूपात प्रकट झाली. त्या भिंती मोडून पडल्या, तिचे हातपाय दरवाजातून बाहेर गेले, खिडक्यावर भिंती पडून एकदम प्रकट झालं ते. त्याला बघितल्यावर सगळे गोप घाबरले, पण कोण राक्षस घरात शिरलेले? पण धावत धावत सगळे आलेले. तिला शिडी लावली, शिडी लावून त्याला हात खाली काढलेला आहे. आणि यशोदा रागवायला लागले, तुला कळत नाही का म्हणले कुणाकडे आपली मूल देतील कशी? ती म्हटली, मला काहीच माहीत नाही म्हणले. मग त्या गोपीने काय केलं? त्या कांद्याला घेतलेलं, अरे म्हणले हिला प्रेतात स्पर्श झालेला आहे, लहानपणी प्रेत स्पर्श म्हणले, त्यातून राक्षस स्पर्श आलेला आहे, तुम्हाला शुद्ध केलं पाहिजे. पण भराभरा त्याला उचललं, गोठ्यामध्ये नेलं तिने. त्या गोपीनी भगवंताला गोठ्यामध्ये नेलेलं आहे. गाईचं गरम गरम गोमूत्र घेतलं बादलीभर आणि त्याच्या अंगावर घातलं पहिल्यांदा. गाईचं शेण घेतलेलं आहे, त्याच्या अंगाला फासलं, पुन्हा गरम पाणी घेऊन त्याला स्वच्छ आंघोळ घातलेली आहे. आता म्हणल्या गाईचं गोमूत्रांनी, म्हणे मुलाला जो काय दोष झाला होता तो निघून गेला. आता म्हणले गंगे गाय आहे, तिच्या पुढे ठेवा म्हणले, जर गायीने चाटलं तर समजाव म्हणते याला काय दोष नाही आहे. म्हणून सुपात ठेवलेलं आहे आणि गाई पुढे ठेवलं. गाईला एकदम प्रेम उसवून आलेलं आहे आणि भराभरा चाटायला लागली. त्याबरोबर त्याने उचलून घेतलेलं आहे, म्हणे आता काय याला दोष राहिलेला नाही आहे. आणि सगळे ते मैयाला ओरडायला लागले, तुला कळत नाही का म्हणले, लहान मूल कोणाकडे कसं येतेस? ओरडायला ती बिचारी रडवली झाली, म्हणे मला काय माहित नाही म्हणले, कोण बाई मी ओळख सुद्धा नाही आहे. पण झालं ते घडून गेलं, म्हणून मैयाने त्याला जवळ घेतलेलं आणि दूध पाजायला लागले. पुढे त्या गोपाली म्हणले, रेडे बैल आणलेले आहेत आणि सगळे घरातला परत बाहेर काढलेले आहे आणि उंचवर नेलेलं आहे डोंगरावरती आणि पेटवलं. पेटवल्याबरोबर त्यातून सुगंध सुटलेला आहे, दुर्गंध आला नाही, सुगंध यायला लागलेला आहे. अहो बकीयम तिलकाल कूटम जिघांस या पाये दप्त साध्वी लेभे गतिंधा त्रिचितांत तोन्यम कंवा दयालुम शरणम व्रजेम. अहो बकी म्हणले, त्या बकासुराची बहीण असणारी बकी त्याला मारण्याकरता आली होती, पण भगवंत इतके दयाळू आहेत की जी आईला गती द्यायची ती सद्गती त्यांनी हा राक्षसाला दिलेली आहे. असे दयाळू कृष्ण परमात्मा आहेत, तेव्हा त्यांना सोडून मी आणि कुणा शरण जाऊ? कंवा दयालुम शरणम व्रजेम, तेव्हा त्याला शरण गेलं पाहिजे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवंताच्या एक एक एक एक बाल लीला चाललेल्या आहेत. पुढे भगवान एक महिन्यात झालेले आहे. जर महिन्याचा वाढदिवस सुरू झाला, आपण वर्षाचा वाढदिवस करतो पण त्या ठिकाणी महिन्याचा वाढदिवस करू म्हणाली. आणि यशोदा मैया विचार करते, आपलं घर फार लहान आहे याच्यापेक्षा यमुनेच्या वाळवंटात जो म्हटले त्याचा मोठा वृक्ष आहे, वटवृक्ष आहे, वटवृक्षाखाली सगळ्या महिला मंडळ बोलू आणि जे जे आपलं मला वाटेल ते प्रत्येकाला द्यायचं आहे असं मनात संकल्प केलेलं आहे आणि सगळ्यांना आमंत्रण केलंय. त्याला म्हटलं आपल्या कान्याचा उत्सव आहे, आपण सर्व तिकडे उत्सव करू, वाढदिवस तिकडे करू. वटवृक्षाखाली मोठी बैलगाडी ठेवलेली आहे, त्याच्यावर दूध तूप ठेवलेलं आहे आणि गाडी खाली कांद्याला ठेवलेलं आहे. आणि कुणाला गळसरी दे, कोणाला मंगळसूत्र दे, कोणाला पायाला जोडवी दे, हातात जे जे अलंकार येतील ते अलंकार सर्व स्त्रियांना उत्तम प्रकाश चालू उभं सगळं देते. महालक्ष्मी म्हणते, बाई तुला काय करायचं कर, श्रेयत इंदिरा शश्वदत्त हे पुढे वळून गेलंय, ह्या ठिकाणी महालक्ष्मी राहिलेली आहे, तुला किती किती खर्च करायचं कर म्हणले, काही कळू पडला नाही, कारण साक्षात भगवान विष्णू या ठिकाणी आलेले आहेत, तिचा कार्यक्रम सुरू आहे. आणि त्यावर शकटासुर नावात एक राक्षस होता, तो बैलगाडीच्या त्या मधल्या आखरी पेटीवरून बसलेला आहे, आणि बैलगाडी खाली महाराज महाल लहान मुलाला झोपवलेलं आहे. कान्याने ते बघितलं की हा राक्षस मध्यभागी येऊन बसलेला आहे, तेव्हा याला मारायला पाहिजे. म्हणून त्याने एक धार त्याने लाथ मारली, लाथ मारल्याबरोबर ती गाडी उलटली, दोन्हीकडे दोन चाक निघून गेली, आणि ती मधली जी आखरी पेटी मधला जो भाग होता आज तुटून गेला, कडकडाट झाला एकदम, सगळे धावत धावत आले, काय झालं काय झालं म्हणून बघतो तो काय लहान मूल त्या बैलगाडी खाली बसलेला आहे, आणि बैलगाडी मोडून गेली. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटतं, एवढी बैलगाडी, चार रेड्यानं ओढणारी एवढी बैलगाडी, त्याला चार चार रेडे पाच पाच बैलून गाडी ओढतो आम्ही, दूध तुपाची मडकीवर ठेवले आणि मोडली कशी गाडी, तर त्या लहान मुलं सांगायले अहो नाही म्हणले, कान्याने लात मारली आणि गाडी मोडली, त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार, त्याच्यावर म्हटले असं कुठं असतं काय काही असं म्हटले, त्या मुलाला बाहेर घेतलेलं आहे. सगळे म्हणतात खरं रे म्हणे, ते बाबा सांगितलं भविष्य खरं आहे म्हटले बाबा, त्या मुलावर सारखी गंडांतरी यायला लागलेले आहेत, ती पुतना मावशी राक्षसी निघून गेली, आणि त्यानंतर आता गाडी मोडली, नशीब मुलाच्या अंगावर पडली नाही, म्हणून सर्वजण त्या ठिकाणी मोठ्या चिंतेने बसलेले आहेत, आणि त्या मुलाला बाहेर काढलेले. थोड्या मुलांचा नामकरण संस्कार करायचा आहे. गर्ग हे यदुकुलाचे आचार्य आहेत, त्यांना माहिती होतं की हा मुलगा कोणाचा आहे, हा वसुदेवाचा मुलगा आहे, आपण यदुकुलाचे आचार्य आहोत म्हणून आपण नामकरण संस्कार करण्याचा आपला अधिकार आहे. म्हणून एक दिवस गर्ग ऋषी त्या ठिकाणी आलेले, आणि नंदाला म्हणताय बाबा तुझ्या मुलांचा नामकरण संस्कार करण्याकरता मी आलेलो आहे. त्यांना मोठा आनंद आला, वा वा ऋषी या म्हणाले, आपण मोठा उत्सव करू, मोठं मारसं करू. नाही नाही म्हटलं, मोठं करायचं नाही म्हणले, मुकाट्याने गुपचूप करायचं म्हणले, कारण बातमी कंसाला जर कळली तर कंस राक्षस पाठवेल आणि त्याच्यामध्ये विघ्न करेल, म्हणून बाबा ही चांगली बातमी बाहेर पसरायची नाही आहे, गुपचूपपणे एकांतात करायचे. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही आहे, मग गोठ्यात करू म्हणले. गोठ्यात दुपारी गाई चारायला गेल्या, गोठ्या सगळा मोकळा असतो. गर्ग ऋषी म्हणले ठीक आहे, गोठ्याची पवित्र आगा दुसरी कुठली नाही आहे, गोठ्यातच करू म्हणाले. त्याप्रमाणे गोठ्यामध्ये दोन्ही मुलांना आणलेलं आहे, बसवलेलं आहे. हा मोठा मुलगा कोण आहे म्हणले, हा मोठा जो आहे हा कसा आहे, हा बलराम आहे. ह्याच्या इतक्या बलानी त्याच्या असं का बलशाली ह्या त्रिभुवनात कोण होणार नाही आहे, म्हणून याचं नाव बलराम आठवतो. हा दुसरा कोण आहे म्हणले, हा कृष्ण आहे. कर्षती ती कृष्णा, लोकांची मनं आकर्षण जो करून घेतो तो हा कृष्ण आहे. तेव्हा ये अरे आत्ता ये पुढच्या युगात सुद्धा कायमचं कृष्ण म्हटला की लोकांनी पूर्वी विलक्षण प्रेम वर्तमानामध्ये त्याची लिहिणं तशा अद्भुत आहे. झाले नामकरण संस्कार झाला, तुम्ही यशोदा म्हणते गर्ग महर्षी तुम्ही आलेल्या आहात, ब्राह्मण भोजन काहीतरी व्हायला पाहिजे, म्हणून म्हणे महाराज तुम्ही सुवास्ते करून खाता, तुम्ही नदी स्नान वगैरे करून या, तोपर्यंत मी चूल घालून सारवून ठेवते, या शेव्या साखर दूध ठेवते, तुम्ही खीर करून घ्या. ठीक आहे म्हणाले. गर्ग ऋषी यमुनेमध्ये गेलेले, बुडी मारली, स्नान वगैरे केलेलं आहे, आणि संध्या वगैरे अन्न करून ओल्याने या सोहळ्यात आलेले, चूल पोतर घेऊन सारवून ठेवले होते, दूध ठेवलं होतं, दुधामध्ये शेवया टाकलेले आहे, साखर टाकलेले आहे, चालेल उत्तम प्रकारची खीर तयार झाली, केशर वगैरे टाकलेले आहे, मनुका बेजाळ सगळं टाकलं, खीर तयार झाली. यशोदा मैयांनी त्यांना सोन्याची थाळी दिलेली आहे, त्या थाळीत ते नैवेद्य वाढलेलं आहे, आणि ध्यान करायला लागले. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेश यंतम वटस्य पत्रस्य पुटेशयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि. मनामध्ये स्मरण केलं आहे, करारविंदेन आपल्या हस्तकमलाने पादपद्म हातात धरून ओष्ठ कमलामध्ये जो लहान मूळ ओठ ओठ चोक आपल्या पायाचा अंगठा चोकतोय अशा प्रकारे भगवंत स्मरण केलेलं आहे. ते भगवंता नैवेद्य घ्यायला ये म्हणून नैवेद्य दाखवला. मैया म्हणते तुम्ही सावकाश जेव्हा, मी माझ्या मुलाला आत घेऊन बसते, कोण कान्याला घेऊन त्या आत बसली ती. तो कान्याला वाटलं ऋषी आपल्याला बोलवत आहेत, एवढे मोठे परम तपस्वी ऋषी आहेत, आपलंच ध्यान करतायत, आपल्यालाच बोलवत आहेत, तेव्हा आपण तिथे गेलंच पाहिजे म्हणून तो मुलगा धावत धावत त्या ठिकाणी आला. योगमायाला बोलवलेलं आहे, मैया योगमायाशी बोलवलं, सांगितलं बाई निद्रा देवी एक पाच मिनटं म्हणे आमच्या मैयाना झोपवतो. त्यावर मैया लगेच झोप आली, आपल्या झोपेत मध्ये मध्ये पण मैयाला झोप आली. झालं कृष्ण भगवान आले त्या ठिकाणी आणि ओम प्राणाय स्वा म्हटल्याबरोबर एक मूठ खीर उचलली खाऊन टाकली. ओम अपान आय स्वा भटल पुन्हा उचलली की पुन्हा खी खाल्लेली आहे. ओम ज्ञान आय स्वा उदान आय स्वा समान आय स्वा पाच अवते जया भगवंतानी पाच मोठी खीर हाली हांडली जातली आणि तुम्ही डोळे उघडले बघतो तो काय काना खीर खातोय हे बघितल्या बरोबर मैया हाक म्हणले अगे मैया बाहेर बाहेर आहे. त्याबरोबर मैया धावत धावत आली काय झालं काय झालं हा बघ म्हणले तुझ्या मुलाने म्हणले माझी खीर सगळी उष्टी करून टाकली खीर विटाळली म्हणले ह्याला घेऊन जा तिकडं ठीक आहे म्हणून थोबाडी मारून घेतली तरी मैया चुकलं म्हणले ऋषी महाराज पुन्हा दुसरी खीर करे म्हणाले आणि चुले पुन्हा पोतेरीवर घातलेलं आहे आता म्हणले असं करतं म्हणजे पलीकडच्या खोली जाऊन मी कडी घालून बसते म्हणले तुम्ही शांतपणे पुन्हा जेव्हा ऋषी महाराज पुन्हा नदीमध्ये गेलेले पुन्हा स्नान वगैरे केलेलं आहे आणि पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा आलेले पुन्हा दुसरी खीर तयार केली पुन्हा केशर वगैरे ठेवून सगळी खीर तयार केली चांदी साठामध्ये पुन्हा नैवेद्य वाढलेलं आहे आणि पुन्हा ध्यान करायला लागलेले शांतातारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयन योगविरध्यान गम्यम वंदे विष्णुम भवभयहरम सर्वलोकैकनाथम. पुन्हा ध्यान केलं त्यांनी ध्यान केल्याबरोबर त्या कान्यात चोगू सुरू झाली ऋषी महाराज एवढी योगी आहेत भक्त आहेत मला हात मारतायत मला गेलंच पाहिजे पण आधी निद्रादेवी स्मरण केलं या देवी सर्व भूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नमः. भाई निद्रादेवी ये म्हटलं माझं काम करतो झालं निद्रादेवी आल्याबरोबर मैयाला एकदम गाळ झोप लागलेली आहे झालं दार उघडली भगवंत बाहेर आलेले पुन्हा नैवेद्य दाखवले मी ओम प्राणाय स्वाहा लगेच त्यांनी खीर उचलली बरोबर पुणाची अपानाय स्वा व्यानाय स्वा उदानाय स्वा समानाय स्वा ब्रह्मणे स्वा म्हणून पाच आहुते दिया डोळे उडून बघतो तर काय पुन्हा कामात खीर खायला बसलाय इथं ते बघितलं बरोबर पुन्हा मैया हात मारली अहो मैया इकडे या ती मैया खडबडून जागा झाली काय झालं म्हटले पुन्हा मोरग पळव का म्हटले बघतो तर मांडरी मूळ नाही धावत धावत गेली पुन्हा ऋषी महाराज क्षमा करावी म्हणले हा मुलगा मोठा म्हणे खटाळे म्हणले काय करतो केव्हा येतो कळतच नाही म्हणले आणि मला कसे काय झोपले मलाही कळलं नाही आहे क्षमा करा म्हटली पुन्हा एकदा स्नान करून घ्या तुम्ही. ऋषी महाराज पुन्हा स्नानाला गेलेले पुन्हा त्यांनी चूल पेटून दिलेली आहे पुन्हा स्नान करून दिले आता म्हटलं मी त्याला आत जाऊन बसले म्हटले कुरु घालून बसले आतमध्ये तुम्ही काय काळजी करून आता नक्की येणार नाही म्हणाले पुन्हा त्याला घेऊन गेले पुन्हा मागचीच आवृत्ती त्यांनी पुन्हा ध्यान केलं सशंक चक्रम स किरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसीरु हे क्षणम सहार वक्ष स्थल कौस्तुभश्रियम नमाम विष्णुम शिरसा चतुर्भुजम. पुन्हा ध्यान केलं देवाचं ध्यान केल्याबरोबर काला चोबू सुरू आली अरे शिवाय मला बोलवत आहे गेलंच पाहिजे पुन्हा योग मायाला बोलवलं आहे पुन्हा मैया झोपली हे पुन्हा आले त्या ठिकाणी आले पुन्हा प्राणाय असं म्हटलं पुन्हा तरी खीर खालीच त्याली ऋषी महाराज पण डोळेडून बघतो तो पुन्हा आहे. भगवान म्हणतायत हा ब्राह्मण पडले खरोखर शांत आहे म्हटलं याच्या चित्तात राग नाही आहे याच्या चित्तात क्रोध नाही आहे आपण तीन वेळा जाऊन आंघोळ करून आले पण रागावले नाही त्याच्या चित्तात शांती आहे त्याने क्रोधाला जिंकलेलं आहे त्याला भगवंताचं दर्शन होतं. भगवान म्हणतायत आता यांचं भ्रम घालवलाच पाहिजे त्यांनी जशी ध्यानं केली आहेत तशी तीन रूप प्रगट केली एक बाल रूप आहे एक मुरली घेतल्याचं रूप आहे एक शांताकारांचं रूप आहे तीन रूप समोर दिसायला लागलेले आहेत. ऋषी म्हणतात अरे हे कसं काय झालं अरे हा काना म्हणजे कोण नाही आहे हा काना म्हणजे भगवान विष्णू भगवान आहेत म्हणून त्याला एकदम तरी उचलून जवळ घेतलं आता उलट परिस्थिती आली आहे ते काय झालं म्हणतात कान्या तू खा आधी आणि मग मी खातो तुझा प्रसाद घेऊन असं ते सांगतायत हो म्हणतो काना मी खातो आणि कानाही खातोय आणि काना गाणं भरवतोय अशी उलट परिस्थिती सुरू झाली. आता तेवढ्या तिकडे मैया जागी झाली हे कसं काय झालं म्हणले असं कुठे गेला काना पण धावत धावत आली येऊन बघतो तो काय काना त्यांच्या मांडीवर बसलेला आहे आपणही खातोय आणि त्यांच्या तोंडातही काच भरवतो खिरीचा हे बघितल्यावर धावत धावत आली ऋषी महाराज क्षमा करा म्हटले लहान मुलाला अपराधाला आमच्याकडून क्षमा करा म्हणते ते म्हणतात कशाला क्षमा म्हटले आता आम्ही त्याचं ध्यान करतो की नाही तो साक्षात भगवान आहे म्हणले भगवान आहे त्याचे भगवान कुठला म्हणले माझा मुलगा आहे त्याला भगवान ठरू नका म्हणले अगं नाही म्हणले मैया हा खरंच भगवान आहे म्हणले त्रैलोक्याचा अधिपती आहे तुझं मोठं भाग्य म्हणले तुझ्या अंगा खांद्यावरून खेळायला लागले काय पूर्वजन्म पुण्य वर्णन करावं म्हणून एक गर्गमहर्षी वर्णन करावे पण असं जे म्हटले महाराज ते मुलाला द्या आली मायाकडं ते मुलाला घेतलेलं आहे तुम्ही स्वस्त चित्त जेव्हा म्हणाली त्यांनी जेवण झाले एका बाजूला घेऊन ते कान्याला झाले का रे कान्या ते ऋषी काही कधी खोटं बोलत नाही म्हणले तू म्हणे भगवान आहेस म्हणले तुला चार राहतात म्हणले खरं की काय हो मैया दाखव का म्हणले तुला चार नको नको बघा चार दाखव नको आपला मुलगा आहेस तो ठीक आहे म्हणले मला चार नको हात नको काय नको तू माझा मुलगा आहेस तू बरा आहेस म्हणून त्याला मैयाने जवळ घेऊन दूध पाजा सुरुवात केली. भगवंताच्या एक लिहिला आश चाललेला आहे. हळूहळू भगवान मुलांचा खेळायला लागले आणि सगळे हिंडायला गेले. भगवंताने बघितलं की पृथ्वी जो तो होतो तो भगवंताला काहीतरी आहेर देतात, कुणी येतात आशीर्वाद देतात, कुणी काय कुणी काय आणत. तर धरणी मातेला वाटलं आपण भगवंताला काय द्यावं, आपल्याकडे काहीच नाही आहे, आपल्याकडे त्यांना देण्याचं काय आहे, काही नाही, फक्त माती आहे म्हटली आपल्याकडे, बाकी आपण त्यांना काय देणार आहोत. म्हणून पृथ्वीला मोठं वाईट वाटलं, काय द्यावं भे भगवंताला. ते कळलं भगवान कसे आहेत, अंतस्थ भाव भोगता आतला काय तुमचं मला जाणणार आहे. त्यांना कळलं तू पृथ्वीला वाईट वाटलंय आणि त्यावेळी भगवान धावत धावत घरातून बाहेर पडलेले आहेत आणि बाहेर जाऊन सगळ्या मुलांचे देखत तिथे माती उचलली आणि खाऊन टाकली, बास पडले. पृथ्वीने काय दिलं नाही तर तिच्या मला द्यायचं काहीतरी आहे, मीच ते घेतो म्हणून पृथ्वी उचल माती उचलली आणि खाऊन टाकली. खाल्ल्याबरोबर सगळे ओरडायला लागले, हे आंब मृत्तिका भक्षिता म्हणे, कृष्णाने काय केले, माती खाली मग ओरडा झाले. आई धावत धावत आलेली आहे आणि म्हणते कृष्णा माती खालीस का, आ करून दाखव. नाही म्हटले माया मी खाल्ली नाही म्हणतो माती, मी खाल्ली नाही. तो बलरामराव सांगतोय नाही म्हटले आणि माती खाल्लेलीच आहे माया. तर असं कसं म्हणतो, तो दादा म्हणतो खाली आणि तू नाही म्हणलीस, या दे ही म्हणले आ करून मला दाखव. त्याबरोबर त्यांनी आ करून दाखवलं, आ करून दाखवले बरोबर आत्म्याचा संबंध पृथ्वी आहे. विश्वरूप दर्शन ज्याला म्हणतो आपण, भगवंत अर्जुनाला दाखवलेलं ते सगळं विश्वरूपात दर्शन त्या ठिकाणी यशोदा मैयाला झालेलं आहे. क्षणभर ती मूर्छित झालेली आहे, काय बघते म्हणून मी पुन्हा भगवंताने योग माया पसरली आणि मग तिला त्याने जवळ घेतलेलं आहे. काय मी काय बघितलं ते खरं का खोटं म्हणली, काय नाही म्हणले सगळं खोटं काहीतरी आहे म्हणते, तुला काय ते दिसतं असं म्हणून भगवंत त्याला घेऊन पुढे निघून गेले. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. पुढे भगवान थोडे मोठे झालेले आहे, इकडे तिकडे हिंडा फिरायला लागले. सगळ्या बाल गोपाळांना जमवलं त्याने, सुदामन मित्र होता त्याला बोलवलेलं आहे, पेंद्यावन मित्र होता त्याला बोलव, सगळ्या बाळ गोपाळ मंडळी गोळा केली आणि सगळ्या म्हणतात का रे बाबानो तुम्ही असे हडकोळे का म्हणाले, काय काय नाही खरं समोर म्हणले आमचं सगळं दूध दही की लोणी की नाही म्हणे, आमच्या आया येऊन मथुरेमध्ये विकतात म्हणले, आम्हाला दूध तयार मिळत नाही म्हणले. मासा आहे म्हणले, ठीक आहे म्हणले, आजपासून म्हणे आप कमाई करायची, आपले आपण कमवायचं आणि आपलं आपण खायचं म्हणले, कुणाच्या पावर अवलंबून असायचं नाही म्हणले. म्हणजे काय करायचं खायला म्हणले, म्हणजे की नाही पहाटे मी उठून म्हणले मी शिट्टी मारली की सगळ्या बाहेर यायचं म्हणले, पुढे काय करायचं मी सांगतो म्हणले. ठीक आहे म्हणले, काना भल्या पहाटे उठलेले 4 वाजता आणि शिट्टी मारली, शिट्टी मारलं सगळी पोरं आली धावत येतो, का रे काना काय करायचं, काय नाही आपण द्यायचं म्हणले, गाईचं दूध घरात ठेवलं काढून ते पिण्याचं म्हणले. अरे पण काना चोरी कशी करायची म्हणले, अरे चोरी होती का म्हणले, आपल्या घरचं आपण खाल्लं का चोरी होती का म्हणले, अरे लोकांकडे खाल्लं चोरी होते म्हणले, आपल्या घरचं आपण खाल्लं चोरी होते म्हणले, ती सगळे घर आपलीच म्हणले, काय हरकत नाही झालं. आणि काना कोणी पकडलं तर, कोणी पकडत नाही म्हणले, मला एक मंत्र माहिती आहे म्हणले. म्हणले कुठला मंत्र आहे, पूर्वी कफलक नावाचे एक ऋषी होऊन गेले, असं अनेक ऋषींनी अनेक शास्त्र लिहिले आहेत, त्याप्रमाणे कफलक नावाचे ऋषी होते, त्यांनी स्तन शास्त्र आहे म्हणजे चोरी कशी करावी शास्त्र लिहिलं त्यांनी. दाहिनी मोहिनी चे ती तस्य भार्या, त्यांच्या स्त्रियांची नावं काय आहेत, दाहिनी आणि मोहिनी. त्यांचं स्मरण केल्याबरोबर सगळ्यांच्या बुद्धीला मोह पडतो म्हणलं, काही कोणाला कळत नाही, तो मंत्र मला माहिती आहे म्हणले. तो मंत्र म्हणला की कोणी पकडणार नाही म्हणले आपल्याला, पण काने एवढा मोठा मंत्र आम्हाला कसं येणार आहे म्हणले, संस्कृत आम्हाला येत नाही काही, काही म्हणलं का म्हणले, नुसतं कपल कपलक म्हणा पासपर्य म्हणले, तेवढं म्हणा म्हणले, बाकी काही म्हणलं का म्हणले, ऋषी तेवढे संतुष्ट आहेत म्हणले. झालं त्यावेळीपासून नवीन उद्योग सुरू आला. ही पोरं काय करायची, पहाटे घरात जायचं, ते गायीचे वासरं सोडून द्यायची, आपण जेवढं दूध प्यायचं प्यायचं, घरात ठेवलं लोड्यावर दूध दही दोडी तूप ठेवलं असेल हे सगळं प्यायचं आणि उरलेलं नासाडी करायची आणि निघून जायचं. त्या सगळ्या स्त्रिया कंटाळल्या, म्हणले काय चाललंय म्हणले घरामध्ये, कोण येते आपल्याकडं. हळूहळू बातमी लागली की हा काना सगळ्या मुलाला गोळा करतो आणि म्हणे आपल्या घरातून हे करतो असं नासाडी करून टाकतो. पण त्या गोपीला मोठं प्रेम वाटायचं, काना आपल्याकडे येतोय ना, काही गोपी होत्या काना आपल्याकडे होतो ना, येऊ म्हणले काही नाही म्हणलं, तो जेवढं सांडे तेवढं म्हणले आपले बरकत तिथे घराला म्हणले, काही हरकत नाही आहे येऊ दे म्हणले, चोरा करतोय करू दे म्हणायच्या. पण सगळे काय तसे नव्हते, काही काही गोपी मोठ्या खास्ट म्हणत्या. त्या ठिकाणी प्रभात्या नावाची गोपी होती बरं का, मोठी खास्ट होती, त्याची खालच्या गल्लीत राहायची. ही मुलं त्या गल्लीत गेल्याबरोबर खराटकून धावायची, गेल्या दो माझ्या गल्लीत आला तर बघा म्हणले मग झुडपून काढेन, पण खराटकून धावायची त्यांच्या माग. सगळी मुलं घाबरायची त्या गल्लीत जायला, काना म्हटलं का रे घाबरता, काय नको वा, ते प्रभा मावशी त्या ठिकाणी बसली आहे, खरा टिकून बसली आहे म्हणले, आणि ते पहाटे बसून जागेच असते म्हणले, झोपत नाही बाई ती, तर जाता येत नाही तिकडे आपल्याला. काना मग तू ठीक आहे, उद्या आपण तिकडे जाऊ म्हणाल. झालं, सगळ्या पोरानं बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं, आज कोणी तांबे होऊन बाहेर जायचं नाही म्हणलं, माझ्यावर चला. झालं, सगळे जाऊन त्याच्या गोठ्यात सगळे घाण करून आले. जाऊन पहाटे गेलेत आणि सगळे तांबे घेऊन सगळे गोठ्या सगळे घाण करून सगळे निघून गेले वानरसेना. सकाळी ती आपली उठलेली आहे आणि शेण गोठा करायला लागली. ती म्हणते, घाण कशी यायला लागलेली आहे, शेणाला घाण कशी यायला लागलेली आहे. बघतो तो काय, सगळीकडे घाणच घाण विष्ठा पडलेली आहे. त्याबरोबर ती भयंकर खवळली. हे सगळं म्हणले त्या कान्याचंच आहे म्हणले. सगळी मुलं होती येऊन गेल्या म्हणते नक्की तो. पण धावत धावत मैयाकडे गेली, सांगायला लागली म्हणे, आज म्हणे आमच्या गोठ्यात अंगणात सगळीकडे घाणच घाण करून टाकले म्हणले. मैया म्हणते, कुणी घाण केली, हे काय किती घाण केली, दोन तास काढले मी घाण काढते म्हणले, सारखी संपतच नाही अजूनही, तुमच्या कान्याने केले म्हणले. मैया म्हणते, काना किती घाण करतो मला माहिती आहे म्हणले, इतकी कशी घाण करले म्हणले, एक मग एवढी घाण करतो का म्हणले. अहो नाही म्हणले, सगळे गावातले पोरं घेऊन आला होतो म्हणले. मैया म्हणते, गावच्या पोरं तक्रार मला सांगू नकोस तू, जा तिकडे जा. ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी कान्याने एक मुंगूस आणलेला आहे. सगळ्या गावात ते मुंगूस हिंडवलो, त्या मावशीने पण ते मुंगूस बघितलं. झालं, तो दिवस तसा गेला आहे. रात्री काना उठलेला आहे आणि त्या दोघांच्या घरी गेलेला आहे. झोपले बिचारे, झोपले असताना त्यांच्या घरी गेलेला आहे. त्या बाबाची दाढी आणि त्या बाईची वेणी, प्रभा मावशीची वेणी, यांची घट्ट गाठ मारलेली आहे आणि त्या मुंगसाला सोडून दिलेलं आहे आणि पुन्हा घरी आले. रात्री 2 वाजता घरी आलेले आणि मैयाला उठवलं. मैया उठ म्हणले. मैया म्हणते, काय रे बाबा, इतके घाबरलास काय. हो म्हणले मैया, मला सारखी भीती वाटते, प्रभा मावशी मला की नाही सारखी मारती अशी भीती वाटते, मला फार जवळ घे म्हणले. मैया म्हणतो, ग जवळ ये म्हणले, काय घाबर नकोस, पण पांघरुण घेऊन त्याला झोपलं. झालं, ते मुंगूसच इकडे तिकडे इकडे इकडे हिंडा लागलं. ते झोपेत, ते झोपेत दोघ आहेत. हळूहळू त्या बाबा गाडीला हुसका बसायला लागला. तो म्हणतो, का गाई बाई वेणी का ओढतोस तू मगापासून, माझी दारी का ओढतोस तू. त्यावर ती बाई म्हणतो, मी कोण तुमची दारी ओढती, तुम्हीच म्हणले मगापासून माझ्या पोटावर ओस करताय, ते हे काय म्हणले ओस करताय, मी कुठं ओस करतो म्हणले. असं करता करता मुंगूस पुन्हा फिरलं, शेपून नाकात गेली. नाकात गेल्यावर शंख आल्या आणि एकदम जागे झाले. बघतो तो काय, ते मुंगूस समोर भूतभूत पडायला लागले आणि ते मुंगूस समोर दिसलं. दिसल्याबरोबर ती बाई ओरडायला लागली, हेच म्हणले मुंगूस काने गोंजण होता, हे नक्की त्याचाच मुंगूस आहे म्हणली. अरे जाते म्हणले मैयाकडे मी असाच असा. बघतो तर काय, गाठ मारायची की सोडायची. तो म्हणलो, अगं बाई आवं तरी गाठ सोड आणि मग आपण जाऊ तक्रार करायला. ती गाठ काही केल्या सुटे ना, ब्रह्मघात मारले भगवंतांनी मारले गाठ, ती काही केल्या सुटे ना. झालं, रोजच्या पण दिवस उगवला. सगळे शेजारचे म्हणतायत, आज परभा मावशी तोंडाचा पट्टा शांत कसा आहे म्हणले. दिवस उगवलेला आहे, वासर ओरडा लागली आहे, धार काढलेलं आहे आणि काय प्रकार आहे म्हणले. हात म्हणजे आहेत की नाही म्हणले, हात फेल झालाय काय झालं बघू. म्हणून त्यांनी ते दार फोडलं आणि दार उडून बघतो तो काय, पलगार दोघं बसते काय, दोघं गाठी वाढलं असे. सगळे लोक हसायला, हे काय चाललंय म्हणले. झालं, जाऊ म्हणले नंदाकडे आणि हुई कल पोरं पाठीमागे लागली त्यांच्या. झालं, सगळे आले, ते येऊन सांगितलं म्हणले, कान्यानं आमच्या घरी आला होता, ते मुंगूस घेऊन आला होता आणि त्यानेच म्हणले सगळे मारलेलं आहे, असं प्रभाव सांगायला लागले. नंदाबाबाने हात मारले मैयाला, मैया बाहेर ये म्हणले. रात्री म्हणले, काना कुठं होता, कुठं होतं म्हणजे काय, अहो रात्री माझ्या कुशीत झोपला होता, तुम्हाला म्हणत होता मला प्रभा मावशी मारती आहे, मैया जवळ घे, इतकं मला सांगितलं म्हणले त्यांनी, मी खोटं बोलतो का वर्गे. शेवटी जेव्हा रडबले जेव्हा झाले, अहंकार जुळून गेला, तेव्हा भगवान मध्ये गेलेले आहेत काना आणि ती गाठ सोडली. गाठ सोडली मात्र त्या दिवशीपासून प्रभा मावशी एकदम शांत झाली, ब्रह्मसंस्पर्श आला आणि एकदम शांत झाली. आता उलट परिस्थिती आहे, ती मुलाला म्हणते, या रे पोरांनो या, आमच्या घरचं दूध तुम्ही घेऊन जा. लोणी तुमची आहे, ते आमच्या घरचं तुम्ही घेऊन जा. भगवंताच्या असंख्य लीला चाललेले. तुकारामांचं एक वचन आहे, सहज बोर्डे घडे उपदेश करोनी सायास शिकविती. काय सांगूया संतांचे उपकार, माझं निरंतर जागविती. सहज बोर्डे घडे उपदेश करोनी सहाय्या शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती, कैसे मजे येते सांभाळीत, असं त्याने वर्णन केले. ते सगळ्या गोपी कृष्णाला म्हणतात, अरे कृष्णा चोऱ्या काय करतो तो, अरे चोऱ्या करू नको, नाश्तूस करू नको ना बाबा, तुला काय पाहिजे आम्ही देतो, पण चोऱ्या करू नकोस तू. कृष्ण भगवंताने सगळ्या गोपींना बोलवलेलं आहे आणि काय म्हणतात ते, मी चोऱ्या करतो, मी चोऱ्या कर, तुम्ही चोऱ्यात म्हणले. काय गं म्हणले, तू येताना काय घेऊन दिलेस म्हणले, जन्म येताना तू काय आणलेस, बरोबर जन्मा येताना काय आणलेलं आहेस आणि जाताना काय घेऊन जाणार आहेस, हे सगळं माझं आहे. माझा असताना तुम्ही माझं म्हणता आणि मलाच चोर म्हणता, वा वा म्हणे, खरे तर तुम्हीच आहात. सहज बोलणे घडे उपदेश, भगवान सहज सांगताय. आणि त्या गोपिकांची चित्तवृत्ती अंतर्मुख झालेली आहे. त्या म्हणतात खरंच आहे का ना म्हटलं, ते खरंय म्हणे. आपण जन्म येताना काय आणलेलं आहे आणि जाताना काय नेणार हो, काही नेणार नाही हो, हे सगळं मध्ये माझं माझं म्हणतो का नाही. हा सगळा बुद्धीचा मोह आहे. सहज बोलतायत भगवान, गोष्टी गोष्टीतून ज्ञानाकडे चित्तवृत्ती नेत आहे. गोपी अंतर्मुख झालेले आणि मनात पक्का निश्चय झाला, कारण उपदेश कुणाच्या मुखातून आले, ब्रह्ममुखातून उपदेश झालेला आहे. भगवान स्वमुखाने उपदेश करतायत. पण उपदेश म्हणजे काय असं नाही बरं का, कुठे अरण्यात घेऊन जा, एकांत घेऊन जा, असं काही नाही. खेळण्या खेळण्यामध्ये उपदेश आहे. भगवंत चरित्र हे असं विलक्षण लोकविलक्षण आहे. सहज बोलता बोलता उपदेश करून संसारातून चित्तवृत्ती काढून टाकली. लीला कशा करता केले, लीला ह्याच्या करता केल्या की सगळ्या गोपिकांचं चित्त आपल्याकडे लागलं पाहिजे. आज त्यांच्या लीला ऐकताना सुद्धा आपलं चित्तवृत्ती तिकडे जाते आणि विषयाला आपण विसरतो, संसाराला विसरतो. आणि संसाराला विसरण्याकरता म्हणूनच हे सगळं ऐकायचं आहे. त्यात ते सामर्थ्य आहे, त्या लीलेत ते सामर्थ्य आहे, त्या गोष्टीत सामर्थ्य आहे, त्या कथेमध्ये सामर्थ्य आहे की आपोआप संसार ते विसरायला लावतात. आपलं आपली इच्छा नसली ते संसार विसरायला लावतात.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता, तुला राम

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: जस योग मुद्रा नेत्रीन येरे तुझ वीण निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आपण मनाचे श्लोक पाहत आहोत. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. कारण नसतानाच आपण चिंता वाहतो. वास्तविक भगवंताचं चिंतन करावं. आपण संसाराची चिंता वाहत बसतो म्हणून मना मानव व्यर्थ चिंता वाहते. अकस्मात होणार होऊन जाते. अकस्मात जे काय घडायचं आहे ना ते घडून जातं. आपण उगीच चिंता करत राहतो. म्हणून सद्गुरू सांगतात चिंतन करा, चिंता करू नका. परमेश्वराचं चिंतन करा. चिंता करून काय, चिंतेनं आणखी वाढतं, दुःख आणखी वाढतं. म्हणजे सुखाचे जे क्षण असतात तेही हातातून निष्ठून जातात. का? भविष्याचं चिंता करतोय. जे झालं त्याचं चिंतन करत बसतो की जे हातातनं गेलेलं आहे त्यात काळ गेला, आणि जे पुढे येणार आहे त्याची चिंता करत बसतो तोही काळ गेला. ते सांगतात आत्ता ह्या क्षणात जगा. लिव्हिंग फ्रॉम मोमेंट टू मोमेंट. आत्ता ह्या क्षणात मी आत्मा आहे, आनंदरूप आहे, बस. म्हणून ध्यानातसुद्धा काय मंडळी म्हणतात ध्यान लागत नाही, तेव्हा मी सांगते बाकी विचार करू नका. असा पक्का धरा की मी आत्मा आहे ह्या ठिकाणी पक्क बसा. मग आत्म्याला ठिकाणी देह नाही, संसार नाही, माझं तुझं नाही, पाप पुण्य नाही, काही नाही आहे. तिथं पक्क धरून बसला तर ध्यान लागायला अवघड नाही आहे. म्हणजे होतं कुठं, सवय लागली चिंता करायची. म्हणून ते होऊ नये. पण मती मंडळ जी मंडळी असतात ती उगीच त्याची खंत करत बसतात. मना रागवे विण आशा नको रे, आशाच धरायची. आम्ही आशा धरून बसलो आहे कशाला? अहो मुलाला मूल नाही, 10 वर्ष झाली. आता त्याची आशा कसली करत बसलाय तुम्ही? असलं त्याच्या नशिबात तर होईल, नाही झालं तर नाही झालं, बिघडलं कुठं? काय आपला अगदी वंश उद्धार करून काय व्हायचं तिथं दिवे लागायचे? नसते गोष्टी आपण मनात धरून बसतो. आता तुमचं झालं जन्म, आता मुलाला मूल व्हायचं का नाही, आपल्याला काय करायचं? ठीक आहे, असेल त्याच्या नशिबात होईल, नसेल तर मी म्हणेन सुटला बिचारा, कटकट नको. तसं नाही वाटत, हा पाहिजे, कशाला पाहिजे? म्हणून मना राग एक आशा करायची तर राघवाची, त्याची कृपा व्हावी, भगवंताची कृपा व्हावी, सद्गुरूंची कृपा व्हावी, एवढी एकच आशा धरायची. मना राघवे विण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वैश लाघ्यवाणे. बरोबर त्याच्या उलट होतो. ज्याचं वर्णन वेदशास्त्र पुराण करतात ना, त्या भगवंताचं वर्णन कर. माणसाचं वर्णन करत राहतात, स्तुती करत राहतात. कशासाठी? मिळवायचं असतं काहीतरी. आज ज्याची भरमसाठ स्तुती केलेली असते तो उद्या दुसऱ्या पक्षात गेला की त्याच्या इतका वाईट कोणी नाही. कसं काय झालं? कालपर्यंत चांगला होता की तो, आज काय झालं? मी नसलं गेलं सर. व्यर्थ करू नये. व्यर्थ कधी न स्तुती करावी परमेश्वराची. त्याच्या गुणात कमी जास्त होणारं नाही, अखंड तो गुणवानच आहे. करू नये व्यर्थ कधी नराचे, कारण तुमचं केव्हा पालटतं कुणाष्टो. सुनी आली घरामध्ये 4 दिवस कौतुक होतं तिचं, आणि मग हळूहळू ती आपली नखं दाखवते, ह्याही आपलं दाखवतात, आणि मग वाटायला लागतं की काय हो. नाही वाटलं हो पहिल्यांदा चांगली आहे, पण खरं नाही ते. हां झालं सुरू, आता कसं वळणावर आलात. हां म्हण ते खरं नाही. आता पुढचे काही श्लोक आहेत त्याच्यामध्ये, ते म्हणतात नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. हे समर्थानी वचन सांगितलेलं आहे. नुपेक्षी न उपेक्षी कधी कदा म्हणजे कधी काळे राम दासाभिमानी. भगवंत हा दासाचा अभिमानी असतो, भक्ताचा अभिमानी असतो. एक वेळ त्याला काही बोललात तर चालेल, जसं आईला काही बोललं तर वाटणार नाही माझ्या बाळ्याला बोलता, ऐकून घेणार नाही. आणि त्यांचा तो अगदी वीक पॉईंट असतो, बोललं नाही चाललं. तसा भगवंताला त्यांनी पुढे एका ठिकाणी म्हटलं आहे, गीता कुणाला सांगू नको. असं गीतेत इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, त्याच्यामध्ये स्वतःने म्हटलं आहे, जो माझ्या भक्तांची निंदा करतो त्यालाही सांगू देखील नकोस, म्हणजे तो ऐकायला देखील अधिकारी नाही आहे. म्हणून भक्तांनी मारलेली लात भगवंतांनी आपल्या छातीवर झेलली, पण तू भक्ताला जर कोणी नाव ठेवलं तर भगवंताला चालत नाही, तो येतो. अस्त्रशस्त्र काय जे असेल ते घेऊन, आणि संत नुसतेच वळवतील, भगवंत शस्त्र घेऊन येतो, सोडत नाही. म्हणून आपल्याला जर काही करायचं असेल तर भगवंताचं दास्य करायचं, भगवंताची भक्ती करायची. फक्त ती होती का फक्त म्हटले तर, हां फक्त भक्त व्हायचं, पण तेच किती अवघड आहे ते भक्त म्हणून. नुपेक्षी कदा रामदा का, तर समर्थाच्या सेवका वक्रपाये, असा सर्व भूमंडळी कोण आहे. समर्थाच्या सेवका, समर्थांच्या सेवकाकडे वेड्यावाकड्या नजरेनं कोण पाहतो. म्हणून समर्थांचे जे भक्त असतात, संत असतात, त्यांच्यावर काही अन्याय झाला ते काही करत नाहीत. ते म्हणतात तू आहे बघणारा, मी कशाला, तो मला असं म्हणतो काय, बघतोस त्याचं. असं कधी कुठल्या संतांनी म्हटलेलं ऐकलं का आपण? लोक उलट त्यांना म्हणतात, अहो ते तुमची इतकी निंदा करतात, इतका तुम्हाला त्रास देतात. म्हणतात असू दे. प्रत्येक संतांच्या वाट्याला असं येतं. अशा वेळेला त्यांना जर कोणी म्हटलं की अहो ते असे असे त्रास देतात तुम्हाला, काहीतरी आम्ही करू का त्याच्यासाठी, असं जर विचारलं तर ते म्हणतात नको, तो आहे ना, तो बघेल. ते कधी असं म्हणत नाहीत की त्याला आपल्यापासून दूर करा. सगळ्या संतांची चरित्र बघा, सगळ्यांच्याजवळ कुणी ना कुणीतरी त्यांना व्याप करणारं आहेच. चरित्र पाहिले तर लक्षात येईल. मग त्यांनी कधी कुणाला घालवलं असं नाही. रामकृष्णाने हृदयाला सुद्धा पुष्कळ वेळा सांगितलं. शेवटी मथुरा भवानी त्याला घालवलं, तेव्हा ते म्हणले अरे हृदय तुला किती दिवस सांगत होतो. अक्कलकोट स्वामींच्या सुंदराबाई शेवटी पोलीस येऊन त्यांना पकडून घेऊन गेले, पण त्यांनी कधी तिला जा म्हटलं नाही. तर त्यांना असा पूर्ण विश्वास असतो तो भगवंत आहे ना, तो बघेल. मला काय अधिकार सांगायचा, मी काय म्हणून सांगायचं, मी माझं काम करत राहणार. माझं जे काम आहे सर्वांशी प्रेमाने वागणं, कृपाळूपणे दयाळूपणे, माझं मी करत राहणार. पण हा भक्ताचा अभिमानी जो आहे तो देखील त्या संतांची, त्या साधकाची कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे, तो बघतो. आणि मग त्याच्या कसोटीला जर तो भक्त उतरला तर मग त्याच्यासाठी काय करायचं ते भगवंत पाहतात, सद्गुरू पाहतात, भगवंतच पाहतात. सद्गुरू म्हणतात तो करेल, ते सगळं खातं त्याच्याकडे सोपवलेलं आहे, ते त्याच्यात पडत नाही. जयाची लीला वर्णिती लोक तिने नुपेक्षी कदा रामदासा, आल्या शिळा राघवे मुक्त केली. शिळा होती पण भक्त होती, राघवाने मुक्त केली. उपेक्षा कदा रामरूपी असेना, रामाच्या ठिकाणी कधी कुणाची उपेक्षा संभवत नाही. राम हा कसा आहे, अत्यंत कृपाळू, दयाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगी दास पाळू, असं वर्णन आहे त्याचं. त्यामुळे भक्ताच्या बाबतीत तो कधी त्याची उपेक्षा करत नाही, म्हणून नुपेक्षी असं त्यांनी म्हटलेलं आहे. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. भाव तेथे देव, भक्ती तितकी प्राप्ती, असं म्हटलेलं आहे. तुमची भक्ती किती आहे ती बघा. आपण एवढंसं कुठंतरी देणार, एवढं आणि मागणारच, वस्तुतः मागायचंच नाही आहे काही मुळी. मागायला कशाला पाहिजे? भगवंताचं सर्व ज्ञान त्याला नाही का कळत? तुला काय पाहिजे म्हणून आपण सांगायला पाहिजे का, मला अमुक पाहिजे? अहो जरा बघा ना आमच्या संसाराकडे, इतके दिवस आम्ही पूजा करतो आहे, सगळं काय करतो आहे, आणि अजूनपर्यंत हे होत नाही, कसं काय बरं? तुमचं लक्ष नाही का आमच्याकडे? असलं काहीही म्हणायचं नाही, हे सद्गुरूंच्या सान्निध्यात कळतं. मला आठवतं एकदा असा काहीतरी प्रसंग होता, काही अडचणी होत्या त्याच्यातून दूर झाल्या, तेव्हा स्वामीजी मला म्हणाले, नमस्कार कर आता देवाला आणि काही मागू नको. मला अजून ते शब्द कानात आहेत, काही मागू नको त्याच्याकडे. त्या गोष्टीला आता जवळजवळ 20 वर्ष होतील. म्हणून विचारलं काही मागायचं नाही स्वतःसाठी. हां, आता आपण काही करतो, कार्य चालू असलं आहे, तर ते स भगवंताचं कार्य आहे त्याच्यासाठी. स्वतःसाठी मला अमकं पाहिजे, किंवा तू मला या संकटातून दूर कर, किंवा माझं हे देहाचं कष्ट कमी होऊ दे. आपण काही म्हण, त्याला वाटलं करेल, नाही वाटलं नाही करणार. त्याची इच्छा आहे ना, त्याची इच्छा ती आपली इच्छा, आपली इच्छा वेगळी नाही. अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, समर्थ सांगतात अनन्य व्हा. मग तो चाप पाणी धनुधारे राम रक्षित असे, जो रक्षण करेल. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00। आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे।

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्तिरचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री अर्जुन होलिया. निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00. मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज 10:00. याचं पुनःप्रसारण 5:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोतेहो नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनापासून स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार.
4: नमस्कार
3: दादा. गेल्या वेळी तो एपिसोड संपूच नाही असं आम्हाला वाटत होतं.
4: हो.
3: कारण ते तुम्ही जे सांगत होतात ना की तुम्हाला बद्रीनाथला जायची इच्छा होती.
4: हो, हो,
3: आणि
4: हो.
3: त्या दिवशी रात्री तुम्ही ध्यानाला बसला तेव्हा नाथ तुम्हाला काहीतरी म्हणाले.
4: हो.
3: तर ते काय म्हणाले हे ऐकण्याची एवढी उत्सुकता आहे आम्हाला.
4: ती पण एक भविष्यवाणीच होती आणि अद्भुत होती. ज्याला आपण हिंदीमध्ये डरावणी थी म्हणतो तशी होती. कारण की मी जाता येत नाहीये तिकडे बद्रीनाथ मध्ये म्हणून थोडासा निराश झालो होतो. तर मी ध्यानाला बसलो आणि नाथ म्हणाले की हिंदी मध्ये म्हणाले तेच सांगतो तुम्हाला की बद्रीनाथ हो केदारनाथ हो ये चारधाम जो है वहां पे अभी तुमको आना नहीं है और इसके बाद कभी भी आना नहीं है.
3: ओ.
4: क्योंकि यहाँ पे जो सामान्य लोग या जिनको भक्त कहते हैं उनके लिए जो एनर्जी थी वो अभी खत्म हो गई है और इसके बाद धीरे धीरे ये सब बंद हो जाएगा. यहाँ तक सामान्य इंसान का पहुँचना बहुत दुर्लभ हो जाएगा और जो साधक है या जो ऋषि मुनि इस आध्यात्मिक क्षेत्र के सिद्ध लोग हैं उनके लिए ही ये जगह रहेगी.
3: खूप मोठ्या प्रमाणावर जातात लोक.
4: हाँ. आता जे आपण सहज तिकडे जातो आहोत ते सहज जाणं पूर्णपणे बंद होईल.
3: बर.
4: आणि मागे मी माझ्या काकांची एक गोष्ट सांगितली होती की ते चालत चालत गेले हिमालयामध्ये आणि त्यांना दोन योग्यांनी थांबवलं आणि सांगितलं की आता तुझी इथे येण्याची वेळ नाहीये.
3: बरोबर.
4: तुमच्यासाठी ही जागाच नाहीये.
3: आठवली.
4: हा. आणि त्यांना परत पाठवलं. तर तशी स्थिती आता येईल पुन्हा. आणि नाथ म्हणाले की मी सांगतो या गोष्टीची खूण म्हणजे आद्य शंकराचार्य यांची समाधी.
3: म्हणजे काय
4: मलाही कळलं नाही. तर मी म्हटलं ठीक आहे काय असेल ते पुढे सांगतील. आणि आम्ही ज्योतिर्मठावरनं पुन्हा पुण्याच्या दिशेने मध्ये मध्ये थांबत प्रवास केला. पुण्याला आलो आणि विदिन अ वीक 6-7 दिवसामध्ये केदारनाथ मध्ये तो जलप्रपात फुटला आणि अनेक लोकांची जीवित हानी झाली. आणि तो एक मोठा दगड ती मोठी शिळा जी आहे ती वरतून त्या पाण्याबरोबर आली आणि तिने त्या मंदिराला प्रोटेक्ट केलं.
3: ओके.
4: हे सगळं आपल्याला जे दिसलं त्याच वेळेला अशी बातमी पण आली की त्या मंदिराच्या मागे आद्य शंकराचार्यांची समाधी होती. ती या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेली. तिथली एनर्जी जी त्या शंकराचार्यांची समाधी आणि केदारेश्वराचं ते जे मंदिर आहे ह्या गोष्टींमुळे तिथे सातत्याने ती बाहेर येत होती. तर त्याची ही खूणगाठ होती की पुढच्या काळामध्ये हे सगळं बंद होत जाणार आहे.
3: बर.
4: त्याच वेळेला म्हणजे हा सगळा पूर आला आणि तो पुढपर्यंत म्हणजे हरिद्वार ऋषिकेश मध्येही तो प्रचंड पूर आला.
3: हो हो हो.
4: आणि दर पावसाळ्यामध्ये आपल्याला दिसतं की ते सगळं बंद होतं पुराने वाहून जातं. ते रस्ते वाहून जातात आणि पुन्हा आपल्या सरकारला ते रस्ते बनवायला लागतात. तर ते कारणच असं आहे की ते सगळं हळूहळू बंद होणार हे त्यांनी सांगितलेली भविष्यवाणी.
3: बर.
4: आणि त्याच वेळेला भविष्य केदार भविष्य बद्री हे दुसऱ्या ठिकाणी ऑटोमॅटिकली तयार होत आहे असंही त्यांनी सांगितलेलं होतं. ते पण आता आपल्याला माहिती आहे की ते तसं सुरू झालेलं आहे. तर ज्योतिर्मठाच्या त्या चढावरनं आपण जायला सुरुवात करतो त्याच्या सुरुवातीलाच शंकराची पिंड आहे छोटंसं मंदिर आहे आणि ती पिंड दिवसेंदिवस मोठी मोठी होत चाललेली आहे. तर ते भविष्य केदार आणि तिथूनच 14 किलोमीटर अंतरावरती एका पहाडावरती विष्णूची आडवी झोपलेली जी आपण मूर्ती बघतो तसं पूर्ण एक शिल्प त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली बाहेर येताना दिसतंय.
3: बर.
4: तर हे सगळे जे योगी किंवा सिद्ध किंवा ऋषी लोक आहेत साधू लोक ते त्या दिशेला जातात तिथे जाऊन दर्शन घेतात.
3: बर.
4: अवघड रस्ता आहे तो पण हे लोक भविष्य बद्री आणि भविष्य केदार अशा अर्थाने त्या गोष्टींकडे बघतात आणि तिथे जाऊन साधना करतात.
3: हो, हे तर मी काही म्हणजे ऐकिवातच नाही तुम्ही जे सांगताय ते.
4: हो हो, हे 2013 मला सगळं तिथे नाताने सांगितलेलं दिसलं आणि आपल्या अनेक सेशन मध्ये मी हे सांगितलेलं पण आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की गंगा जी आहे ती हळूहळू मागे मागे जात 11-12 किलोमीटर मागे सरकलेली आहे.
3: बर,
4: हे मागे सरकणं जे आहे तेच सगळं एक एक क्लोजर म्हणतो ना आपण,
3: वाइंड
4: अप करण्यासाठीचा भाग आहे. आणि जेव्हा ते पुन्हा नवीन त्याच्या स्वरूपात येईल तेव्हाचा जो काळ आहे त्याला आपण गोल्डन पिरियड असं म्हटलं, सुवर्णयुग. आणि तेच नाथांनी आपल्याला ज्या सगळ्या भविष्यवाण्या सांगितल्या की बाकीचे देश आहेत ते आर्थिकदृष्ट्या खूप अडचणीत येतील, त्यांचं विभाजन होईल, काही देश नष्ट होतील, काही देशांचं स्वरूपच पूर्णपणे बदलेल, अनेक देशांमध्ये भारतीय सनातन आणि वैदिक धर्म प्रस्थापित होईल. आत्ता लेटेस्ट आपल्याला माहिती की चायना, कोरिया आणि अनेक अजून आजूबाजूच्या देशांमध्ये प्रचंड प्रमाणात पूर आलेला आहे आणि गावच्या गाव शहर पाण्यामध्ये वाहत आहेत. तर हे सगळं भविष्य आदिनाथांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे पुढच्या काळात कसं होणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीये की वाळवंट असलेला दुबई सारखा जो देश आहे तिथे सुद्धा मागच्या 2-3 वर्षांमध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे आणि पूर आलेला आहे. ओके, जिथे अगदी रेअरली पाऊस पडतो. हा जो क्लायमॅटिक चेंज आहे तो फक्त आपण जे काही पोल्युशन केलेलं आहे त्याच्यामुळे झालाय असं नाहीये, तर विश्वाची संरचना जी आहे ती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सुवर्णयुगाच्या साठी ही सगळी योजना चालू आहे. जसं आपण दिवाळीमध्ये पाहुणे येणार आहेत आपण तो सण साजरा करायचा म्हणून घर सगळं स्वच्छ करतो, लखलखीत करतो, रंगरंगोटी करतो, सजवतो, तशीच ही सगळी प्रोसेस इथे चालू आहे. आपल्या चॅनलवरती सुद्धा कुठेतरी आपल्याला सापडेल की त्याच्यामध्ये पण मी अनेक वेळेला हा उल्लेख आधीच्या आपल्या एपिसोड्स मध्ये केलेला आहे 4-5 वर्षांपूर्वीपासूनच्या. कोरोना काळात सुद्धा आपण जे सेशन्स घेत होतो ऑनलाईन मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा नाथांनी सांगितलेल्या अनेक भविष्यवाणींचा मी उल्लेख केलेला आहे. तर आपण म्हणतो की सनातन धर्म किंवा वैदिक धर्म, तर धर्म ही माणसाला उत्थानाच्या दिशेने घेऊन जाणारी एक संपूर्ण रचना आहे आणि ती न्यूट्रल आहे, ती व्यक्ती सापेक्ष नाही, ती उत्थान सापेक्ष आहे. आणि तशी रचना आपल्याला वैदिक धर्मात दिसते. तिथे जात पंथ दुसरे कुठले धर्म किंवा विचार कुठले दुसरे विचार असा कुठलाही भेदभाव नाही. एक युनिव्हर्सल न्यूट्रल अशी ती वैचारिक स्थिती आहे आणि त्याचा उपयोग करून आपल्याला आपलं उत्थान गाठायचं आहे. तर हा सगळा भाग जो येतो त्यालाच आपण अध्यात्म असं म्हटलं आणि तो आपल्याला जीवन जगण्यासाठी पण उपयोगी होतो आणि आपल्या उत्थानासाठी पण उपयोगी पडतो. तर या भविष्यवाणीच्या मधून आपल्याला दिसतं की जे दुष्ट आहे, जे चुकीच्या मार्गाला जाऊन भ्रष्ट झालेले आहे, त्यांचा सगळ्यांचा, त्याला हिंदीमध्ये वन लाइनर मध्ये नाथांनी म्हटलेला आहे की सबका हिसाब होगा, त्या सगळ्यांचा हिशोब पहिला होईल आणि सगळं साफसफाई करून झाल्यानंतर तिथे प्रस्थापित होईल सुवर्णकाळ. आणि मग तो 1000 वर्षाचा सुंदर सुवर्ण काळ असेल ज्याच्यामध्ये माणसाला विवेक, संस्कार, दिव्य ज्ञान, दिव्य विचार, दिव्य आचरण याच्या पद्धतीने जगणे हा भाग त्याच्यामध्ये महत्वाचा असेल. भविष्य कथन ज्याला आपण म्हणतो ती काही खूप मोठी किंवा अद्भुत किंवा चमत्काराची गोष्ट नाहीये. तर नाथांनी सांगितलं की हा एक प्रोग्राम आहे, तो जसं आपण एखादा ऍप असतं तर आपण ऍप क्लिक करतो आणि ते आपल्या समोर उघडतं आणि आपल्याला जे पाहिजे ते त्याच्यातनं आपण
3: माहिती
4: मिळवतो किंवा त्याचा उपयोग करतो. पण ते ऍप चालण्यासाठी बॅक एंडला किंवा बॅकग्राऊंडला त्याचं संपूर्ण प्रोग्रॅमिंग जे केलेलं असतं तो प्रोग्राम रन होत असतो. तसा या विश्वाचा जो प्रोग्राम आहे तो आपल्याला दिसत नाही. जसं कम्प्युटरला पुढे आपल्याला सगळ्या गोष्टी आपण वापरत असतो आणि दिसत असतात पण मागचा प्रोग्राम दिसत नाही, तसा या सृष्टीचा बॅकएंडचा प्रोग्राम जो आहे तो रन झालेला आपल्याला दिसत नाही. पण त्याच्या प्रोग्रामिंग मध्ये हे सगळं पहिल्यापासून इन्स्टॉल केलेलं आहे की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग यांची एक सायकल, अशा अनेक सायकल्स एकत्र करून एक युग, अशी 4 युगांची सायकल करून चतुर्युग आणि अशी अनंत युग, म्हणून त्याची मोजदाद होऊ शकत नाही. आणि त्याच्यामध्ये मग पृथ्वीवरती घडणाऱ्या घटना या किती छोट्याशा आपल्याला जाणवू शकतील, ह्याला आत्मज्ञान म्हटलं. पण हे आता मी तोंडी सांगितलंय, हे ध्यानाच्या माध्यमातून आपण जर आपल्या आतमध्ये जागृत केलं तर पुढे येणाऱ्या गोष्टी किंवा घटना आहेत त्या आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये मध्ये त्यांचं कथन ऑटोमॅटिकली होईल,
3: आपल्याला समजेल,
4: आपल्याला समजेल, आपल्याला आकाशवाणी आतमध्येच होईल.
3: हा हा, पण मी काय म्हणते दादा की म्हणजे आधी अनेक वेळा असं होऊन गेलेलं असणार, प्रोग्राम चेंज होऊन सगळं परत रिकन्स्ट्रक्ट.
4: मी म्हंटल तसं की आपण चार युगांची एक सायकल म्हणतो, पण अशा अनेक सायकलींचं मिळून एक युग होतं. आता जे गणित सांगितलं ते, तर त्या त्या युगांमध्ये संवत्सर चालू असतात, हो की नाही? आता एक संवत्सर चालू आहे, त्याच्यातली सातवी सायकल ही चार युगांची चालू आहे. म्हणजे चार युगांचं एक सायकल असं या संवत्सरामधली सात सायकल आता संपली आहे, आणि प्रत्येक सायकल संपल्यानंतर मध्ये 1000 वर्षांचा ब्रेक असतो आणि मग नवीन युग सुरू होतं आणि ती सायकल चालू होते. जसं अगदी साधं सोपं उदाहरण म्हटलं तर पहिले कस्टमर जातात हॉटेलच्या रूम मधनं, तेव्हा दुसरे कस्टमर येण्याच्या आधी 2 तासाचा एक गॅप पडतो ज्याच्यामध्ये सगळी साफसफाई केली जाते, सगळं डी डेकोरेशन केलं जातं आणि तुम्हाला अत्यंत स्वच्छ नवीन चकचकीत रूम दिली जाते. तसंच इथे प्रत्येक जीवांचं आहे. तर या सायकली प्रकृतीसाठी साध्या सोप्या रेग्युलर आहेत.
3: हो, पण माणसांसाठी काय येते? म्हणजे सामान्य माणसाला तर खूप भीतीच वाटेल, एकदम 50% लोक जाणार. मग
4: ज्याला याचं ज्ञान नाहीये त्याच्यासाठी ही भीतीदायक गोष्ट आहे.
3: हा,
4: कारण की अरे आपल्याला मृत्यू येणार, आपल्या जवळच्या लोकांचा मृत्यू होणार.
3: हो, कारण कोरोनाच्या काळात पाहिलं ना, म्हणजे किती अवघड झालं सगळ्यांना ते.
4: बरोबर आहे. कोरोना कधी सुरू झाला आणि कधी संपला होता हे पण नाथांनी आधीच प्रेडिक्ट केलेलं. पण काही अशा गोष्टींमुळे तो कोरोना पुढे वाढला, त्याच्यात अनेक जणांचे हकनाक जीव पण गेले, अनेक गोष्टी घडल्या आपल्याला त्या माहिती आहेत. आपला महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला साधनेतनं पुढच्या काळामध्ये काय घडणार आहे आणि त्याच्यासाठीचं प्रोटेक्शन नाथ आपल्याला काय मिळवून देणार आहेत, हा महत्वाचा भाग आपल्याला 2012 पासून नाथ सांगतात. तर साधना करा, रोज ध्यान करा आणि स्वतःची इम्युनिटी वाढवा. आपण शारीरिक इम्युनिटी वाढवतो तशी आपली आध्यात्मिक इम्युनिटी जर वाढवली तर पुढच्या काळामध्ये जगामध्ये काम करण्यासाठी, स्व उत्थानासाठी या देहामध्ये राहून आपण तगू शकतो आणि काम झाल्यानंतर आपल्या स्वेच्छेने हा देह सोडू शकतो. ही प्रोसेस सुवर्ण युगामध्ये घडणार आहे.
3: ओ, म्हणजे दादा स्वेच्छा मृत्यू असं म्हणता येईल आपल्याला.
4: अगदी. आणि आपल्याला माहिती आहे की क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर आपण म्हणतो, असा कुठे असतो का? दुधाचा सागर आपण कधी बघितलेला नाही, हो की नाही? पण तसा अस्तित्वात आहे आणि पुढच्या काळात तो काही काळासाठी या जगामध्ये प्रकट होईल आणि त्याच्यामध्ये आपण स्नान केल्यानंतर हे शरीर पुन्हा तरुण होईल, निरोगी होईल आणि ते 1000 वर्षांसाठी तसंच राहील अशी परिस्थिती निर्माण होईल, जे आज ऐकायला चमत्कारिक वाटू शकतं, अनबिलिवेबल, हा सुरस रम्य कथा म्हणून वाटू शकतं. आपण ते तसंच धरून चालू की तसंच आहे, आपल्या ज्ञानाच्या कक्षेच्या पलीकडे आहे म्हणून ते आपल्याला अवघड वाटतं. तर असं त्याच लोकांसाठी होईल जे राहतील आणि पुढच्या 1000 वर्षांमध्ये हे कार्य करतील, ज्यांना लवकर शरीर त्यागून निघून जायचंय पुढच्या प्रवासासाठी ते जातील आणि पुन्हा यायचं असेल ते येतील. तर ही सगळी प्रोसेस आहे, हे सगळं नाथांनी आधीच प्रेडिक्ट करून सांगून ठेवलेलं होतं. फक्त त्या गोष्टीचा आपण कधी गवगवा केला नाही किंवा लोकांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न केला नाही आणि लोकांपर्यंत ते दुसऱ्यांच्या माध्यमातून पोहोचलं. पण ठीक आहे, लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे आणि लोकांनी साधनेमध्ये आणि ध्यानाच्या मार्गामध्ये येणं, वैदिक म्हणजे ज्ञानाच्या आणि ध्यानाच्या माध्यमातून उत्थान त्यांचं होणं हे महत्वाचं. त्या दृष्टीने मला वाटतं नाथांनी आपल्या सगळ्या साधकांना एक खूप मोठी गोष्ट दिलेली आहे.
3: दादा मला खरंच छान वाटतंय की मला हा प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटला. फक्त मला सांगा की या सगळ्यात सामान्य माणसांनी साधना केली तर तो त्यातनं तरुण जाईल ना?
4: जो तरुण जाणार आहे त्यालाच बुद्धी होईल साधना करायची असं आपण उलट म्हणू शकतो. तर ज्यांना ज्यांना बुद्धी होईल ते तरुण जातील. तर सगळ्यांनी त्या दिशेने पाऊलं टाकायला सुरुवात तर करावी.
3: खरंच आहे, खरंच एकदम अलौकिकच झाला हा एपिसोड. खूपच भाग्यवान आहोत आम्ही की आम्हाला असं ऐकायला मिळालं. श्रोते हो, तुमची हीच भावना असणार. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.bssmission.in, यूट्यूब चॅनल BSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
0: आताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
5: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। प्रस्तुती भक्तिसुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या. रोज सकाळी 10:45 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना. स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मीना जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। सातारा जिल्ह्यात रहिमतपूर नावाचं एक गाव होतं। तिथे आप्पासाहेब माने नावाचे एक सद्गृहस्थ राहत होते। सातारच्या राजेसाहेबांचे ते मानकरी होते। ते स्वामी भक्त होते आणि स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला नित्य येत असत। त्यांना जमना नावाची सुंदर मुलगी होती। ती अत्यंत देखणी होती। ती वयात आल्यामुळे आप्पासाहेबांना तिच्या विवाहाची काळजी लागली होती, कारण आपल्या ह्या अत्यंत रूपवान आणि सालस मुलीला त्याच तोलामोलाचं स्थळ मिळेल का, तिला अनुरूप नवरा मिळेल का, ही त्या पित्याची खरी काळजी होती। तिच्याशी विवाह करायला शेकडो तरुण तयार होते, परंतु त्यातला एकही जमनाच्या तोलामोलाचा नव्हता। काय करावं हे आप्पासाहेबांना कळेना। एक दिवस त्यांनी निश्चय केला की आपल्या लाडक्या सुस्वरूप लेकीला घेऊन स्वामी समर्थांकडे अक्कलकोटी जायचं, स्वामींचे चरण धरायचे, मुलीला स्वामींच्या चरणी ठेवायचं आणि त्यांनाच विनंती करायची की लेकीच्या कल्याणाचं बघा म्हणून। त्याप्रमाणे आप्पासाहेब मुलीला घेऊन स्वामींपाशी आले, आपल्या मनातली लेकीच्या विवाहाची काळजी प्रकट केली। समर्थांनी मुलीकडे पाहिलं। समर्थांच्या डोळ्यात अपार करुणा प्रकटली। अतिशय शालीन आणि सौंदर्याचा धुंद आविष्कार लिहिलेली मुलगी पाहिल्यावर आपला उजवा हात समर्थांनी तिच्या माथ्यावर ठेवला आणि म्हणाले, आप्पासाहेब काळजी कशाला करता, जमनेसाठी आम्ही खंड्याला नेमला आहे। मुलीच्या लग्नाची अजिबात काळजी करू नका, आम्ही तिच्या पाठी आहोत, माझे आशीर्वाद आहेत। स्वामींनी आशीर्वाद दिल्यावर आप्पासाहेबांची मोठी काळजी मिटली। आप्पासाहेब रहिमतपूरला परत आले। आश्चर्य म्हणजे बडोद्याचे श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांच्या कानावर जमनेच्या सौंदर्याची आणि शालीनतेची खबर स्वतः स्वामींनी घातली आणि महाराजांकडून जमनेसाठी मागणी आली। स्वामी कृपेने जमनेचा विवाह श्रीमंत खंडेराव गायकवाड महाराज यांच्याशी झाला आणि ती बडोद्याची राणीसाहेब झाली। आप्पासाहेबांचं नशीब स्वामींमुळे उघडलं। आपल्या या भक्तावर स्वामींनी अपरंपार कृपा केली होती।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताची सत्ता असीम आहे। आपली फक्त श्रद्धा हवी आणि मुख्य म्हणजे प्रेम हवं। एकदा का आपण भगवंताला शरण गेलो की आपल्या सर्व काळजा आणि चिंता मिटतात। त्यासाठी भगवंताला प्रथम जाणावं लागतं, त्याच्या नामात अखंड राहावं लागतं, त्याच्याच चिंतनात गर्क व्हावं लागतं, भगवंताला नातेसंबंधात बांधून टाकावं लागतं। ह्याचा अर्थ एकच असा की भगवंत हाच माझा मायबाप आहे, त्याच्या सेवेत मी अखंड राहणार आहे। ह्या भावनेनी त्याच्याशी मनाने गुंतून पडावं लागतं, तरच भगवंताचं सुंदर दर्शन घडतं आणि आपला योगक्षेम तो चालवतो आहे ह्याची खात्री पटते।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहत

सुरळीतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुद्धा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया RN पराडकर यांच्या स्वरातलं एक दत्तपद.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 4 जुलै. देह हा देवाच्या प्राप्तीकरता आहे. एकदा असं झालं की एका साधूकडे चोरांनी चोरी केली. ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिलं तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला. हे त्यांचं करणं गुरुला समजलं तेव्हा त्या चोरांना आणून गुरुने त्यांच्या अंगाला तेल लावून वगैरे स्नान घातलं आणि त्यांना पंचपक्वान्नाचं भोजन दिलं. हे असं काय करता म्हणून शिष्यांनी गुरुला विचारलं तेव्हा त्यांनी शिष्यांना सांगितलं की तुम्ही तरी काय करता, सर्वच जण देवाच्या घरी चोरी करत आहेत. कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिला, परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोच की नाही. म्हणून विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी. आपण सर्वांनी मी भगवंताकरिता आहे असं मनाने समजावं. सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वैत आपोआप नाहीस होऊन जी एकाग्रता साधते तीच खरी समाधी होय. संत काय करतात, आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवतात. ते सदा सर्वदा समाधी सुख भोगत असतात आणि नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो. आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल 1000 दाणे घ्यावे ही भगवंताची लीला आहे. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. जसा मारुतीमध्ये देव अंश होता तसा तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलवला, आपण तो झाकून विझवून टाकला. मारुतीचं ध्येय डोळ्यासमोर ठेवावं. त्याचं ब्रह्मचर्य, भक्ती, दास्य आणि परोपकार करण्याची तऱ्हा या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचं दर्शन होईल. मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली, हेच खरं भक्तीचं फळ आहे. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागावं हाच सगुणोपासनेचा मुख्य हेतू आहे. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझं कल्याण करणारा आहे ही जाणीव झाली की जे मिळालं ते भगवंताच्या इच्छेने मिळालं ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल. समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय. आपली वृत्ती अशी असावी की कोणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही. वृत्तीचं समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 7:15 आणि 7:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

अहम। मला पुण्य नाही, मला पाप नाही, मला सुख नाही, मला दुःख नाही, असं आपण म्हणतो, पण ते तसा अर्थ नाही। मी पुण्य नाही, मी पाप नाही, मी सुख नाही, मी दुःख नाही, मी मंत्र नाही, मी तीर्थ नाही, कारण आचार्यांनी न पुण्यम म्हणजे मी पुण्य नाही, हे मला पुण्य नाही म्हणायचं नाही, मी पुण्य नाही, मी पाप नाही, मी सुख नाही आणि मी दुःख नाही। सुख म्हणजे अंतकरणामध्ये अनुकूल विषयाची प्राप्ती आणि वृत्तीची स्थिरता आणि आनंदरूप आत्म्याचं भान, ह्या तिन्ही गोष्टी युगपत होत असतात आणि आपल्याला वाटतं की ह्या विषयापासून आपल्याला सुख मिळालं, अशी आपली सुखाची व्याख्या आहे। परंतु ते सुख म्हणजे विषयापासून नसून ते सुख हे आपलं स्वरूप असतं, पण विषयातलं सुख तेच सुख आहे असं आपण मानतो। तर ते मी नाही, दुःखसुद्धा मी नाही, मी मंत्र नाही, मी तीर्थ नाही, मी वेद नाही, मी यज्ञ नाही, आणि भोजन भोज्य आणि भोक्ता, कर्ता कर्म क्रियापद, द्रष्टा दृश्य दर्शन, ही जी त्रिपुटी आहे ती सुद्धा मी नाही, तर मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, म्हणजे मी कसा आहे? आनंद सच्चित आनंद रूप परमात्मा आहे। आणि याबद्दल आचार्य सांगतात की पाप आणि पुण्य सुद्धा मी नाही, कारण पशुपक्षादिकांना पाप पुण्य नसतं, कारण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काही एक उपजत मरती, बहिरी अंध होती पांगुळ मुखी, हे पशु काय पाप पुण्य जाणती, याला काय पाप आणि पुण्य माहीत आहे? पण स्वर्गातील इंद्रादी देवांना सुद्धा पाप पुण्य नाही, कारण ती भोगभूमी आहे, पुण्याचा भोग भोगत असतात ती, कारण बॅलन्स जोपर्यंत आहे ना पुण्याचा तोपर्यंत सुखच आहे तिथं। आणि जसं पुण्याचं बँक बॅलन्स संपलं की परत ते या मृत्यूलोकामध्ये येतात। जय पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका, म्हणून हे मृत्यूलोकात परत येत असतात। म्हणून ते मनुष्य देहात आले परंतु त्यांना मनुष्य देह कळाला नाही, म्हणून ते पुण्य करून स्वर्गाला गेले आणि परत स्वर्गातून इथं पदच्युत झाले। म्हणून योग्यांना सुद्धा पाप पुण्य नाही। यथारवी सर्व रसान प्रभुक्ते हुताश्चपी सर्व भक्षः, तथैव योगी विशन प्रभुक्ते न लिप्यते पाप पुण्यश्च शुद्धः। ज्याप्रमाणे सूर्य सर्व रस भोगतो, अग्नी सर्व भक्षण करत असतं, तृण अग्नी मिळे समरस झाले, सगळं द्रवरूप इंधन, घनरूप इंधन, वायुरूप इंधन सगळं स्वाहा होऊन जाते, आहे ना? तसं पण त्यांना पाप पुण्य नाही। तद्वत योगी विषय भोगतो पण पाप पुण्यांनी लिप्त होत नाही। योग्यास जर पाप पुण्य नाही तर योगेश्वर श्रीकृष्ण त्यास पाप पुण्य कसे असेल? म्हणून भगवंताला सुद्धा पाप पुण्य नसतं, पाप पुण्य फक्त माणसालाच आहे। म्हणून माऊली सांगतेत, वाहते नि भौतिके पाप पुण्य येथ पिके, इथं काय पिकत असतं? पाप आणि पुण्य। म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणो, म्हणून हे क्षेत्र आहे, इदम शरीराम क्षेत्र कौंतेय क्षेत्र मित्यभिधीयते, आणि म्हणून क्षेत्र आणि क्षेत्र ज्ञाते, जाणणे जे निरुते ज्ञान आयसे तयाते, मानू आम्ही क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे याचा निवाडा करणं, याला आम्ही ज्ञान म्हणू। मग क्षेत्र कशाला म्हणायचं? जे जाणण्यात येतं त्याला क्षेत्र म्हणायचं, आणि जो जाणणारा आहे त्याला क्षेत्रज्ञ म्हणायचं। वराड कोणाला म्हणायचं? जे अक्षदा टाकायला आले त्याला वराड म्हणायचं। नवरदेव कोणाला म्हणायचं? जे अक्षदा टाकून घ्यायला आला त्याला काय म्हणायचं? नवरदेव किती असते? एकच असतो, आणि वराड अनेक असते। तसं जाणणारा किती आहे? एक आहे, ते तुम्ही आम्ही आहेत, आणि जाणण्यात येणारे हे वराडासारखे आहेत, अनेक आहेत। मग इंद्रियाद्वारे जाणण्यात येऊ का इंद्रिया वाचून जाणण्यात येऊ, ते क्षेत्रच आहे। एवढंच आहे की स्थूल दृश्य आहे आणि सूक्ष्मदृश्य आहे, पण द्रष्टा मात्र एकच आहे, आणि दर्शन हे विषयाचं होणारं ज्ञान अंतकरणात। म्हणून दृश्य द्रष्टत्वा वेगळे,
वस्तु मात्र निहाळे आपणापाशी, कारण दृश्यच खोटं आहे म्हणून दृष्टेपणा सुद्धा खोटा आहे। दृश्यची जेधवा नाही, दृष्टत्व म्हणू एकाई। दृष्टत्व कोणाला द्यावं? आता दृश्यच खोटे, म्हणून पत्नी जर खोटी आहे स्वप्नातली, तर तिच्या संबंधानं आलेला पतीपणा जाग झाल्यावर कोणी म्हणावं पती? कोणाचा पती? त्याचा पत्ताच नाही ना। जाग झाल्यावर हे ब्रह्मचारी तसेच येत। मग म्हणून पाप पुण्य करत नाही, पापच करतात ते दुष्ट राक्षसी माणसं असतात। पापी जो निसुगू पुण्याविषयी निलागू, जयाच्या मनी वेगू विकल्पाचा, त्याच्या मनात सगळे विकल्प भरलेले आहेत। म्हणून हिरण्यकश्यपूला हरी म्हटलं की राग यायचा, नारायण म्हटलं की राग यायचा, त्याला वाटायचं ह्याला ह्याचं नावच माझ्यासमोर घेऊ नका। आणि पुण्यही करतात आणि पापही करतात ते संसारी जो लोक आहेत। सत्यनारायणही करतात आणि दारूही पितात, दोन्ही कामं करते ते। म्हणून माऊली सांगतात, पाप पुण्याचे खिचटे करूनी खाता बुद्धिचेष्टे, कडू मधुर न वाटे ऐशी जे दशा। ही दशा आहे अंतकरणाची, त्याला कडू वाटत नाही गोड वाटत नाही। पुण्यच करतात, पाप कदाचित घडत करत नाहीत, ते साधक आहेत, ते मुमुक्षू आहेत, ते पाप करत नाहीत। म्हणून शुभसंतती राजाची जी मुलं होते ना, ते सद्गुरूला शरण गेले आणि त्यांनी सांगितलं की शास्त्रामध्ये जे निषिद्ध कर्म म्हणून सांगितलेले ते तर आम्ही केलंच नाही, पण विहित कर्म करून मग करा म्हणून जे सांगितलं ते फलाची अपेक्षा न ठेवता केलेलं आहे। म्हणून निष्काम बुद्धीनं केलेलं आहे आणि त्या निष्काम बुद्धीनं यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे। आणि त्यांनी सद्गुरूसमोर इच्छा मांडली की आम्हाला परमानंदाची प्राप्ती आणि कारणासहित दुःखाची निवृत्ती व्हावी, या दोन इच्छा घेऊन आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहे। त्यावेळेस सद्गुरूंनी निश्चय केला अंतकरणात की हे साधक आहे, याला गोल गोल फिरवून काही फायदा नाही, त्यांना डायरेक्ट उपदेश करायला पाहिजे ब्रह्मज्ञानाचा। म्हणून त्यांनी सांगितलं, हे अधिकारी तू फल आहेस, तुम्हाला जे पाहिजे ना ते तुमचं स्वरूपच आहे। म्हणजे सुख हे तुमचं स्वरूप आहे आणि दुःख हे तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी मुळीच नाही, दुःखाचा लेश सुद्धा नाही। सूर्याच्या ठिकाणी अंधाराचा लेश आहे का? आणि त्याला दिवा लावून घ्यायची गरज आहे का? चालले निघाले दिवा लावून कुठं जायले म्हणे सूर्याला पाहायला, ते म्हणजे मूर्ख आहे काय? त्या सूर्याला पाहायला दिव्याची काय आवश्यकता? ते स्वतःच स्वयंप्रकाश आहे। तसं आहेशी तू अंगा अंगी डोळे उघडी, तुम्ही अंगानच परमात्मा आहात, तुम्हाला करायची गरज नाही। म्हणून आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा, शरण मी आलो तुझ निवारुणी या पापा। हे पाप निवारण करून मी तुझ्याकडे आलो देवा, हे शेवाळ बाजूला सारलं आणि मग तुझं दर्शन घ्यायला आलेलो आहे। आणि संतांना पापही नाही आणि पुण्यही नाही, वैष्णव भक्त योगी हे सगळे याच्यामध्ये येतात। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोनिधी पाप पुण्यांगा। म्हणून झुंझार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी नातळे त्या। या विष्णू या पृथ्वीतलावर झुंझार म्हणजे अशी रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग आहे। असे झुंजार विष्णुदास आहेत ज्यांना पाप आणि पुण्य अंगी लागत नाही। नकरी रे संग राहे रे निश्चळ, लागोनिधी मळ ममतीचा, या नाव खरे अद्वैत ब्रह्मज्ञान। यालाच खरं अद्वैत ब्रह्मज्ञान म्हटलेलं आहे की सगळ्यात राहायचं पण सगळ्यातून असंग राहायचं। त्यांचे धर्म आपल्याला लागू द्यायचं नाही, म्हणजे उसातून जायचं पण पाच टांगाला लागू द्यायचं नाही। म्हणून पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी, लागो निधी अंगी पाप पुण्य। म्हणून तयाची बुद्धी नेणे पाप पुण्याची गंधी, गंगा मिनलिया नदी विटाळू कैसा। अरे बाबा, गंगा एकदा समुद्राला मिळाली की मग तिथं विटाळ कसलाय? सगळी पवित्रच आहे ना ती। म्हणून आणि पापात पाप म्हणजे नरक आहे आणि पापात पुण्य म्हणजे मनुष्ययोनी आहे, आणि पुण्यात पाप म्हणजे स्वर्ग आहे आणि पुण्यात पुण्य म्हणजे परमात्मा आहे। हा ते शुद्ध पुण्य आहे। म्हणून पुण्य फळले बहुता दिसा, म्हणून हे पुण्य फळत असतं की संत भेटत असते।

पाहिले। आज गुरुदेव दत्त म्हणजे जे बदलत नाही ते मी आहे असं मला दत्त स्वरूप कळालं। हे पुण्याचा उदय आहे म्हणून स्वर्गा पाप पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्यगा। मा भगवंताची प्राप्ती ज्यानं होईल ते शुद्ध पुण्य आहे, ते सत्कर्म आहे, ती सत्संगती आहे, ते सद्गुरु आहेत, ते सत्शास्त्र आहे, ती सद्बुद्धी आहे, ते सत्कर्म आहे, येण्याची सत्कर्मे। अशेष ही अज्ञान विरमे, अहम विश्रामे आत्मस्वरूपी। म्हणून या ठिकाणी पाप पुण्याबद्दल आचार्य सांगतात की मी पुण्य नाही आणि मी पाप नाही, मी सुख नाही आणि मी दुःखसुद्धा नाही। कारण सुख आणि दुःख हे अंतकरणाचे धर्म आहेत आणि अंतकरणाला आपण जाणणारे आहोत। रात्रंदिवस प्रत्येकाची जे प्रयत्न आहेत ते सुखाकरता आहे। जगामध्ये एकही माणूस असा मिळणार नाही की ज्याला दुःख पाहिजे। म्हणून नाथ महाराज सांगतात, मजलागी दुःख व्हावे ऐसे कुणी न भावे जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता। म्हणून याला स्वतंत्र म्हणता येत नाही, कारण इच्छा नसताना दुःख व्हायला लागलं आणि इच्छा असताना आपल्याला सुख प्राप्त होत नाही, म्हणून आपण कसे आहोत। म्हणून महाभारताचा एक सिद्धांत आहे, दुःखात उद्विज्यती सर्वा सर्वस्य सुखमीप्सितम, म्हणजे दुःख कोणालाच नको आणि सुख मात्र सर्वांनाच हवे आहे। काहींना कपडे नसतील तरी चालेल, घर जमीन नसलं तरी चालेल, बायकोशिवाय आयुष्य काढता येतं, देवसुद्धा नको, पण देव धर्म सांदी पडिले सकळ विषय गोंधळ गाजत असे। सगळे देव त्या कोपऱ्यात पडले आणि विषयच काय व्हायला लागले, विषयाच्याच गोंधळ माजलेला आहे, पण सुख मात्र सगळ्यांना हवंय। महाभारतामध्ये कुंतीने श्रीकृष्णांना संकट मागितलेले आहे, पण त्यातही सुखाचाच अंतर्भाव आहे, कारण संकटात श्रीकृष्ण धावून येणार व त्याचे दर्शन होणार आहे। विपदा संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यत्स्यात पुनर्भव दर्शनम। तुकाराम महाराज पण देवाकडे दारिद्र्य मागतात, पण त्यामागे सर्व सुख मूळ हरी मुखात राहू असं म्हणतात। काय म्हणतात, तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल मुखी, मला फकीरासारखी अवस्था कर पण माझ्या मुखामध्ये तुझं नाव येऊ दे। आता प्रश्न निर्माण होतो की सुख म्हणजे काय। किंबहुना सोय जीव आत्मया ते लाही, तेथ जे होय तया नाव सुख। ज्यावेळेस जीवाला देव आत्मरूपानं कळत असतो आणि मग तिथं जे घडत असतं ना त्याचं नाव सुख आहे, कारण आता तिथं काय घडणार आहे बरं, त्याला आत्मस्वरूप कळाल्यानंतर आता काय घडणार आहे, कारण त्याला जो आनंद होणार आहे ना त्याचं नाव सुख आहे। ते निरपेक्ष निरतिशय निर्विषय सुख आहे, अपेक्षारहित आहे। जे आत्मयाची भीती जीवाशी होय, हा जीवाचा आणि आत्म्याचा संयोग आहे, एक आहे। सुख जरी एक असले तरी सुखाचे विषय अनेक आहेत। संसाराचा प्रत्येकाचा सुखाचा विषय वेगळा आहे, मात्र परमार्थामध्ये साधुसंतांना देवाशिवाय सुख कशातच दिसत नाही। आता एका शाळेची तपासणी करण्याकरता वरिष्ठ तपासणी करायला आली। आता शाळेला त्यांनी कळवलं नाही की आम्ही इन्स्पेक्शनला येतेत ना ते तसं, मग ते अचानक एका वर्गामध्ये अधिकारी घुसले आणि शिक्षक पुस्तक वाचू लागले। ते विद्यार्थ्यांचा गोंधळ चालू होता। आता साहेब आल्यानंतर सगळे शांत झाले आणि तपासणी जे करायला आले त्या अधिकाऱ्यांनी विचारलं एका मुलाला की सात्विक किती, तर कुणी म्हणायले 10, कुणी म्हणायले 50, कुणी म्हणायले 100, तर सगळ्याचे उत्तरं वेगवेगळे आले ना। आता ते दुसऱ्या वर्गात गेले आणि ते 9 चप्पाडा शिकवत होते शिक्षक। मग त्याला विचारलं 9 त्रिक किती, आता ते एकानं 27 म्हणलं, दुसऱ्यानं 27 म्हणलं, आता असं करता करता सगळे 27 म्हणायलेत ना। तर त्या अधिकाऱ्यानं सांगितलं की बाबा हे 28 का नाही 27च का, तर त्यानं सांगितलं की तुम्हाला धरून 28 आहेत पण 9 त्रिक किती असतात, 27च होते, म्हणजे सगळ्यांचं उत्तर एक आलेलं आहे। तसं हे सर्व सुखाचे आग्रह
बाप रखुमा देवीवर सुखाची व्याख्या सगळ्यांची एकच आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिणं श्रीमुख आवडीने, म्हणून सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्वही सुखाचे हा जोडला आगर ओ निळोबराय सांगतात की हे सगळ्या सुखाचा आगर जोडलेला आहे. आता म्हणजे सुख म्हणजे देव आणि देव म्हणजेच सुख आहे, आणि संसारामध्ये सुखाचा भास आहे, सुख मिळणं शक्य नाही आहे. सुख पाहता जवापाडी दुःख पर्वता एवढे, म्हणून आपल्याला दिसते वरून वरून सुख, पण आतून सगळं काय आहे. म्हणून ही दुनिया गोल आहे, अंदरसे देखो प्यारे बिलकुल पोलम पोल आहे. ही दुनिया गोल आहे, ऐक ना. म्हणून ही दुनिया गोल आहे, अंदरसे फोल आहे, आणि जर पाहिलं तर काय बिलकुल पोलम पोल आहे. म्हणून सगळं काय आहे दुःखच आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणी. ज्याप्रमाणे तळ्याच्या काठावर असलेल्या झाडावर मोत्याच्या हाराचा तळ्यामध्ये काय होत असतो, प्रतिबिंब पडत असतो, तो हार मिळावा म्हणून उड्या माराव्या, तसं या संसारामध्ये उडी मार नाही. म्हणून जैसा नक्षत्राच्या आभासा साठी घातू झाला तया हंसा, माझी रत्नबुद्धीची या आशा रिभुनिया, मग त्या हंसानं कशी उडी मारली प्रतिबिंब पाहून, तसं संसारामध्ये सुखाचा भास पाहून आपण उड्या मारलेल्या. संसारामध्ये कोणा सुख झालं नाही, सुख होत नाही आणि होणारही नाही. सांसारिक सुख हे तीन प्रकारचे गीतामध्ये सांगितलेले आहे. यत्तदग्रे विषमीव परिणामे मृतोपमं तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. आता चंदनाची बुड सर्पी जैसी दुआड का निधानाचे तोंड विवसिया जीवी. सांसारिक सात्विक सुख म्हणजे काय आहे, अगोदर कठीण आणि नंतर चांगले, त्या सात्विक सुख म्हणतात. माऊलींची एकच ओवी घेतली आहे, चंदन मिळवण्याकरिता सर्प बाजूस करावे लागतात आणि धन मिळवण्याकरता भूतांना हटवावे लागते. म्हणून बचनागाची कांडी सुरुवातीला गोड लागते, पण त्याचा परिणाम विषामध्ये होत असतो, मृत्यू. तसं विषय विषयाचा पडीपाडू, हे विषय कसे येतात, आधी गोड लागते आणि मग परिणाम मृत्यूमध्ये होतो. म्हणजे गोड परमार्थ झाला कडू आणि कडू विषय तो गुडू जीवाशी झाला, असं झालेलं आहे पहा. म्हणून विषय आपल्याला गोड लागले, पण एका एका विषयामध्ये एक एक प्राणी गेलेला आहे. रूप विषयामध्ये पतंग, स्पर्शामध्ये हत्ती, रसामध्ये मासा, आवा शब्दामध्ये हरण आहे ना, आणि वासामध्ये भुंगा. तर आता एकेकामध्ये एक एक प्राणाला मुकले तर आपल्याकडं पाच पाच विषय येतात. म्हणून आपल्याला काय करायचं, विषय काय करायचा, नारायण करून टाकायचा. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, कारण माता पिता जन धन हे सगळंच नारायण आहे. म्हणून विषयेंद्रिय संयोगाद्यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमीव तत्सुखं राजसं स्मृतं. विषय व इंद्रिय यांच्या संयोगाने जे क्षणिक सुख होते, परिणाम वाईट होतो, त्यास राजसुख म्हणतात. अधिकारिया रिगता गाव होय जैसा उत्साह कारिणावरी विवाहो विस्तारिला. ज्याप्रमाणे एखादा मंत्री बोलवावा तो आश्वासन देऊन गेल्यानंतर उत्सवाच्या हिशोबाकरिता भांडणे लागावी किंवा कर्ज काढून लग्न करावे व नंतर 10 वर्षे फिरत बसावं, तसं हे राजसुख आहे. यदग्रेच्या अनुबंधेच सुखम मोहन आत्मना निद्रालस्य प्रमादोत्थम तत्ताम समुदायतम. आणि अपेयाचे निपाने खाद्याचे नि भोजने स्वैर स्त्री सन्निधाने होय जे सुख. दारू पिण्यामध्ये, नको ते खाण्यामध्ये, वेश्यागमनामध्ये सुख वाटत असतं, त्याला तामस सुख म्हणतात. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत ही सुखे आहेत, त्यांच्यात पाडले तर आणखी 3 प्रकार पडतात, पण यात पूर्ण सुख नाही. ब्रह्मदेवास दुःख आहे, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त झनी जडो देशी. सुखाचे परत 3 प्रकार उत्तरोत्तर श्रेष्ठ आहे. विषय सुख हे नेहमी घटत जाते. लग्नाच्या पहिल्या वर्षी नवरा बायकोमध्ये जे आकर्षण असतं ते 4 वर्षानंतर राहत नाही, आणि 10-15 वर्षांनंतर एकमेकांना बोलतात लग्न केले नसते तर बरं झाले असते. काय म्हणते, लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं.
हल्ली तर असे आहे, पहिल्या वर्षी बायको नवऱ्याचे ऐकते आणि दुसऱ्या वर्षी नवरा बायकोचं ऐकतो आणि तिसऱ्या वर्षी शेजारी दोघांचे भांडण ऐकतात. याला संसारिक सुख म्हणतात. हे भांडे वाजतीत ना मग, आणि ब्रह्मसुख हे घटतही नाही आणि वाढतही नाही, आणि प्रेमसुख हे सतत वाढत राहत. म्हणून याला भक्तीसुद्धा भक्तीसुखसुद्धा म्हणतात. नारद यास प्रतिक्षण वर्धमानम असे म्हणतात. अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते. अंगामध्ये प्रेमाचं सुख भरते, जसं भरती येते ना पाणी वाढत जात असते, तसं कंठी प्रेम दाटे.

कंठामध्ये प्रेम दाटून येतं आणि नैनी म्हणजे डोळ्यातून आसरूच्या धारा वाहायला लागतात आणि हृदयामध्ये रामरूप प्रगट होत असतं। म्हणून परमार्थिक सुखाचे तीन प्रकार आहेत। जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाले तेव्हा तीन प्रकारचे गोकुळवासियांना सुख झालेले आहे। याला अंत नाही आणि पार नाही। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। गोकुळी आनंद प्रगटले सुख निर्भर हे लोक घरोघरी। आता लोक कसे झाले? बिनधास झाले। गोकुळी आनंद प्रगटले सुख निर्भर हे लोक घरोघरी। घरोघरी झाला लक्ष्मीचा वास। आता प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीचा वास आला। दैन्य दारिद्र्यास त्रास आला। आता दैन्य दारिद्र्य निघून गेले ते दैन्य जाय उठा उठी। आला नारायण तयांच्या अंतरा त्यांच्या अंतरंगामध्ये नारायण आलेला आहे। दया क्षमा नर नारी लोका आणि लोकांमध्ये दया क्षमा शांती वाढलेली आहे। लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केली या वाचून जप तप म्हणजे त्यांना जप तप करायची आवश्यकता पडली नाही आणि आपोआप ब्रह्मज्ञान झालं। आता अधिभौतिक सुख म्हणजे देव घरात येणं, आधी दैविक सुख म्हणजे देव अंतरात येणं आणि आध्यात्मिक सुख म्हणजे देव अनुभवाला येणं हे असे सुखाचे नऊ प्रकार आहेत। गरज व प्राप्त यांचे चार प्रकार आहेत। काही गोष्टीची गरज नाही आणि प्राप्त नाही। आता भांडणाची मारामारीची गरज नाही आणि विषयाची गरज नाही आणि प्राप्त पण नाही। गरज आहे पण प्राप्त आहे। त्याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा याची गरज आहे। सर्वसाधारण सर्वांना प्राप्त आहे आणि गरज नाही पण प्राप्त आहे। ते रोग आहे दारिद्र्य आहे याची गरज नाही पण येत नाही। रोग काय रोगिया आवडे दारिद्र्य दरिद्र्या परी भोगविजे बळीया आदृष्टजीने हे आदृष्ट म्हणजे प्रारब्धानं भोगावत लागते। आता नाही इच्छा असली तरी भोगावत लागतं आल्यावर। गरज आहे पण प्राप्त नाही। सर्वांना कायमच्या सुखाची गरज आहे पण सुख कधी प्राप्त होत नाही महात्म्याला सोडून। व्यवहार दुःखाचा आणि फळही दुःख आहे। संसार दुःखाचा अर्थात फळ दुःखच मिळणार आहे। लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया ये रझार हरी विन। म्हणून दुःखरूप संसारामध्ये सुख कसं मिळणार? व्यवहार दुःखाचा मात्र फळ सुख आहे। आता आईला गरोदरपण आलं बाळणपण सर्व दुःखाच्या बाबी पण लेकराचे मुख पाहिल्यानंतर सर्व दुःख विसरून जाते। आणि शंभर यज्ञ करणे म्हणजे दुःखाची गोष्ट पण काही काळाकरता इंद्रपद प्राप्त होते। म्हणून व्यवहार सुखाचा पण फळ दुःख आहे। आता परमार्थ करतो पण सदाचारी नसल्यामुळे फळ दुःखच मिळते। भजन ते ओंगळवाणी नरका जाणे दुखे ना। काही नियम नाही काय नाही पण परमार्थ चालू आहे। व्यवहार तो खोटा आता नवजो तुझ्या वाटा एक नामी नाही ताळा केली सहस्त्रांची माळा। माला बनाई मोती की बीच में डाला सूत माला बेचारी क्या करे जपने वाला कपूत। आता ती माला काय करणार आहे याच्यात मन ताळ्यात नाही ना। म्हणून मन त्याच्यामध्ये पाहिजे। ज्ञान देवा ध्यानी हृदय जिवाळा आहे का नाही? ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मनी हा हृदय जिवाळा श्रीमूर्ती द्या रामकृष्ण माळ वडायची नाही। पण आता काय झालं माहिती का? टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार टोपी बेचारी क्या करे पेट में काला बाजार। पोटातच काय काळा बाजार आहे आता। अर्थात परमार्थ करून सुद्धा अधोगती प्राप्त होत असते आणि व्यवहार सुखाचा फळही सुखच आहे याचा संतांनी परमार्थाचा व्यवहार केलेला आहे। सदाचारी शास्त्रयुक्त आचार करून परम सुखाची अर्थात परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली आहे। म्हणून त्याची सरली येरधार झाला सफल व्यापार। साधू संतांनी सुद्धा व्यापार केला तो सफल झाला ना। सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे। मागे पुढे काय झालेले आनंद कोंदाटलेला आहे। म्हणून अशा पद्धतीने हे जे सुख आहे ना ते सुखसुद्धा मी नाही असं सांगतात। आता या आचरणामध्ये सांगतात

0: ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियले हरिउच्चारण मंत्र हा अगाध पळे भूत बाधा भेने तिथि हे मंत्र सांगितलेले आहेत आपल्याला. परंतु हे मंत्र सुद्धा मी नाही असं इथं आचार्य सांगतात. तर हे मंत्र म्हणजेच काय आहे, नाम आहे. आणि या नामाबद्दल सुद्धा इथं वर्णन आलेलं आहे की मानवी जन्मामध्ये माणूस जो ओळखला जातो तो त्याच्या नामामुळे ओळखला जातो. उपजलिया पिंडासी नाम नाही तयापाशी ठेविलेनी नावेशी उदित उठी. व्याकरण शिकताना प्रथम नाम, त्यानंतर सामान्य नाम, नंतर विशेष नाम, नंतर दर्शक नाम असं शिकवलं जातं. लग्नामध्ये पूर्वी नाम घेण्याचा प्रकार, वधू वराचं नाव घेत होती, वर वधूचं नाव घ्यायचे तर त्याला मस्त आनंद व्हायचा नवऱ्याला नाव घेतल्यावर, आणि त्याची छाती फुगून यायची, आणि पत्नीला सुद्धा अभिमान व्हायचा. पण लव्ह मॅरेजमुळे आता कुणी कोणाचं नावच घेणं ती प्रथाच बंद पडली. काय झालं हे पळून लग्न करायला लागले तर हे बंद पडला. म्हणजे काय होत असतं, लग्न झाल्यानंतर पूर्वीचं नाव जे असतं ना वडिलाकडचं, ती नाव बदलून नवऱ्याकडचं नाव येत असतं, आणि रजिस्टरला सुद्धा वडिलाचंच नाव लागत असतं. आता ती एका बाईनं सांगितलं की शाळेमध्ये तुम्ही वडिलाचं नाव विचारायले, ते वडिलाचं नाव नका लिहू, माझं नाव लिहा. मी 9 महिने 9 दिवस त्याला पोटामध्ये सांभाळले. ते शिक्षक म्हणले बाई तुमचं खरं आहे, तुम्ही नाही का सरकारला भांडा, कायदा तसा करायला लावा. कायद्यामध्ये कसं आहे की वडिलाचंच नाव लागत असतं, तसं तुमचं नाव लावू पण तुम्ही तसा कायदा निर्माण करा. म्हणून नाम हे साधकांचे माध्यम आहे. ज्याप्रमाणे मुंबईमधील लोकल 9 डब्यांची आहे, आता काही 12 डबे आहेत गाड्यांना, त्यामध्ये स्त्रियांकरिता 2 डबे असतात आणि 1 विकलांगाकरिता असते, आणि 1 म्हणजे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास असे असतात ना, तर 2 मालाचे डबे असतात. पुढे माल चालक असतो, मागे गार्ड असतो. मात्र उतरताना सर्वांना एकच फलाट असतो, ऐका नाही, आणि त्या फलाटावर उतरल्याशिवाय घरी जाता येत नाही. तसंच परमार्थामध्ये अनेक प्रकारचे साधक आहेत, प्रत्येकाचा अधिकार वेगळा, पण नाम फलाटावर उतरल्याशिवाय देवरूपी घराला जाता येत नाही. नाम सर्वात म्हणजे संसारात, रसात, शास्त्रामध्ये, साधनात सार आहे, याचा विचार सारमध्ये सांगितलेला आहे. नाम सर्वात मोठं आहे, पृथ्वीपेक्षा 10 पट पाणी आहे, पाण्यापेक्षा अग्नी 10 पट आहे, तिजापेक्षा वारा 10 पट आहे मोठा, वाऱ्यापेक्षा आकाश मोठं आहे, आणि आकाशापेक्षा अनंतपट नाम आहे. म्हणून माऊली सांगतात ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाळ गगनाहुनी वाढ, नाम आहे. नामापासून म्हणजे ओंकार आकाश झाले, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी झालेली आहे, आणि पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आणि सूक्ष्म आहे. पाण्यापेक्षा अग्नी व्यापक आणि सूक्ष्म आहे, अग्नीपेक्षा वारा व्यापक आणि सूक्ष्म आहे ना, वाऱ्यापेक्षा आकाश व्यापक आणि सूक्ष्म आहे, आणि नाम आकाशापेक्षा सूक्ष्म आणि व्यापक आहे. नामधारक जगात मोठा. नाथमारा सांगतात गावठी 1000 ब्राह्मण जेवायला वाढले तर पुण्यक्षेत्रीचा 1 ब्राह्मण जेवण्याचे पुण्य मिळते. ब्राह्मण मात्र सदाचारी पाहिजे. असे पुण्यक्षेत्रीचे 1000 ब्राह्मण जेवले तर 1 वेदपाठक जेवल्याचं पुण्य मिळतं. आणि वेदपाठकाचे 4 प्रकार आहेत, विधी, द्विवेदी, त्रिवेदी आणि चतुर्वेदी. असे 1000 वेदपाठक जेवले तर 1 पंडित जेवल्याचे पुण्य मिळते. आणि त्याला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्याचे मुखोद्गत आहेत त्याला पंडित म्हणतात. आणि असे 1000 पंडित जेवले तर 1 संन्यासी जेवल्याचे पुण्य मिळते. असे संन्यासी म्हणजे भगवे धारण करणारे, रंग बदलणारे ते नाही बरं का, 2 रुपयानं रंग बदलत असते. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आता मी माझे ज्याचं मन विसरलेलं आहे, असे 1000 संन्यासी जेवले तर 1 परमहंस जेवल्याचं पुण्य मिळते. असे परमहंस 4 आहेत. सत्ययुगामध्ये सनकादिक, त्रेतामध्ये जनक, द्वापार युगामध्ये उद्धव आणि कलियुगामध्ये शंकराचार्य आहे. 1000 परमहंस जेवले तर 1 ब्रह्मज्ञानी जेवल्याचे फळ मिळते. ब्रह्मज्ञानी सुद्धा 4 आहेत. नाथांच्या शब्दामध्ये शुकयाज्ञ वल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी हरीच झाले, ब्रह्मज्ञानाला जेवायला दिल्यास हरिहर शंकर विष्णू तृप्त होतात। पण असे हजारो नाही अगणित ब्रह्मवेत्ते जेवले तरी नामधारकाची बरोबरी होत नाही। आईसे वेत्ते या परंपार नये नामधारका बरोबर, एका जनार्दनी सादर पाहे नामधारक। नामधारक कोण? जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये सतत नामस्मरण करतो त्याला नामधारक म्हटलेला आहे। ओठ कंठ चाले नाही जिभ्या रटेन राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम। कबीरदास सांगतात की ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी, कोण जपायला लागला तर धरोणी श्रीहरी जपे सदा, हे हरी जप करायला लागला। आता ही अवस्था तुकोबराय म्हणतात आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण। आम्हाला कोण प्रमाण आहे? विठ्ठल। म्हणून पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण तैसा नारायण महापरी, आम्हाला नारायण तशा पद्धतीनं प्रमाण आहे। एकंदर शिक्का पाठविलाय ही लोका, या लोकांमध्ये एकच शिक्का पाठवलेला आहे आम्ही। कोणता? आलो म्हणे तुका मी नामाचा धारक। म्हणून काही गोष्टी कधीच करू नये, जसं दारू पिणे, जुगार खेळणे, परस्त्रीग्रमण, खोटं बोलणे। धर्मराज एकदाच खोटं बोलले, ती देवांना आग्रह केल्यामुळे परिणाम स्वर्गात जाताना अंगठा पायाचा गळून पडला। कोणता? वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला। काही गोष्टी कधी कधी कराव्या लागतात, तीर्थयात्रा अन्नदान जे परमार्थाला पोषक आहेत। करा जप तप अनुष्ठान याग संती हे मार्ग स्थापिले, तीर्थिव्रत भाव धरी रे करुणा शांती दया पाहुना हरी करी। पण नामस्मरण मात्र सतत करावे, कारण सदा नाम घोष कुरु हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान। म्हणून सुखे शिवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा, नोहे मग बाधा काळ दूत यमाचे। शिवाय नामच सदा घेते, बाकी सदा काहीच करता येत नाही, कारण नामाला कोणताच प्रतिबंध किंवा अडथळा नाही। कोणत्याही देशात, कोणत्याही काळात, कोणत्याही अवस्थेत बालपण तरुणपण म्हातारपण झोपून बसून चालताना उड्या मारताना भांडताना खेळताना जेवताना सर्व कार्यकरिता हरी बोला, शुद्धतेची एवढी गरज नाही असे नारद म्हणाले। न देश काल अवस्था आत्मशुद्धाधिकम अपेक्षते, किंतु स्वतंत्र एवतनाम कामित कामदम पद्मपुराण। पद्मपुराणामध्ये असं सांगितलं आहे, म्हणून गोड सर्व भावे आंघोळी न लगे तोंड धुवावे, अर्थ चाड जीवे न लगे भ्यावे संसारात। तोंड धुवायची गरज नाही, आंघोळ करायची गरज नाही, पण नाव घेतलं तरी स्नानादिक बाधू न शके कर्म त्याला। म्हणून नाम सर्वात अगोदर आहे, सकाळी उठल्याबरोबर नामस्मरण करावे। आरंभी आवडी आदरे आले नाम, तिने सकळे सिद्ध जगी झाले पूर्ण काम, राम राम स्मरा आधी। म्हणून प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा। भजन किती श्रेष्ठ आहे याकरिता शास्त्रकार सांगतात, माणसाने 100 कामे टाळून भोजन करावे, 1000 कामे सोडून स्नान करावे, 1,00,000 कामे टाकून दान करावे, 2,00,000,000 कामे सोडून हरी भजन करावे। शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानम आचरेत, लक्ष विहाय दातव्यम कोटी त्यक्त्वा हरिम भजेत। सृष्टीच्या उपक्रमास ब्रह्मदेवांनी नाम जपले व त्याची सृष्टी करण्याची शक्ती प्राप्त झालेली आहे। सृष्टीची या उपक्रमा पूर्वीगा विरोत्तमा, वेडायसा ब्रह्मा एकला होता मज ईश्वराते नोळखे, ना सृष्टी करू शके तो थोर केला एके नामे जेने। जयाचा अर्थ जीवी ध्याता जी वर्ण त्रयची जपता, विश्वसृजन योग्यता आली त्यासी। तात्पर्य नाम आधी आहे म्हणून ते आधी घ्यायला पाहिजे। कोणत्याही कार्याच्या सुरुवातीस नाम घेतल्यास सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडते। नाम मंगलात मंगल आहे, सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। तुलसीदासांनी 7 मंगल गोष्टी सांगितलेल्या आहेत, सुधा साधू सुरतरु सुमन सुफल सुहावनी बात, तुलसी सीतापती भक्ती सगुण सुमंगल सात। अमृत साधू तुका म्हणे मंगल आता कोण दाता याहुनी, हे साधू। कल्पवृक्ष फुल चांगले फळ सुभाषित हरिभक्ती या सर्व गोष्टी नाम मंगलाचे मंगल आहे। नाम अमंगलाला सुद्धा मंगल करत असते। तुलसीदास म्हणतात, जिन कर नाम लेत जग माही, सकल अमंगल मूल नसाही, करतल होई पदार्थ चारी, तिनके सिय राम कहेऊ कामारी। बाकीची साधने अनिष्ट निवृत्ती निवृत्ती करतात, पण इष्ट प्राप्ती करून देत नाहीत। मात्र नाम अनिष्ट निवृत्तीसह इष्ट प्राप्त करून देते। मागे जाळी महादोष, पुढे नाही गर्भवास, पुढे गर्भवास नाही, आणि मागचे सगळे दोष सुद्धा जळून जातात। बाकीची साधने देवाजवळ पोहोचवितात, पण देव नामामुळेच मिळत असतो। यज्ञ याग तपे संसारदायके, न सुटे एके नामे विन, नामे विन भव सिंधू पावे पार, ऐसा हा विचार नाही तुझा। ज्याप्रमाणे पंढरपुरामध्ये येण्याकरता अनेक साधने आहेत, कुणी पायी येतं, कुणी रेल्वेनं, कुणी कार एस टी, अनेक मार्ग, पण देवाच्या पददर्शनाकरिता एकच मार्ग, एकच रांग लावावं लागते तिथं। काही नावे घेऊ नयेत कोणाची। आत्मनामो गुरुर्नामो नामो अतिक्रपणस्य श्रेयस्य कामो न गृहिणीयात श्रेष्ठ अपत्यकलत्रयो। स्वतःचे नाव, गुरुचे नाव, कृपणाचे, कल्याण करणारा, कामी, बायको, मोठा मुलगा, कुळ, यामध्ये काही आदर म्हणून नावे घ्यायची नाहीत व काही नाव घेण्याच्या पात्रतेचे नाहीत म्हणून घ्यायची नाही। पुरुषांनी बायकोचे प्रेम म्हणून नाव घ्यायला सुरुवात केली, आता बायको पण नवऱ्यास एकेरी नावाने बोलवू लागली। हिंदू संस्कृतीची उत्क्रांती म्हणावी लागली। देवाचे व संताचे नाम सतत घ्यायला पाहिजे। घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे। प्रभाते नाम न घ्यावे माकडाचे, तैसे अभक्ताचे सर्व काळ। कलियुगामध्ये नामस्मरणामुळेच देव मिळतो हे सर्व संत शास्त्री सांगतात। सत्ययुगामध्ये ध्यानाने देव मिळत होता, त्रेतामध्ये यज्ञांनी देवाची प्राप्ती होत होती, द्वापार युगामध्ये पूजेने देव प्रसन्न व्हावयाचा, पण कलियुगामध्ये कीर्तनामुळेच देव प्रसन्न होतो। कीर्तन म्हणजे नामस्मरण। कृते यद ध्यायतो विष्णु, त्रेतायाम यजतो मखय, द्वापारे परिचर्याणाम कलौ तद हरि कीर्तनात्। कृतजुग जब जोगी विज्ञानी, करी हरि ध्यान तरही भव प्राणी, त्रेता त्रिविध यज्ञ नर करही, प्रभु ही समर्पी कर्म भव तरही। द्वापार करी रघुपति पद पूजा, नर भव तरही उपायन दूजा, कलयुग केवल हरिगुण गाहा, गावत नर पावही भव बाहा। तुलसीदास जी सांगतात, यही कली कालन साधन दूजा, जोग जगब जप तप व्रत पूजा, राम ही सुमिरिय गाय राम ही, सतत सुनिय राम गुण ग्राम ही, जगु चहु जुग जहु श्रुति नाम प्रभाऊ, कली विशेखी नहीं आन उपाऊ। म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी। कलियुगामध्ये बाकीच्या भानगडीत न पडता फक्त नामस्मरण करायला पाहिजे। नामामध्ये एवढी जबरदस्त शक्ती आहे, अनंत जन्माचे पाप एका क्षणामध्ये जळून जाते। नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, पंचपातकांच्या कुळी नामे जळता न लगे घडी। म्हणून नामामध्ये एवढी शक्ती आहे की ते पाप करू शकत नाही। अशा पद्धतीनं ही नामाची महती आहे। नामाची जेवढी शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती, नामापाशी चारी मुक्ती जान निश्चिती विदेहा। नामापुढे उरावया लागी कस त्याचे अंगी असे ना, ज्याप्रमाणे गवताच्या कितीही गंजा होळ्या असल्या तरी माचीसमधील एक काडी सर्व गंजा जाळून भस्मसात करते। तद्वत जीवनामध्ये नामरूपी काडी मिळाली तर अनंत जन्माच्या पापाच्या गंजा जळून भस्मसात होतात। तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी, सांकेत्यम परिहास्यम वास्तोभम हेलनमेव वा, वैकुंठ नाम ग्रहणम शेषाघदारम विधु, पतितास्खलितो भग्नः संदष्टस्तप्त आतः, हरिरित्यवशेनाह पुमानार्हति यातनाम। संकेत परिहास तान अवहेलना करण्यासाठी घेतलेले नाम पाप हरण करते। पडताना, पाय घसरताना, जखम झाल्यानंतर, भाजल्यानंतर, काही लागल्यानंतर, हरी हरी म्हणल्यानंतर नरक यातना होत नाही। तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुणी, शहाणा तो धनी घेत असे, सोपे आणि गोड किती अमृत आहे वाढ। हे असं हे नामाचं महत्त्व आहे, हे मंत्राचं महत्त्व आहे। म्हणून आचार्य सांगतात,
1: न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञा।
0: म्हणून राहिलेला विषय आपण नंतर, कुंडली

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया. रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00। श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज 10:45। याचं पुनःप्रसारण 6:50।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग बिहाग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग बिहाग. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज

0: सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30
1: सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 याचं पुनःप्रसारण 3:00.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मुकुंदराज गोडबोले यांचा.

0: श्रोते हो, ग दि माडगुळकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.
1: कृष्ण

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. स्वर आहे गीता दत्त आणि सहकारी यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे SR चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोते हो, आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कई भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आपण मनाचे श्लोक पाहत आहोत. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. कारण नसतानाच आपण चिंता वाहतो. वास्तविक भगवंताचं चिंतन करावं. आपण संसाराची चिंता वाहत बसतो म्हणून मना मानव व्यर्थ चिंता वाहते. अकस्मात होणार होऊन जाते. अकस्मात जे काय घडायचं आहे ना ते घडून जातं. आपण उगीच चिंता करत राहतो. म्हणून सद्गुरु सांगतात चिंतन करा, चिंता करू नका. परमेश्वराचं चिंतन करा. चिंता करून काय, चिंतेनं आणखी वाढतं, दुःख आणखी वाढतं. म्हणजे सुखाचे जे क्षण असतात तेही हातातून निष्ठून जातात. का? भविष्याचं चिंता करतोय. जे झालं त्याचं चिंतन करत बसतो की जे हातातनं गेलेलं आहे त्यात काळ गेला, आणि जे पुढे येणार आहे त्याची चिंता करत बसतो तोही काळ गेला. ते सांगतात आत्ता ह्या क्षणात जगा. लिव्हिंग फ्रॉम मोमेंट टू मोमेंट. आत्ता ह्या क्षणात मी आत्मा आहे, आनंदरूप आहे, बस. म्हणून ध्यानातसुद्धा काय मंडळी म्हणतात ध्यान लागत नाही, तेव्हा मी सांगते बाकी विचार करू नका. असा पक्का धरा की मी आत्मा आहे, ह्या ठिकाणी पक्क बसा. मग आत्म्याला ठिकाणी देह नाही, संसार नाही, माझं तुझं नाही, पाप पुण्य नाही, काही नाही आहे. तिथं पक्क धरून बसला तर ध्यान लागायला अवघड नाही आहे. म्हणजे होतं कुठं, सवय लागली चिंता करायची. म्हणून ते होऊ नये. पण मती मंडळ जी मंडळी असतात ती उगीच त्याची खंत करत बसतात. मना रागवे वीण आशा नको रे, आशाच धरायची. आम्ही आशा धरून बसलो आहे कशाला? अहो मुलाला मूल नाही, 10 वर्ष झाली. आता त्याची आशा कसली करत बसलाय तुम्ही? असलं त्याच्या नशिबात तर होईल, नाही झालं तर नाही झालं, बिघडलं कुठं? काय आपला अगदी वंश उद्धार करून काय व्हायचं तिथं दिवे लागायचे? नसते गोष्टी आपण मनात धरून बसतो. आता तुमचं झालं जन्म, आता मुलाला मूल व्हायचं का नाही आपल्याला काय करायचं? ठीक आहे, असेल त्याच्या नशिबात होईल, नसेल तर मी म्हणेन सुटला बिचारा, कटकट नको. तसं नाही वाटत, हा पाहिजे, कशाला पाहिजे? म्हणा राग एक आशा करायची तर राघवाची, त्याची कृपा व्हावी, भगवंताची कृपा व्हावी, सद्गुरूंची कृपा व्हावी, एवढी एकच आशा धरायची. मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. बरोबर त्याच्या उलट होतो. ज्याचं वर्णन वेदशास्त्र पुराण करतात ना, त्या भगवंताचं वर्णन कर. माणसाचं वर्णन करत राहतात, स्तुती करत राहतात. कशासाठी? मिळवायचं असतं काहीतरी. आज ज्याची भरमसाठ स्तुती केलेली असते तो उद्या दुसऱ्या पक्षात गेला की त्याच्या इतका वाईट कोणी नाही. कसं काय झालं? अहो कालपर्यंत चांगला होता की तो, आज काय झालं? मी नसलं गेलं सर. व्यर्थ करू नये. व्यर्थ कधी न स्तुती करावी परमेश्वराची. त्याच्या गुणात कमी जास्त होणारं नाही, अखंड तो गुणवानच आहे. करू नये व्यर्थ कधी नराचे, कारण तुमचं केव्हा पालटतं कुणाष्टो. सुनी आली घरामध्ये, 4 दिवस कौतुक होतं तिचं, आणि मग हळूहळू ती आपली नखं दाखवते, ह्याही आपलं दाखवतात, आणि मग वाटायला लागतं की काय हो. नाही वाटलं हो पहिल्यांदा चांगली आहे, पण खरं नाही ते. हां झालं सुरू, आता कसं वळणावर आलात. हां म्हण ते खरं नाही. आता पुढचे काही श्लोक आहेत त्याच्यामध्ये, ते म्हणतात नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. हे समर्थाने वचन सांगितलेलं आहे. नुपेक्षी न उपेक्षी कधी कळा म्हणजे कधी कळे राम दासाभिमानी. भगवंत हा दासाचा अभिमानी असतो, भक्ताचा अभिमानी असतो. एक वेळ त्याला काही बोललात तर चालेल, जसं आईला काही बोललं तर वाटणार नाही, माझ्या बाळ्याला बोलता ऐकून घेणार नाही, आणि त्यांचा तो अगदी वीक पॉईंट असतो, बोललं नाही चाललं. तसा भगवंताला त्यांनी पुढे एका ठिकाणी म्हटलंय, गीता कुणाला सांगू नको, असं गीतेत इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. त्याच्यामध्ये स्वतःने म्हटलंय, जो माझ्या भक्तांची निंदा करतो त्यालाही सांगू देखील नकोस, म्हणजे तो ऐकायला देखील अधिकारी नाही आहे. म्हणून भक्तांनी मारलेली लात भगवंतानी आपल्या छातीवर झेलली, पण तू भक्ताला जर कोणी नाव ठेवलं तर भगवंताला चालत नाही, तो येतो. अस्त्रशस्त्र काय जे असेल ते घेऊन, आणि संत नुसतेच वळवतील, भगवंत शस्त्र घेऊन येतो, सोडत नाही. म्हणून आपल्याला जर काही करायचं असेल तर भगवंताचं दास्य करायचं, भगवंताची भक्ती करायची. फक्त ती होती का फक्त म्हटली तर, हां फक्त भक्त व्हायचं, पण तेच किती अवघड आहे ते वा भक्त म्हणून. नुपेक्षी कदा रामदा का, तर समर्थाच्या सेवका वक्रपाये असा सर्व भूमंडळी कोण आहे. समर्थाच्या सेवका, समर्थांच्या सेवकाकडे वेड्यावाकड्या नजरेनं कोण पाहतो. म्हणून समर्थांचे जे भक्त असतात, संत असतात, त्यांच्यावर काही अन्याय झाला ते काही करत नाहीत. ते म्हणतात तू आहे बघणारा, मी कशाला, तो मला असं म्हणतो काय, बघतोस त्याचं, असं कधी कुठल्या संतांनी म्हटलेलं ऐकलं का आपण. लोक उलट त्यांना म्हणतात, अहो ते तुमची इतकी निंदा करतात, इतका तुम्हाला त्रास देतात, म्हणतात असू दे. प्रत्येक संतांच्या वाट्याला असं येतं, अशा वेळेला त्यांना जर कोणी म्हटलं की अहो ते असे असे त्रास देतात तुम्हाला, काहीतरी आम्ही करू का त्याच्यासाठी, असं जर विचारलं तर ते म्हणतात नको, तो आहे ना तो बघेल. ते कधी असं म्हणत नाहीत की त्याला आपल्यापासून दूर करा. सगळ्या संतांची चरित्र बघा, सगळ्यांच्याजवळ कुणी ना कुणीतरी त्यांना व्याप करणारं आहेच. चरित्र पाहिले तर लक्षात येईल, पण त्यांनी कधी कुणाला घालवलं असं नाही. रामकृष्णाने हृदयाला सुद्धा पुष्कळ वेळा सांगितलं, शेवटी मथुरा भवानी त्याला घालवलं, तेव्हा ते म्हणले अरे हृदय तुला किती दिवस सांगत होतो. अक्कलकोट स्वामींच्या सुंदराबाई शेवटी पोलीस येऊन त्यांना पकडून घेऊन गेले, पण त्यांनी कधी तिला जा म्हटलं नाही. तर त्यांना असा पूर्ण विश्वास असतो तो भगवंत आहे ना तो बघेल, मला काय अधिकार सांगायचं, मी काय म्हणून सांगायचं, मी माझं काम करत राहणार. माझं जे काम आहे सर्वांशी प्रेमाने वागणं, कृपाळूपणे दयाळूपणे, माझं मी करत राहणार. पण हा भक्ताचा अभिमानी जो आहे तो देखील त्या संतांची त्या साधकाची कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे, तो बघतो. आणि मग त्याच्या कसोटीला जर तो भक्त उतरला तर मग त्याच्यासाठी काय करायचं ते भगवंत पाहतात, सद्गुरू पाहतात, भगवंतच पाहतात. सद्गुरू म्हणतात तो करेल, ते सगळं खातं त्याच्याकडे सोपवलेलं आहे, ते त्याच्यात पडत नाही. जयाची लीला वर्णिती लोक तिने नुपेक्षी कदा रामदासा. आल्या शिळा राघवे मुक्त केली. शिळा होती पण भक्त होती, राघवाने मुक्त केली. उपेक्षा कदा रामरूपी असेना. रामाच्या ठिकाणी कधी कुणाची उपेक्षा संभवत नाही. राम हा कसा आहे, अत्यंत कृपाळू, दयाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगी दासपाळू असं वर्णन आहे त्याचं. त्यामुळे भक्ताच्या बाबतीत तो कधी त्याची उपेक्षा करत नाही, म्हणून नुपेक्षी असं त्याने म्हटलेलं आहे. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. भाव तेथे देव, भक्ती तितकी प्राप्ती असं म्हटलेलं. तुमची भक्ती किती आहे ती बघा, आपण एवढंसं कुठंतरी देणार एवढं आणि मागणारच, वस्तुतः मागायचंच नाही आहे काहीमुळे. मागायला कशाला पाहिजे? भगवंता जो सर्वज्ञाय त्याला नाही का कळत तुला काय पाहिजे म्हणून? आपण सांगायला पाहिजे का मला अमुक पाहिजे? अहो जरा बघा ना आमच्या संसाराकडे, इतके दिवस आम्ही पूजा करतो आहे सगळं काय करतो आहे आणि अजूनपर्यंत हे होत नाही, कसं काय बरं? तुमचं लक्ष नाही का आमच्याकडे? असलं काहीही म्हणायचं नाही, हे सद्गुरूंच्या सान्निध्यात कळतं. मला आठवतं एकदा असा काहीतरी प्रसंग होता, काही अडचणी होत्या त्याच्यातून दूर झाल्या, तेव्हा स्वामीजी मला म्हणाले नमस्कार कर आता देवाला आणि काही मागू नको. मला अजून ते शब्द कानात आहेत, काही मागू नको त्याच्याकडे. त्या गोष्टीला आता जवळजवळ 20 वर्ष होती म्हणून मी ठरवलं काही मागायचं नाही स्वतःसाठी. हां आता आपण काही करतो, कार्य चालू असलं आहे तर ते स्व भगवंताचं कार्य आहे, त्याच्यासाठी स्वतःसाठी मला अमकं पाहिजे किंवा तू मला या संकटातून दूर कर किंवा माझं हे देहाचं कष्ट कमी होऊ दे. आपण काही म्हण त्याला वाटलं करेल, नाही वाटलं नाही करणार. त्याची इच्छा आहे ना, त्याची इच्छा ती आपली इच्छा, आपली इच्छा वेगळी नाही. अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, समर्थ सांगतात अनन्य व्हा. मग तो चाप पाणी धनुधारे राम रक्षित असे, जो रक्षण करेल. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्तिरचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00. मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज 10:00. याचं पुनःप्रसारण 5:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनापासून स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार.
4: नमस्कार
3: दादा. गेल्या वेळी तो एपिसोड संपूच नाही असं आम्हाला वाटत होत.
4: हो.
3: कारण ते तुम्ही जे सांगत होतात ना की तुम्हाला बद्रीनाथला जायची इच्छा होती.
4: हो, हो,
3: आणि
4: हो.
3: त्या दिवशी रात्री तुम्ही ध्यानाला बसला तेव्हा नाथ तुम्हाला काहीतरी म्हणाले.
4: हो.
3: तर ते काय म्हणाले हे ऐकण्याची एवढी उत्सुकता आहे आम्हाला.
4: ती पण एक भविष्यवाणीच होती आणि अद्भुत होती. ज्याला आपण हिंदीमध्ये डरावणी थी म्हणतो तशी होती. कारण की मी जाता येत नाहीये तिकडे बद्रीनाथ मध्ये म्हणून थोडासा निराश झालो होतो. तर मी ध्यानाला बसलो आणि नाथ म्हणाले की हिंदी मध्ये म्हणाले तेच सांगतो तुम्हाला की बद्रीनाथ हो केदारनाथ हो ये चारधाम जो है वहां पे अभी तुमको आना नहीं है और इसके बाद कभी भी आना नहीं है.
3: ओ.
4: क्योंकि यहाँ पे जो सामान्य लोग या जिनको भक्त कहते हैं उनके लिए जो एनर्जी थी वो अभी खत्म हो गई है और इसके बाद धीरे धीरे ये सब बंद हो जाएगा. यहाँ तक सामान्य इंसान का पहुँचना बहुत दुर्लभ हो जाएगा और जो साधक है या जो ऋषि मुनि इस आध्यात्मिक क्षेत्र के सिद्ध लोग हैं उनके लिए ही ये जगह रहेगी.
3: खूप मोठ्या प्रमाणावर जातात लोक.
4: हाँ, आता जे आपण सहज तिकडे जातो आहोत ते सहज जाणं पूर्णपणे बंद होईल.
3: बर.
4: आणि मागे मी माझ्या काकांची एक गोष्ट सांगितली होती की ते चालत चालत गेले हिमालयामध्ये आणि त्यांना दोन योग्यांनी थांबवलं आणि सांगितलं की आता तुझी इथे येण्याची वेळ नाहीये.
3: बरोबर.
4: तुमच्यासाठी ही जागाच नाहीये.
3: आठवली.
4: हा. आणि त्यांना परत पाठवलं. तर तशी स्थिती आता येईल पुन्हा. आणि नाथ म्हणाले की मी सांगतो या गोष्टीची खूण म्हणजे आद्य शंकराचार्य यांची समाधी.
3: म्हणजे काय
4: मलाही कळलं नाही. तर मी म्हटलं ठीक आहे काय असेल ते पुढे सांगतील. आणि आम्ही ज्योतिर्मठावरनं पुन्हा पुण्याच्या दिशेने मध्ये मध्ये थांबत प्रवास केला. पुण्याला आलो आणि विदिन अ वीक 6-7 दिवसामध्ये केदारनाथ मध्ये तो जलप्रपात फुटला आणि अनेक लोकांची जीवित हानी झाली. आणि तो एक मोठा दगड ती मोठी शिळा जी आहे ती वरतून त्या पाण्याबरोबर आली आणि तिने त्या मंदिराला प्रोटेक्ट केलं.
3: ओके. नाही
4: हे सगळं आपल्याला जे दिसलं त्याच वेळेला अशी बातमी पण आली की त्या मंदिराच्या मागे आद्य शंकराचार्यांची समाधी होती. ती या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेली. तिथली एनर्जी जी त्या शंकराचार्यांची समाधी आणि केदारेश्वराचं ते जे मंदिर आहे ह्या गोष्टींमुळे तिथे सातत्याने ती बाहेर येत होती. तर त्याची ही खूणगाठ होती की पुढच्या काळामध्ये हे सगळं बंद होत जाणार आहे.
3: बर.
4: त्याच वेळेला म्हणजे हा सगळा पूर आला आणि तो पुढपर्यंत म्हणजे हरिद्वार ऋषिकेश मध्येही तो प्रचंड पूर आला.
3: हो हो हो.
4: आणि दर पावसाळ्यामध्ये आपल्याला दिसतं की ते सगळं बंद होतं पुराने वाहून जातं. ते रस्ते वाहून जातात आणि पुन्हा आपल्या सरकारला ते रस्ते बनवायला लागतात. तर ते कारणच असं आहे की ते सगळं हळूहळू बंद होणार हे त्यांनी सांगितलेली भविष्यवाणी.
3: बर.
4: आणि त्याच वेळेला भविष्य केदार भविष्य बद्री हे दुसरे त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली तयार होत आहे असंही त्यांनी सांगितलेलं होतं. ते पण आता आपल्याला माहिती आहे की ते तसं सुरू झालेलं आहे. तर ज्योतिर्मठाच्या त्या चढावरनं आपण जायला सुरुवात करतो त्याच्या सुरुवातीलाच शंकराची पिंड आहे छोटंसं मंदिर आहे आणि ती पिंड दिवसेंदिवस मोठी मोठी होत चाललेली आहे. तर ते भविष्य केदार आणि तिथूनच 14 किलोमीटर अंतरावरती एका पहाडावरती विष्णूची आडवी झोपलेली जी आपण मूर्ती बघतो तसं पूर्ण एक शिल्प त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली बाहेर येताना दिसतंय.
3: बर.
4: तर हे सगळे जे योगी किंवा सिद्ध किंवा ऋषी लोक आहेत साधू लोक ते त्या दिशेला जातात तिथे जाऊन दर्शन घेतात. अवघड रस्ता आहे तो पण, पण हे लोक भविष्य बद्री आणि भविष्य केदार अशा अर्थाने त्या गोष्टींकडे बघतात आणि तिथे जाऊन साधना करतात.
3: हे तर मी काही म्हणजे ऐकिवातच नाही तुम्ही जे सांगताय ते.
4: हो हो, हे 2013 मला सगळं तिथे नाताने सांगितलेलं दिसलं आणि आपल्या अनेक सेशन मध्ये मी हे सांगितलेलं पण आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की गंगा जी आहे ती हळूहळू मागे मागे जात 11-12 किलोमीटर मागे सरकलेली आहे.
3: बर,
4: हे मागे सरकणं जे आहे तेच सगळं एक एक क्लोजर म्हणतो ना आपण,
3: वाईंड
4: अप करण्यासाठीचा भाग आहे. आणि जेव्हा ते पुन्हा नवीन त्याच्या स्वरूपात येईल तेव्हाचा जो काळ आहे त्याला आपण गोल्डन पिरियड असं म्हटलं, सुवर्णयुग. आणि तेच नाथांनी आपल्याला ज्या सगळ्या भविष्यवाण्या सांगितल्या की बाकीचे देश आहेत ते आर्थिकदृष्ट्या खूप अडचणीत येतील, त्यांचं विभाजन होईल, काही देश नष्ट होतील, काही देशांचं स्वरूपच पूर्णपणे बदलेल, अनेक देशांमध्ये भारतीय सनातन आणि वैदिक धर्म प्रस्थापित होईल. आत्ता लेटेस्ट आपल्याला माहिती की चायना, कोरिया आणि अनेक अजून आजूबाजूच्या देशांमध्ये प्रचंड प्रमाणात पूर आलेला आहे आणि गावच्या गाव शहर पाण्यामध्ये वाहत आहेत. तर हे सगळं भविष्य आदिनाथांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे पुढच्या काळात कसं होणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वाळवंट असलेला दुबई सारखा जो देश आहे तिथे सुद्धा मागच्या 2-3 वर्षांमध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे आणि पूर आलेला आहे. ओके, जिथे अगदी रेअरली पाऊस पडतो. हा जो क्लायमॅटिक चेंज आहे तो फक्त आपण जे काही पोल्युशन केलेलं आहे त्याच्यामुळे झालाय असं नाहीये, तर विश्वाची संरचना जी आहे ती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सुवर्णयुगाच्या साठी ही सगळी योजना चालू आहे. जसं आपण दिवाळीमध्ये पाहुणे येणार आहेत आपण तो सण साजरा करायचा म्हणून घर सगळं स्वच्छ करतो, लखलखीत करतो, रंगरंगोटी करतो, सजवतो, तशीच ही सगळी प्रोसेस इथे चालू आहे. आपल्या चॅनलवरती सुद्धा कुठेतरी आपल्याला सापडेल की त्याच्यामध्ये पण मी अनेक वेळेला हा उल्लेख आधीच्या आपल्या एपिसोड्स मध्ये केलेला आहे 4-5 वर्षांपूर्वीपासूनच्या. कोरोना काळात सुद्धा आपण जे सेशन्स घेत होतो ऑनलाईन मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा नाथांनी सांगितलेल्या अनेक भविष्यवाणींचा मी उल्लेख केलेला आहे. तर आपण म्हणतो की सनातन धर्म किंवा वैदिक धर्म, तर धर्म ही माणसाला उत्थानाच्या दिशेने घेऊन जाणारी एक संपूर्ण रचना आहे आणि ती न्यूट्रल आहे, ती व्यक्ती सापेक्ष नाही, ती उत्थान सापेक्ष आहे. आणि तशी रचना आपल्याला वैदिक धर्मात दिसते. तिथे जात पंथ दुसरे कुठले धर्म किंवा विचार कुठले दुसरे विचार असा कुठलाही भेदभाव नाही. एक युनिव्हर्सल न्यूट्रल अशी ती वैचारिक स्थिती आहे आणि त्याचा उपयोग करून आपल्याला आपलं उत्थान गाठायचं आहे. तर हा सगळा भाग जो येतो त्यालाच आपण अध्यात्म असं म्हटलं आणि तो आपल्याला जीवन जगण्यासाठी पण उपयोगी होतो आणि आपल्या उत्थानासाठी पण उपयोगी पडतो. तर या भविष्यवाणीच्या मधून आपल्याला दिसतं की जे दुष्ट आहे, जे चुकीच्या मार्गाला जाऊन भ्रष्ट झालेले आहे, त्यांचा सगळ्यांचा, त्याला हिंदीमध्ये वन लाइनर मध्ये नाथांनी म्हटलेलं आहे की सबका हिसाब होगा, त्या सगळ्यांचा हिशोब पहिला होईल आणि सगळं साफसफाई करून झाल्यानंतर तिथे प्रस्थापित होईल सुवर्णकाळ. आणि मग तो 1000 वर्षाचा सुंदर सुवर्णकाळ असेल ज्याच्यामध्ये माणसाला विवेक, संस्कार, दिव्य ज्ञान, दिव्य विचार, दिव्य आचरण याच्या पद्धतीने जगणे हा भाग त्याच्यामध्ये महत्वाचा असेल. भविष्य कथन ज्याला आपण म्हणतो ती काही खूप मोठी किंवा अद्भुत किंवा चमत्काराची गोष्ट नाहीये. तर नाथांनी सांगितलं की हा एक प्रोग्राम आहे, तो जसं आपण एखादा ऍप असतं तर आपण ऍप क्लिक करतो आणि ते आपल्या समोर उघडतं आणि आपल्याला जे पाहिजे ते त्याच्यातनं आपण
3: माहिती
4: मिळवतो किंवा त्याचा उपयोग करतो. पण ते ऍप चालण्यासाठी बॅक एंडला किंवा बॅकग्राऊंडला त्याचं संपूर्ण प्रोग्रॅमिंग जे केलेलं असतं तो प्रोग्राम रन होत असतो. तसा या विश्वाचा जो प्रोग्राम आहे तो आपल्याला दिसत नाही. जसं कम्प्युटरला पुढे आपल्याला सगळ्या गोष्टी आपण वापरत असतो आणि दिसत असतात पण मागचा प्रोग्राम दिसत नाही, तसा या सृष्टीचा बॅकएंडचा प्रोग्राम जो आहे तो रन झालेला आपल्याला दिसत नाही. पण त्याच्या प्रोग्रामिंग मध्ये हे सगळं पहिल्यापासून इन्स्टॉल केलेलं आहे की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग यांची एक सायकल, अशा अनेक सायकल्स एकत्र करून एक युग अशी चार युगांची सायकल करून चतुर्युग आणि अशी अनंत युग म्हणून त्याची मोजदाद होऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये मग पृथ्वीवरती घडणाऱ्या घटना या किती छोट्याशा आपल्याला हो की जाणवू शकतील याला आत्मज्ञान म्हटलं. पण हे आता मी तोंडी सांगितलंय, हे ध्यानाच्या माध्यमातून आपण जर आपल्या आतमध्ये जागृत केलं तर पुढे येणाऱ्या गोष्टी किंवा घटना आहेत त्या आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये त्यांचं कथन ऑटोमॅटिकली होईल,
3: आपल्याला समजेल,
4: आपल्याला समजेल, आपल्याला आकाशवाणी आतमध्येच होईल.
3: पण मी काय म्हणते दादा की म्हणजे आधी अनेक वेळा असं होऊन गेलेलं असणार प्रोग्राम चेंज होऊन सगळं परत रिकन्स्ट्रक्ट.
4: मी म्हंटल तसं की आपण चार युगांची एक सायकल म्हणतो पण अशा अनेक सायकलींचं मिळून एक युग होतं. आता जे गणित सांगितलं ते तर त्या युगांमध्ये संवत्सर चालू असतात हो की नाही. आता एक संवत्सर चालू आहे त्याच्यातली सातवी सायकल ही चार युगांची चालू आहे. म्हणजे चार युगांचं एक सायकल असं या संवत्सरामधली सात सायकल आता संपली आहे आणि प्रत्येक सायकल संपल्यानंतर मध्ये 1000 वर्षांचा ब्रेक असतो आणि मग नवीन युग सुरू होतं आणि ती सायकल चालू होते. जसं अगदी साधं सोपं उदाहरण म्हटलं तर पहिले कस्टमर जातात हॉटेलच्या रूम मधनं तेव्हा दुसरे कस्टमर येण्याच्या आधी 2 तासाचा एक गॅप पडतो ज्याच्यामध्ये सगळी साफसफाई केली जाते, सगळं डी डेकोरेशन केलं जातं आणि तुम्हाला अत्यंत स्वच्छ नवीन चकचकीत रूम दिली जाते. तसंच इथे प्रत्येक जीवांचं आहे. तर या सायकली प्रकृतीसाठी साध्या सोप्या रेग्युलर आहेत
3: हो, पण माणसांसाठी काय येते म्हणजे सामान्य माणसाला तर खूप भीतीच वाटेल एकदम 50% लोक जाणार. मग
4: ज्याला याचं ज्ञान नाहीये त्याच्यासाठी ही भीतीदायक गोष्ट आहे कारण की अरे आपल्याला मृत्यू येणार, आपल्या जवळच्या लोकांचा मृत्यू होणार
3: हो. कारण कोरोनाच्या काळात पाहिलं ना म्हणजे किती अवघड झालं सगळ्यांना ते.
4: बरोबर आहे, कोरोना कधी सुरू झाला आणि कधी संपला होता हे पण नाथांनी आधीच प्रेडिक्ट केलेलं. पण काही अशा गोष्टींमुळे तो कोरोना पुढे वाढला, त्याच्यात अनेक जणांचे हकनाक जीव पण गेले, अनेक गोष्टी घडल्या आपल्याला त्या माहिती आहेत. आपला महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला साधनेतनं पुढच्या काळामध्ये काय घडणार आहे आणि त्याच्यासाठीचं प्रोटेक्शन नाथ आपल्याला काय मिळवून देणार आहेत हा महत्वाचा भाग आपल्याला 2012 पासून नाथ सांगतात. तर साधना करा, रोज ध्यान करा आणि स्वतःची इम्युनिटी वाढवा. आपण शारीरिक इम्युनिटी वाढवतो तशी आपली आध्यात्मिक इम्युनिटी जर वाढवली तर पुढच्या काळामध्ये जगामध्ये काम करण्यासाठी स्व उत्थानासाठी या देहामध्ये राहून आपण तगू शकतो आणि काम झाल्यानंतर आपल्या स्वेच्छेने हा देह सोडू शकतो. ही प्रोसेस सुवर्ण युगामध्ये घडणार आहे.
3: ओ म्हणजे दादा स्वेच्छा मृत्यू असं म्हणता येईल आपल्याला
4: अगदी. आणि आपल्याला माहितीये की क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर आपण असा कुठे असतो का? दुधाचा सागर आपण कधी बघितलेला हो की नाही? पण तसा अस्तित्वात आहे आणि पुढच्या काळात तो काही काळासाठी या जगामध्ये प्रकट होईल आणि त्याच्यामध्ये आपण स्नान केल्यानंतर हे शरीर पुन्हा तरुण होईल, निरोगी होईल आणि ते 1000 वर्षांसाठी तसंच राहील अशी परिस्थिती निर्माण होईल जे आज ऐकायला चमत्कारिक वाटू शकतं, अनबिलिव्हेबल, हा सुरस रम्य कथा म्हणून वाटू शकतं. आपण ते तसंच धरून चालू की तसंच आहे आपल्या ज्ञानाच्या कक्षेच्या पलीकडे आहे म्हणून ते आपल्याला अवघड वाटतं. तर असं त्याच लोकांसाठी होईल जे राहतील आणि पुढच्या 1000 वर्षांमध्ये हे कार्य करतील, ज्यांना लवकर शरीर त्यागून निघून जायचे पुढच्या प्रवासासाठी ते जातील आणि पुन्हा यायचं असेल ते येतील. तर ही सगळी प्रोसेस आहे, हे सगळं नाथांनी आधीच प्रेडिक्ट करून सांगून ठेवलेलं होतं. फक्त त्या गोष्टीचा आपण कधी गवगवा केला नाही किंवा लोकांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न केला नाही आणि लोकांपर्यंत ते दुसऱ्यांच्या माध्यमातून पोहोचलं. पण ठीक आहे, लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे आणि लोकांनी साधनेमध्ये आणि ध्यानाच्या मार्गामध्ये येणं वैदिक म्हणजे ज्ञानाच्या आणि ध्यानाच्या माध्यमातून उत्थान त्यांचं होणं हे महत्वाचं. त्या दृष्टीने मला वाटतं नाथांनी आपल्या सगळ्या साधकांना एक खूप मोठी गोष्ट दिलेली आहे.
3: दादा मला खरंच छान वाटतंय की मला हा प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटला. फक्त मला सांगा की या सगळ्यात सामान्य माणसांनी साधना केली तर तो त्यातनं तरुण जाईल ना?
4: जो तरुण जाणार आहे त्यालाच बुद्धी होईल साधना करायची असं आपण उलट म्हणू शकतो. तर ज्यांना ज्यांना बुद्धी होईल ते तरुण जातील. तर सगळ्यांनी त्या दिशेने पाऊलं टाकायला सुरुवात तर करावी.
3: खरंच आहे, खरंच एकदम अलौकिकच झाला हा एपिसोड. खूपच भाग्यवान आहोत आम्ही की आम्हाला असं ऐकायला मिळालं. श्रोते हो, तुमची हीच भावना असणार. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चैनल VSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील। तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा। आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000। पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये। अलक्ष निरंजन।
0: आताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
5: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या. रोज सकाळी 10:45 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो.

0: आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: मावशी कशी आहे? स्तनाला काळकोट विष लावून आलेली आहे, ती मारण्याकरता आलेली आहे. चालत एवढे भगवंतन डोळे मिटलेले आहेत ते बघून ती आतमध्ये आली. आल्याबरोबर मैयाने बघितलं कोणतरी मोठ्या घरची बाई आपल्याकडे आलेली आहे, म्हणून त्याला बसवले. आले बसा म्हटले, बसा मी तुम्हाला थोडी बासून जाऊन देते, केशर घालते आणि तेवढी घ्या आणि मग जा म्हणून बसवलेलं आहे. आणि ती आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्यावरती ते पाळण्यातलं मूल तिने उचललेलं आहे, पदराखाली घेतलेलं आहे आणि दूध पाजायला लागली. पहिल्यांदा विष आणि मग मूत. भगवंताने स्तन घट्ट धरलेलं आहे, भगवंताने विषही प्यालेलं आहे, दूधही प्यालेलं आहे आणि त्याचे पंचप्राण आकर्षून घेतलेले आहेत. त्याबरोबर सा मुंच मुंच इथे मुंच मुंच, अरे बाबा सोड सोड कृष्णा असं म्हणते ती. किती वदन ती म्हणणारी ती पंचप्राण आक्रोश केलेलं आहे. पण तिचं भाग्य कोणा बघा, डोळ्यासमोर मरताना छातीवर वक्षस्थळावर कृष्ण भगवान आहे आणि कृष्णा सोड सोड असं म्हणते. असं म्हणत म्हणत त्यांनी प्राण सोडले. प्राण सोडल्याबरोबर ती मूळ रूपात राक्षस रूपात प्रकट झाली. त्या भिंती मोडून पडल्या, तिचे हातपाय दरवाजातून बाहेर गेले, खिडक्यावर भिंती पडून एकदम प्रकट झाले. ते त्याला बघितल्यावर सगळे गोप घाबरले, म्हणे कोण राक्षसाच्या घरात शिरलेले. पण धावत धावत सगळे आलेले, तिला शिडी लावली. शिडी लावून त्याला हात खाली काढलेला आहे. आणि यशोदा रागवायला लागले, तुला कळत नाही का म्हणले कुणाकडे आपली मूल देते कशी. ती म्हटली अहो मला काहीच माहीत नाही म्हणले. मग त्या गोपीने काय केलं, त्या कांद्याला घेतलेलं. अरे म्हणले हिला प्रेतार स्पर्श झालेला आहे, लहानपणी प्रेत स्पर्श म्हणले, त्यातून राक्षस स्पर्श झालेला आहे, तुम्हाला शुद्ध केलं पाहिजे. पण भराभरा त्याला उचललं, गोठ्यामध्ये नेलं तिने. त्या गोपीने भगवंताला गोठ्यामध्ये नेलेलं आहे. गाईचं गरम गरम गोमूत्र घेतलं बादलीभर आणि त्याच्या अंगावर घातलं. पहिल्यांदा गाईचं शेण घेतलेलं आहे, त्याच्या अंगाला फासलं, पुन्हा गरम पाणी घेऊन त्याला स्वच्छ आंघोळ घातलेली आहे. आता म्हणल्या गाईच्या गोमूत्राने, म्हणे मुलाला जो काय दोष झाला होता तो निघून गेला. आता म्हणले गंगे गाय आहे तिच्या पुढे ठेवा म्हणले, जर गायीने चाटलं तर समजावं म्हणते याला काय दोष नाही आहे. म्हणून सुपात ठेवलेलं आहे आणि गाई पुढे ठेवलं. गाईला एकदम प्रेम उसवून आलेलं आहे आणि भराभरा चाटायला लागली. त्याबरोबर त्याने उचलून घेतलेलं आहे, म्हणे आता काय याला दोष राहिलेला नाही आहे. आणि सगळे ते मैयाला ओरडायला लागले, तुला कळत नाही का म्हणले लहान मूल कुणाकडे कसं होतीस. ओरडायला ती बिचारी रडवली झाली, म्हणे मला काय माहित नाही म्हणले कोण बाई मी ओळख सुद्धा नाही. पण झालं ते घरून गेलं, म्हणून मैयाने त्याला जवळ घेतलेलं आणि दूध पाजायला लागले. पुढे त्या गोपाली म्हणले रेडे बैल आणलेले आहेत आणि सगळे घरातला परत बाहेर काढलेले आहे आणि उंचवर नेलेलं आहे डोंगरावरती आणि पेटवलं. पेटवल्याबरोबर त्यातून सुगंध सुटलेला आहे, दुर्गंध आले नाही, सुगंध यायला लागलेला आहे. अहो बकीयम तिलकाल कुटुंब जिघांस या पाये दप्त साधी लेभे गतिंधा त्रिचितांत तोन्यम कंवा दयालुम शरणम व्रजेम. अहो बकी म्हणले त्या बकासुराची बहीण असणारी बकी, त्याला मारण्याकरता आली होती पण भगवंत इतके दयाळू आहेत की जी आईला गती द्यायची ती सद्गती त्यांनी हा राक्षसाला दिलेली आहे. असे दयाळू कृष्ण परमात्मा आहेत, तेव्हा त्यांना सोडून मी आणि कुणा शरण देऊ. कंवा दयालुम शरणम व्रजेम, तेव्हा त्याला शरण गेलं पाहिजे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवंताच्या एक एक एक एक बाल लीला चाललेल्या आहेत. पुढे भगवान एक महिन्यात झालेले आहे. जर महिन्याचा वाढदिवस सुरू झाला, आपण वर्षाचा वाढदिवस करतो पण त्या ठिकाणी महिन्याचा वाढदिवस करू म्हणाले. आणि यशोदा मैया विचार करते आपलं घर फार लहान आहे, याच्यापेक्षा यमुनेच्या वाळवंटात जो म्हटले तिथे मोठा वृक्ष आहे, वटवृक्ष आहे, वटवृक्षाखाली सगळ्या महिला मंडळांना बोलू आणि जे जे आपलं मला वाटेल ते प्रत्येकाला द्यायचं आहे असं मनात संकल्प केलेलं आहे आणि सगळ्यांना आमंत्रण केलंय. त्याला म्हटलं आपल्या कान्याचा उत्सव आहे, आपण सर्व तिकडे उत्सव करू, वाढदिवस तिकडे करू. वटवृक्षाखाली मोठी बैलगाडी ठेवलेली आहे, त्याच्यावर दूध तूप ठेवलेलं आहे आणि गाडी खाली कान्याला ठेवलेलं आहे. आणि कुणाला गळसरी दे, कोणाला मंगळसूत्र दे, कोणाला पायाने जोडवी दे, हाताला जे जे अलंकार होतील ते ते अलंकार सर्व स्त्रियांना उत्तम प्रकाश चालू वर सगळं देते. महालक्ष्मी म्हणते बाई तुला काय करायचं कर, श्रेया तर इंदिरा शश्वदत्त हे पुढे वळून गेलंय, ह्या ठिकाणी महालक्ष्मी राहिलेली आहे, तुला किती किती खर्च करायचं कर म्हणले काही कळू पडला नाही. कारण साक्षात भगवान विष्णू या ठिकाणी आलेले आहेत, तिचा कार्यक्रम सुरू आहे. आणि त्यावेळी शकटासूर नावात एक राक्षस होता, तो बैलगाडीच्या त्या मधल्या आखरी पेटीवरून बसलेला आहे. आणि बैलगाडी खाली मारा महाल लहान मुला झोपवलेलं आहे. कान्याने ते बघितलं की हा राक्षस मध्यभागी येऊन बसलेला आहे, तेव्हा याला मारायला पाहिजे. म्हणून त्याने एक धार लाथ मारली. लाथ मारल्याबरोबर ती गाडी उलटली, दोन्हीकडे दोन चाक निघून गेली आणि ती मधली जी आखरी पेटी जी मधला जो भाग होता आज तुटून गेला. कडकडाट झाला एकदम, सगळे धावत धावत आले काय झालं काय झालं म्हणून. बघतो तो काय लहान मूल त्या बैलगाडी खाली बसलेला आहे आणि बैलगाडी मोडून गेली. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटतं, एवढी बैलगाडी, चार रेड्यानं ओढणारी एवढी बैलगाडी, त्याला चार चार रेडे पाच पाच बैलून गाडी ओढतो आम्ही, दूध तुपाची मडकीवर ठेवले आणि मोडली कशी गाडी. तर त्या लहान मुलं सांगायले, अहो नाही म्हणले, कान्याने लात मारली आणि गाडी मोडली. त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार? त्याच्यावर म्हटले असं कोणी असतं काय, काही असं म्हटले. त्या मुलाला बाहेर घेतलेलं आहे. सगळे म्हणतात खरं रे म्हणे, ते बाबाने सांगितलं भविष्य खरं आहे म्हटले बाबा. त्या मुलावर सारखी गंडांतर यायला लागलेले आहे की पुतना मावशी राक्षसी निघून गेली आणि त्यानंतर आता गाडी मोडली, नशीब मुलाच्या अंगावर पडली नाही. म्हणून सर्वजण त्या ठिकाणी मोठ्या चिंतेने बसलेले आहेत आणि त्या मुलाला बाहेर काढलेले. पुढे या मुलांचा नामकरण संस्कार करायचा आहे. गर्ग हे यदुकुलाचे आचार्य आहेत, त्यांना माहिती होतं की हा मुलगा कोणाचा आहे, हा वसुदेवाचा मुलगा आहे. आपण यदुकुलाचे आचार्य आहोत म्हणून आपण नामकरण संस्कार करण्याचा आपला अधिकार आहे. म्हणून एक दिवस गर्ग ऋषी त्या ठिकाणी आलेले आणि नंदाला म्हणताय, बाबा तुझ्या मुलांचं नामकरण संस्कार करण्याकरता मी आलेलो आहे. त्यांना मोठा आनंद आला. वा वा ऋषी, या म्हणाले आपण मोठा उत्सव करू, मोठं मारसं करू. नाही नाही म्हटलं, मोठं करायचं नाही म्हणले, मुकाट्याने गुपचूप करायचं म्हणले. कारण बातमी कंसाल जर कळली तर कंस राक्षस पाठवेल आणि त्याच्यामध्ये विघ्न करेल. म्हणून बाबा ही चांगली बातमी बाहेर पसरायची नाही आहे, गुपचूपपणे एकांतात करायची. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही आहे. मग गोठ्यात करू म्हटले. गोठ्यात दुपारी गाई चरायला गेल्या, गोठा सगळा मोकळा असतो. गर्ग ऋषी म्हणले ठीक आहे, गोठ्याची पवित्र जागा दुसरी कुठली नाही आहे, गोठ्यातच करू म्हणाले. त्याप्रमाणे गोठ्यामध्ये दोन्ही मुलं आणलेलं आहे, बसवलेलं आहे. हा मोठा मुलगा कोण आहे म्हणले, हा मोठा जो आहे हा कसा आहे, हा बलराम आहे. अशा इतक्या बलानी त्याच्या असं का बलशाली ह्या त्रिभुवनात कोण होणार नाही आहे. म्हणून याचं नाव बलराम आठवतो. हा दुसरा कोण आहे म्हणले, हा कृष्ण आहे. कर्षती ती कृष्णा, लोकांची मन आकर्षण जो करून घेतो तो हा कृष्ण आहे. तेव्हाही आणि आत्ताही आणि पुढच्या युगात सुद्धा कायमच कृष्ण म्हटला की लोकांनी परत विलक्षण प्रेम वाटतं मनामध्ये. त्याची लिहिलंच तशी अद्भुत आहे. नाही नामकरण संस्कार झाला तेव्हा यशोदा म्हणती, गर्ग महर्षी तुम्ही आलेल्या आहात, ब्राह्मण भोजन काहीतरी व्हायला पाहिजे. म्हणून म्हणे महाराज तुम्ही सुहास्ते करून खाता, तुम्ही नदी स्नान वगैरे करून या, तोपर्यंत मी चूल घालून सारवून ठेवते, तिथं शेव्या साखर दूध ठेवते, तुम्ही खीर करून घ्या. ठीक आहे म्हणाले. गर्ग ऋषी यमुनेमध्ये गेलेले, बुडी मारली, स्नान वगैरे केलेलं आहे आणि संध्या वगैरे अन्न करून ओल्याने या सोहळ्यात आलेले. चूल पोतेर घेऊन सारवून ठेवले होते, दूध ठेवलं होतं, दुधामध्ये शेव्या टाकलेले आहे, साखर टाकलेले आहे, चाल उत्तम प्रकारची खीर तयार झाली, केशर वगैरे टाकलेले, मनुका बेजाळ सगळं टाकलं, खीर तयार झाली. यशोदा मैयांनी त्यांना सोन्याची थाळी दिलेली आहे, त्या थाळीत ते नैवेद्य वाढलेलं आहे आणि ध्यान करायला लागले. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेश यंतम वटस्य पत्रस्य पुटेशयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि. मनामध्ये स्मरण केलं आहे, करारविंदेन आपल्या हस्तकमलाने पादपद्म हातात धरून ओष्ठ कमलामध्ये जो लहान मूळ ओट ओट चोक आपलं पायाचा अंगठा चोकतोय अशा प्रकारे भगवंत स्मरण केलेलं आहे. ते भगवंता नैवेद्य घ्यायला ये म्हणून नैवेद्य दाखवला. मैया म्हणते तुम्ही सावकाश जेव्हा, मी माझ्या मुलाला आत घेऊन बसते. कोण कान्याला घेऊन ते आत बसली ती. तो कान्याला वाटलं ऋषी आपल्याला बोलवत आहेत, एवढे मोठे परम तपस्वी ऋषी आहेत, आपलंच ध्यान करतायत, आपल्यालाच बोलवत आहेत, तेव्हा आपण तिथे गेलंच पाहिजे. म्हणून तो मुलगा धावत धावत त्या ठिकाणी आला. योगमायाला बोलवलेलं आहे, मैया योगमायाशी बोलवायला सांगितलं भाई निद्रा देवी एक पाच मिनटं म्हणे आमच्या मैयांना झोप होतो. त्यावर मैया लगेच झोप आली, आपल्या झोपेत मध्ये मध्ये पण मैयाला झोप आली. झालं कृष्ण भगवान आले त्या ठिकाणी आणि ओम प्राणाय स्वा म्हटल्याबरोबर एक मूठ खीर उचलली खाऊन टाकली. ओम अपानाय स्वा म्हटल्या पुन्हा उचलली की पुन्हा खीर खाल्लेली आहे. ओम व्यानाय स्वा उदानाय स्वा समानाय स्वा पाच अवती द्या. भगवंतांनी पाच मोठे खीर हाली हांडली जातली आणि तुम्ही डोळे उघडले. बघतो तो काय काना खीर खातोय हे बघितल्याबरोबर मैया हाक म्हणले, अगं मैया बाहेर आहे बाहेर आहे. त्याबरोबर मैया धावत धावत आली. काय झालं काय झालं, हवं म्हणले तुझ्या मुलाने म्हणले माझी खीर सगळी उष्टी करून टाकली, खीर विटाळली म्हणले, ह्याला घेऊन जा तिकडं. ठीक आहे म्हणून थोबाडी मारून घेतली. तरी माझ्या चुकलं म्हणले ऋषी महाराज, पुन्हा दुसरी खीर करी म्हणाले. आणि चुले पुन्हा पोतेर घातलेलं आहे आता म्हटलं असं करतं म्हणजे पलीकडच्या खोली जाऊन मी कडी घालून बसते म्हणले. तुम्ही शांतपणे पुन्हा जेव्हा ऋषी महाराज पुन्हा नदीमध्ये गेलेले, पुन्हा स्नान वगैरे केलेलं आहे आणि पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा आलेले, पुन्हा दुसरी खीर तयार केली, पुन्हा केशर वगैरे ठेवून सगळी खीर तयार केली, चांदी साठामध्ये पुन्हा नैवेद्य वाढलेलं आहे आणि पुन्हा ध्यान करायला लागलेले. शांतातारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयने योगविरध्यान गम्यम वंदे विष्णुम भवभयहरम सर्वलोकैकनाथम. पुन्हा ध्यान केलं त्यांनी. ध्यान केल्याबरोबर त्या कान्यात चौकू सुरू झाली. ऋषी महाराज एवढी योगी आहेत, भक्त आहेत, मला हात मारतायत, मला गेलंच पाहिजे. पण आधी निद्रादेवी स्मरण केलं. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नमः. भाई निद्रादेवी ये म्हटलं माझं काम करतो झालं. निद्रादेवी आल्याबरोबर मैयाला एकदम गाळ झोप लागलेली आहे. झालं दार उघडली, भगवंत बाहेर आलेले आहेत. पुन्हा नैवेद्य दाखवले मी ओम प्राणाय स्वहा. लगेच त्यांनी खीर उचलली बरोबरी पणाची. अपानाय स्वहा, व्यानाय स्वहा, उदानाय स्वहा, समानाय स्वहा, ब्रह्मणे स्वहा म्हणून पाच आहुती दिल्या. डोळे उडून बघतो तर काय पुन्हा कामात खीर खायला बसला इथ. ते बघितल्या बरोबर पुन्हा मैया हात मारली. अहो मैया इकडे या. ती मैया खडबडून जागे झाली. काय झालं म्हटले. पुन्हा मोरग पळव का म्हटले. बघतो तर मांडळी मूळ नाही आहे. धावत धावत गेली पुन्हा. ऋषी महाराज क्षमा करायला म्हणली. हा मुलगा मोठा म्हणे खट्याळे म्हणले काय करतो केव्हा येतो कळतच नाही म्हणले. आणि मला कशी काय झोपली मलाही कळलं नाही आहे. क्षमा करा म्हटली. पुन्हा एकदा स्नान करून या तुम्ही. ऋषी महाराज पुन्हा स्नानाला गेले. पुन्हा त्याने चूल पेटून दिलेली आहे. पुन्हा स्नान करून दिले. आता म्हटले मी त्याला हात धुवून बसले म्हटले. कुरू घालून बसले आतमध्ये. तुम्ही काय काळजी करून आता नक्की येणार नाही म्हणाले. पुन्हा त्याने घेऊन गेले. पुन्हा मागचीच आवृत्ती. त्यांनी पुन्हा ध्यान केलं. सशंक चक्रम स किरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसीरु हे क्षणम सहार वक्ष स्थल कौस्तुभश्रियम नमाम विष्णुम शिरसा चतुर्भुजम. पुन्हा ध्यान केलं देवाचं. ध्यान केल्याबरोबर काला चोबू सुरू झाली. अरे ऋषी महाराज मला बोलत आहे गेलंच पाहिजे. पुन्हा योग मायाला बोलवलं. पुन्हा मैया झोपली. हे पुन्हा आले त्या ठिकाणी आले. पुन्हा प्राणाय असं म्हटलं. पुन्हा तरी खीर खालीच दिली. ऋषी महाराज म्हणून डोळेवडून बघतो तो पुन्हा आहे. भगवान म्हणतायत हा ब्राह्मण पडले खरोखर शांत आहे म्हटलं. याच्या चित्तात राग नाही आहे, याच्या चित्तात क्रोध नाही आहे. आपण तीन वेळेला मेकून झाले पण रागावले नाही. त्याच्या चित्तात शांती आहे. त्यांनी क्रोधाला जिंकलेलं आहे. त्याला भगवंत दर्शन होतं. भगवान म्हणतायत आता याचं भरूप घालवलंच पाहिजे. त्यांनी जशी ध्यानं केली आहेत तशी तीन रूप प्रगट केली. एक बाल रूप आहे, एक मुरली घेतल्याचं रूप आहे, एक शांताकारांचं रूप आहे. तीन रूप समोर दिसायला लागलेली आहेत. ऋषी म्हणतात अरे हे कसं काय झालं. अरे हा काना म्हणजे कोण नाही आहे. हा काना म्हणजे भगवान विष्णू भगवान आहेत. म्हणून त्याला एकदम तरी उचलून जवळ घेतलंय. आता उलट परिस्थिती आली आहे. ते कान्याला म्हणतात कान्या तू खा आधी आणि मग मी खातो तुझं प्रसाद घेऊन असं ते सांगतायत. हो म्हणतो काना मी खातो आणि कानाही खातोय आणि काना जाणं भरवतोय. अशी उलट परिस्थिती सुरू झाली. आता तेवढ्या तिकडे मैया जागी झाली. हे कसं काय झालं म्हणले असं. कुठे गेला काना. पण धावत धावत आली. येऊन बघतो तो काय काना त्यांच्या मांडीवर बसलेला आहे. आपण हे खातोय आणि त्यांच्या तोंडातही काच भरवतो खिरीचा. हे बघितल्यावर धावत धावत आली. ऋषी महाराज क्षमा करा म्हटले लहान मुलाला अपराधाला आमच्याकडून क्षमा करा म्हणते. ते म्हणते कशाला क्षमा म्हणले. आता आम्ही त्याचं ध्यान करतो की नाही. तो साक्षात भगवान आहे म्हणले. भगवान आहे त्याचे भगवान कुठला म्हणले. माझा मुलगा आहे त्याला भगवान ठरू नका म्हणले. अगं नाही म्हणले मैया हा खरंच भगवान आहे म्हणले. त्रैलोक्याचा अधिपती आहे. तुझं मोठं भाग्य म्हणले. तुझे अन्न खाद्यावरून खेळायला लागले. काय पूर्वजन पुण्य वर्णन करावं म्हणून एक दर्गमर्ष वर्णन करावे. पण असं जे म्हटले महाराज ते मुलाला द्या आली बायकडं. ते मुलाला घेतलेलं आहे. तुम्ही स्वस्त चित्त जेव्हा म्हणाली त्यांनी जेवण झाले. एका बाजूला घेऊन ते कान्याला जाते. कारे कान्या ते ऋषी काही कधी खोटं बोलत म्हणले. तू म्हणे भगवान आहेस म्हणले. तुला चार राहतात म्हणले. खरं की काय. हो मैया दाखव का म्हणले तुला चार हात. नको नको बाबा चार हात दाखव नको. आपला मुलगा आहेस तो ठीक आहे म्हणले. मला चार नको हात नको काय नको. तू माझा मुलगा आहेस तू बरा आहेस म्हणून त्याला मैयाने जवळ घेऊन दूध पाजा सुरुवात केली. भगवंताच्या एक एक लिहिला आश चाललेले. हळूहळू भगवान मुलांचा खेळायला लागले आणि सगळे हिंडायला लागले. भगवंताने बघितलं की पृथ्वी जो तो येतोय तो भगवंताला काहीतरी आहेर देतात. कुणी येतात आशीर्वाद देत आहेत. कुणी काय कुणी काय आणत आपल्याला धरणी मातेला वाटलं आपण भगवंताला काय द्यावं, आपल्याला काहीच नाही आहे, आपल्याकडे त्यांना देण्याचं काय आहे, काही नाही, फक्त माती आहे म्हटली आपल्याकडं, बाकी आपण त्यांना काय देणार आहोत, म्हणून पृथ्वीला मोठं वाईट वाटलं, काय द्यावं भे भगवंताला, ते कळ भगवान तसे आहेत अंतस्थ भाव भोगता, आतला काय तुमचं मला जाणणार आहे, त्यांना कळलं तू पृथ्वीवर वाईट वाटलंय, आणि त्यावेळी भगवान धावत धावत घरातून बाहेर पडलेले आहेत, आणि बाहेर जाऊन सगळ्या मुलांचे देखत तिथे माती उचलली आणि खाऊन टाकली, बास पडले, पृथ्वीने काय दिलं नाही तर तिच्या मला द्यायचं काहीतरी आहे, मीच ते घेतो म्हणून पृथ्वी उचल माती उचलली आणि खाऊन टाकली, खाल्ल्याबरोबर सगळे ओरडायला लागले, हे आंब मृत्तिका पक्ष दा म्हणे, कृष्णाने काय केले, माती खाली मग ओरडा झाले, आई धावत धावत आलेली आहे आणि म्हणते कृष्णा माती खालीस का, आ करून दाखव, नाही म्हटले माया मी खाल्ली नाही म्हणतो माती, मी खाल्ली नाही, तो बलरामराव सांगतोय नाही म्हटले आणि माती खाल्लेलीच आहे माया, तर असं कसं म्हणतो, तो दादा म्हणतो खाली तू नाही म्हणलीस, या दे ही म्हणले आ करून मला दाखव, त्याबरोबर त्याने आ करून दाखवलं, आ करून दाखवलं बरोबर आत्म्याचा संबंध पृथ्वी आहे, विश्वरूप दर्शन ज्याला म्हणतो आपण, भगवंतांनी अर्जुनाला दाखवलेलं ते सगळं विश्वरूपात दर्शन त्या ठिकाणी यशोदा मैयाला झालेलं आहे, क्षणभर ती मूर्छित झालेली आहे, काय बघते म्हणून मी पुन्हा भगवंतानी योग माया पसरली आणि मग तिला त्याने जवळ घेतलेलं आहे, अरे काने मी काय बघितलं ते खरं का खोटं म्हणली, काय नाही म्हणले असं खोटं काहीतरी म्हणते तुला काय ते दिसतं असं म्हणून भगवंताला घेऊन पुढे निघून गेले, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। पुढे भगवान थोडे मोठे झालेले आहे, इकडे तिकडे हिंडा फिरायला लागले, सगळ्या बाल गोपाळांना जमवलं त्यांनी, सुदामन मित्र होता त्याला बोलवलेलं आहे, पेंद्यावन मित्र होता त्याला बोलवलं, सगळ्या बाल गोपाळ मंडळी गोळा केली आणि सगळ्या म्हणतात का रे बाबानो तुम्ही असे हडकोळे का म्हणाले, काय काने खरं सांगू का म्हणले, आमचं सगळं दूध दही की लोणी की नाही म्हणे, आमच्या आया येऊन मथुरेमध्ये विकतात म्हणले, आम्हाला दूध तयार मिळत नाही म्हणले, मासाय म्हणले ठीक आहे म्हणले, आजपासून म्हणे आप कमाई करायची, आपल्या आपण कमवायचं आणि आपलं आपण खायचं म्हणले, कुणाच्या पायावर अवलंबून असायचं नाही म्हणले, म्हणजे काय करायचं खाल्या म्हणले, म्हणजे की नाही पहाटे मी उठून म्हणले मी शिट्टी मारली की सगळ्या बाहेर यायचं म्हणले, पुढे काय करायचं मी सांगतो म्हणले, ठीक आहे म्हणले, काना भल्या पहाटे उठलेले 4 वाजता आणि शिट्टी मारली, शिट्टी मारलं सगळी पोरं आली धावत येतो, काय रे काना काय करायचंय, काय नाही आपण जायचं म्हणले, गायचं दूध घरात ठेवलं काढून ते पिण्याचं म्हणले, अरे पण काना चोरी कशी करायची म्हणले, अरे चोरी होती का म्हणले, आपल्या घरचं आपण खाल्लं का चोरी होती का म्हणले, अरे लोकांकडे खाल्लं चोरी होत म्हणले, आपल्या घरचं आपण खाल्लं चोरी होते म्हणले, ते सगळीकडे आपलीच म्हणले, काय हरकत नाही झालं, आणि काना कोणी पकडलं तर कोणी पकडत नाही म्हणले, मला एक मंत्र माहिती आहे म्हणले, म्हणले कुठला मंत्र आहे, पूर्वी कफलक नावाचे एक ऋषी होऊन गेले, असं अनेक ऋषींनी अनेक शास्त्र लिहिले त्याप्रमाणे कफलक नावाचे ऋषी होते, त्यांनी स्तन शास्त्र आहे म्हणजे चोरी कशी करावी शास्त्र लिहिलं, त्यांनी दाहिनी मोहिनी चेती तसे भार्या, त्यांच्या स्त्रियांची नावं काय आहेत, दाहिनी आणि मोहिनी, त्यांचं स्मरण केल्याबरोबर सगळ्यांच्या बुद्धीला मोह पडतो म्हणलं, काही कोणाला कळत नाही, तो मंत्र मला माहिती आहे म्हणले, तो मंत्र म्हणला की कोणी पकडणार नाही म्हणले आपल्याला, पण काने एवढा मोठा मंत्र आम्हाला कसं येणार आहे म्हणजे संस्कृत आम्हाला येत नाही, काही म्हणू नका म्हणले, नुसतं कपलक कपलक म्हणा पासपर्य म्हणले, तेवढं म्हणा म्हणले, बाकी काही म्हणू नका म्हणले, ऋषी तेवढे संतुष्ट आहेत म्हणले, झालं त्या विषयापासून नवीन उद्योग सुरू आला, ही पोरं काय करायची, पहाटे घरात जायचं ते गायीचे वासर सोडून द्यायची, आपण जेवण दूध प्यायचं प्यायचं, घरात ठेवलं लोड्या दूध दही दोडी तूप ठेवलं असेल हे सगळं प्यायचं आणि उरलेलं नासाडी करायची आणि निघून जायचं, त्या सगळ्या स्त्रिया कंटाळल्या म्हणले काय चाललंय म्हणले घरामध्ये कोण येते आपल्याकडं, हळूहळू बातमी लागली की हा काना सगळ्या मुलाला गोळा करतो आणि म्हणे आपल्या घरात येऊन हे करतो असं नासाडी करून टाकतो, पण त्या गोपीला मोठं प्रेम वाटायचं, काना आपल्याकडे येतोय ना, काही गोपी होत्या काना आपल्याकडे येतो येऊ दे म्हणले, काही नाही म्हणलं होतो जेवढं सांडे तेवढं म्हणले आपले बरकत तिथे घरावर म्हणले, काही हरकत नाही आहे येऊ दे म्हणले, चोर करतोय करू दे म्हणायच्या, पण सगळे काय तसे नव्हते, काही गोपी मोठ्या खास्ट म्हण होत्या, त्या ठिकाणी प्रभाते नावाची गोपी होती बरं का, मोठी खास्ट होती, त्याच्या खालच्या गल्लीत राहायची, ही मुलं त्या गल्लीत गेल्याबरोबर खराटकून धावायची, गेल्या दो माझ्या गल्लीत आला तर बघा म्हणले मग झोडपून काढेन, पण खराटकून धावायची त्यांच्या मागं, सगळी मुलं घाबरायची त्या गल्लीत जायला, का नाही म्हटलं काय घाबरता, काय नको वा ते प्रभा मावशी त्या ठिकाणी बसली आहे खराटकून बसली आहे म्हणले, आणि ते पहाटेपासून जागेच असते म्हणले, झोपत नाही बाई ती, तर जाता येत नाही तिकडे आपल्याला, काना म्हणतो ठीक आहे उद्या आपण तिकडे जाऊ म्हणाले, झालं सगळ्या पोरांना बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं आज कोणी तांबे घेऊन बाहेर जायचं नाही म्हणले, मायावर चला, झाले सगळे जाऊन त्याच्या गोठ्यात सगळे घाण करून आले. पहाटे गेलेत आणि सगळे तांबे घेऊन सगळे गोठ्यात सगळे घाण करून सगळे निघून गेले वानरसेना. सकाळी ते आपले उठलेले आणि शेण गोठा करायला लागले. ते म्हणजे घाण कशी यायला लागलेली आहे, शेणाला घाण कशी यायला लागलेली आहे, बघतो तो काय सगळीकडे घाणच घाण विष्ठा पडलेली आहे. त्याबरोबर ती भयंकर खवळली. हे सगळं म्हणले त्या कान्याचंच आहे म्हणले. सगळी मुलं होती येऊन गेलं म्हणलं नक्की तो. पण धावत धावत माझ्याकडे गेली सांगायला लागली म्हणे आज म्हणे आमच्या गोठ्यात अंगणात सगळीकडे घाणच घाण करून टाकले म्हणले. मैया म्हणते कुणी घाण केली, हे काय किती घाण केली, दोन तास काढले मी घाण काढते म्हणले सारखी संपतच नाही अजूनही, तुमच्या कान्याने केले म्हणले. मैया म्हणते काना किती घाण करतो मला माहितीये म्हणले, इतकी कशी घाण करले म्हणले, एक मोठा एवढी घाण करतो का म्हणले. अहो नाही म्हणले, सगळे गावातले पोरं घेऊन आला होतं म्हणले. मैया म्हणते गावच्या पोरच तक्रार मला सांगू नकोस तू, जा तिकडे जा. ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी कान्याने एक मुंगूस आणलेला आहे. सगळ्या गावात ते मुंगूस हिंडवलं, त्या मावशीने पण ते मुंगूस बघितलं. झालं तो दिवस तसा गेला आहे. रात्री काना उठलेला आहे आणि त्या दोघांच्या घरी गेलेला आहे. झोपले बिचारे, झोपले असताना त्यांच्या घरी गेलेला आहे. त्या बाबाची दाढी आणि त्या बाईची वेणी, प्रभा मावशी वेणी यांची घट्ट गाठ मारलेली आहे आणि त्या मुंगसाला सोडून दिलेलं आहे आणि पुन्हा घरी आले. रात्री 2 वाजता घरी आलेले आणि मैयाला उठवलं. मैया उठ म्हणले. मैया म्हणते का रे बाबा इतके घाबरलास काय. हो म्हणले मैया मला सारखी भीती वाटते, प्रभा मावशी मला की नाही सारखी मारते अशी भीती वाटते, मला फार जवळ घे म्हणले. मैया म्हणते ग जवळ म्हणले काय घाबरू नकोस, पण पांघरुण घेऊन त्या झोपत झालं. ते मुंगूसच इकडे तिकडे इकडे इकडे हिंडायला लागलं. ते झोपेत झोपेत दोघं आहेत. हळूहळू त्या बाबाच्या दारीला हुसका बसायला लागला. तो म्हणतो का बाई बाई वेणी का ओरतोस तू मगापासून, माझी दारी का ओरतोस तू. त्यावरती बाई म्हणते मी कोण तुमची दारी ओरती, तुम्हीच म्हणले मगापासून माझ्या पोटावर ओस करता येते. हे काय म्हणले ओस करता येतं, मी कुठं ओस करतो म्हणले. असं करता करता मुंगूस पुन्हा फिरलं, शेपून नाकात गेली. नाकात गेल्यावर शिंका आल्या आणि एकदम जागे झाले. बघतो तू काय ते मुंगूस समोर भूतभूत पडायला लागले आणि ते मुंगूस समोर दिसलं. दिसल्याबरोबर ती बाई ओरडायला लागली. हेच म्हणले मुंगूस कान्या घेऊन येणार होता, हे नक्की त्याचाच मुंगूस आहे म्हणली. अरे जाते म्हणले माझ्याकडे मी असाच असा. बघतो तर काय गाठ मारायची की सोडायची. तो म्हणलो अगं बाई अगोदर गाठ सोड आणि मग आपण जाऊ तक्रार करायला. ती गाठ काही केल्या सुटे ना, ब्रह्मघाट मारले भगवंतांनी मारले गाठ, ती काही केल्या सुटे ना. झा रोजच्या पण दिवस उगवला. सगळे शेजारचे म्हणतायत आज परमा मावशी तोंडाचा पट्टा शांत कसा आहे म्हणले. दिवस उगवलेला आहे, वासरं ओरडायला लागले आहे, धार काढलेलं आहे आणि काय प्रकार आहे म्हणले. हात म्हणजे आहेत की नाही म्हणले, का हात फेल झालाय काय झालं बघू. म्हणून त्यांनी ते दार फोडलं आणि दार उडून बघतो तो काय पलगार दोघं बसतील जे काय गाठी मारलं असे. सगळे लोक हसायला लागले, हे काय चाललंय म्हणले. झालं जाऊ म्हणले नंदाकडं आणि हुई कल पोरं पाठीमागे लागली त्यांच्या. झालं सगळे आले ते येऊन सांगितलं म्हणले कान्यानं आमच्या घरी आला होता, ते मुंगूस घेऊन आला होता आणि त्यानेच म्हणले सगळे मारलेलं आहे असं ती प्रभाव सांगायला लागली. नंदाबाबाने हात मारली मैयाला. मैया बाहेर आहे म्हणले. रात्री म्हणले काना कुठं होता. कुठं होतं म्हणजे काय, अहो रात्री माझ्या कुशीत झोपला होता, तुम्हाला म्हणत होता मला प्रभाव अशी मारती आहे, मैया जवळ घे इतकं मला सांगितलं म्हणले त्यांनी. मी खोटं बोलतो काय म्हणले. शेवटी जेव्हा रडबले जेव्हा झाले अहंकार जुळून गेला तेव्हा भगवान मध्ये गेलेले आहेत कान्या आणि ती गाठ सोडली. गाठ सोडली मात्र त्या दिवशीपासून प्रभा मावशी एकदम शांत झाली. ब्रह्मसंस्पर्श आला आणि एकदम शांत झाली. आता उलट परिस्थिती आहे. ती मुला म्हणते या रे परवा या आमच्या घरचं दूध तुम्ही घेऊन जा. लोणी तुमची आहे हे आमच्या घरचं तुम्ही घेऊन जा. भगवंताच्या असंख्य लिहिल्या चाललेले. तुकारामांचं एक वचन आहे, सहज बोर्डे घडे उपदेश करोनी सायास शिकविती. काय सांगूया संतांचे उपकार मज निरंतर जागविती. सहज बोलणे घडे उपदेश करोनी सहाय्या शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती कैसे मज येती सांभाळीत असं त्याने वर्णन केले. ते सगळ्या गोपी कृष्णाला म्हणतात अरे कृष्णा चोरा काय करतो तू. अरे चोरा करू नको, नाश्तूस करू नको ना बाबा, तुला काय पाहिजे आम्ही देतो पण चोरा करू नकोस तू. कृष्ण भगवंताने सगळ्या गोपींना बोलवलेलं आहे आणि काय म्हणतात ते, मी चोरा करतो, मी चोरा का तुम्ही चोरात म्हणले. काय गं म्हणले, तू येताना काय घेऊन गेलेस म्हणले. जन्म येताना तू काय आणलेस बरोबर, जन्म येताना काय आणलेलं आहेस आणि जाताना काय घेऊन जाणार आहेस. हे सगळं माझं आहे, माझा असताना तुम्ही माझं म्हणता आणि मलाच चोर म्हणता. वा वा म्हणे खरे चोर तुम्हीच आहात. सहज बोलणे घडे उपदेश, भगवान सहज सांगताय. आणि त्या गोपिकांची चित्तवृत्ती अंतर्मुख झालेली आहे. त्या म्हणतात खरंच आहे का ना म्हटलं, ते खरं आहे म्हणे. आपण जन्म येताना काय आणलेलं आहे आणि जाताना काय नेणार हो, काही नेणार नाही हे सगळं मध्ये माझं माझं म्हणतो की नाही, हा सगळा बुद्धीचा मोह आहे. सहज बोलतायत भगवान, गोष्टी गोष्टीतून ज्ञानाकडे चित्तवृत्ती नेत आहे. गोपी अंतर्मुख झालेले आणि मनात पक्का निश्चय झाला, कारण उपदेश कुणाच्या मुखातून आलाय, ब्रह्ममुखातून उपदेश झालेला आहे. भगवान स्वमुखान उपदेश करतायत. पण उपदेश म्हणजे काय असं नाही बरं का, पुढे अरण्यात घेऊन जा, एकांत घेऊन जा, असं काही नाही. खेळण्या खेळण्यामध्ये उपदेश आहे. भगवंत चरित्र हे असं विलक्षण लोक विलक्षण आहे. सहज बोलता बोलता उपदेश करून संसारातून चित्तवृत्ती काढून टाकली. लीला कशा करता केले, लीला ह्याच्या करता केल्या की सगळ्या गोपिकांचं चित्त आपल्याकडे लागलं पाहिजे. आज त्यांची लीला ऐकताना सुद्धा आपलं चित्तवृत्ती तिकडे जाते आणि विषयाला आपण विसरतो, संसाराला विसरतो. आणि संसाराला विसरण्याकरता म्हणूनच हे सगळं ऐकायचं आहे. त्यात ते सामर्थ्य आहे, त्या लिलेत सामर्थ्य आहे, त्या गोष्टीत सामर्थ्य आहे, त्या कथेमध्ये सामर्थ्य आहे की आपोआप संसार ते विसरायला लावतात. आपल्या आपली इच्छा नसली ते संसार विसरायला लावतात.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। सातारा जिल्ह्यात रहिमतपूर नावाचं एक गाव होतं। तिथे आप्पासाहेब माने नावाचे एक सद्गृहस्थ राहत होते। सातारच्या राजेसाहेबांचे ते मानकरी होते। ते स्वामी भक्त होते आणि स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला नित्य येत असत। त्यांना जमना नावाची सुंदर मुलगी होती। ती अत्यंत देखणी होती। ती वयात आल्यामुळे आप्पासाहेबांना तिच्या विवाहाची काळजी लागली होती, कारण आपल्या ह्या अत्यंत रूपवान आणि सालस मुलीला त्याच तोलामोलाचं स्थळ मिळेल का, तिला अनुरूप नवरा मिळेल का, ही त्या पित्याची खरी काळजी होती। तिच्याशी विवाह करायला शेकडो तरुण तयार होते, परंतु त्यातला एकही जमनाच्या तोलामोलाचा नव्हता। काय करावं हे आप्पासाहेबांना कळेना। एक दिवस त्यांनी निश्चय केला की आपल्या लाडक्या सुस्वरूप लेकीला घेऊन स्वामी समर्थांकडे अक्कलकोटी जायचं, स्वामींचे चरण धरायचे, मुलीला स्वामींच्या चरणी ठेवायचं आणि त्यांनाच विनंती करायची की लेकीच्या कल्याणाचं बघा म्हणून। त्याप्रमाणे आप्पासाहेब मुलीला घेऊन स्वामींपाशी आले, आपल्या मनातली लेकीच्या विवाहाची काळजी प्रकट केली। समर्थांनी मुलीकडे पाहिलं, समर्थांच्या डोळ्यात अपार करुणा प्रकटली। अतिशय शालीन आणि सौंदर्याचा धुंद आविष्कार लिहिलेली मुलगी पाहिल्यावर आपला उजवा हात समर्थांनी तिच्या माथ्यावर ठेवला आणि म्हणाले, आप्पासाहेब काळजी कशाला करता, जमनेसाठी आम्ही खंड्याला नेमला आहे। मुलीच्या लग्नाची अजिबात काळजी करू नका, आम्ही तिच्या पाठी आहोत, माझे आशीर्वाद आहेत। स्वामींनी आशीर्वाद दिल्यावर आप्पासाहेबांची मोठी काळजी मिटली। आप्पासाहेब रहिमतपूरला परत आले। आश्चर्य म्हणजे बडोद्याचे श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांच्या कानावर जमनेच्या सौंदर्याची आणि शालीनतेची खबर स्वतः स्वामींनी घातली आणि महाराजांकडून जमनेसाठी मागणी आली। स्वामी कृपेने जमनेचा विवाह श्रीमंत खंडेराव गायकवाड महाराज यांच्याशी झाला आणि ती बडोद्याची राणीसाहेब झाली। आप्पासाहेबांचं नशीब स्वामींमुळे उघडलं। आपल्या या भक्तावर स्वामींनी अपरंपार कृपा केली होती।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताची सत्ता असीम आहे। आपली फक्त श्रद्धा हवी आणि मुख्य म्हणजे प्रेम हवं। एकदा का आपण भगवंताला शरण गेलो की आपल्या सर्व काळजा आणि चिंता मिटतात। त्यासाठी भगवंताला प्रथम जाणावं लागतं, त्याच्या नामात अखंड राहावं लागतं, त्याच्याच चिंतनात गर्क व्हावं लागतं, भगवंताला नातेसंबंधात बांधून टाकावं लागतं। ह्याचा अर्थ एकच असा की भगवंत हाच माझा मायबाप आहे, त्याच्या सेवेत मी अखंड राहणार आहे। ह्या भावनेने त्याच्याशी मनाने गुंतून पडावं लागतं, तरच भगवंताचं सुंदर दर्शन घडतं आणि आपला योगक्षेम तो चालवतो आहे ह्याची खात्री पटते।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुख